नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद शके 1948 अर्थात 26 ऑगस्ट 2026. श्रोते हो सुप्रभात. सकाळचे 5:58 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6 वाजता आहेत. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. रमेश अणावकर यांच्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. आवाज आहे आशा भोसले यांचा, संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, अजित कडकडे यांच्या आवाजात ही होती संत भानुदास यांची भक्तिरचना. संगीत होतं केदार प्रभाकर यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात राणा पवार यांची रचना, दशरथ पुजारी यांचं संगीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण कार्यक्रम अमृतधारा. श्रोतेहो, आता या कार्यक्रमामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, लता मंगेशकर यांचा आवाज, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

0: आणि श्रोत्यांनो अमृतधारामध्ये आता शेवटी समूह स्वरात देशभक्तीपर रचना.
1: जय हिंद हिंद आ.

अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये आज ऐकूया पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूया नेत्रदान याविषयी डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. 6:50 परिसर या कार्यक्रमात आज पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज वृषाली कुलकर्णी यांचा वैचारिक बंध सद्गुरु महिमा. 7:25 दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ

0: केअर सांगली 7:45 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 ऐकूया कोल्हापूर दर्पण, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीत. 8:40 ऐकूया चिंतन हाच चिंतामणी. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकता आमच्या गीतबहार या कार्यक्रमात आज सकाळी 9:00. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 नारी समता दिवस या निमित्तानं समतेचं क्षितिज विशेष कार्यक्रम, लेखन आहे पुष्कराज बेंद्रे यांचं. 10:30 आमच्या संग्रहातून, यामध्ये आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं रूपक सागरा उधाण येई. 11:00 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ आमच्या सख्यांसाठीच्या या कार्यक्रमात आज केल्याने होता आहेरे, पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, यामध्ये आज स्टे ट्यून्ड या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. 6:00 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं शेत माझा शिवार, यामध्ये आज भाजीपाला रोपवाटिका याविषयी सतीश राऊत यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकता. तर श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूरच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलत. 7:41:30 झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग पहिला.
2: मंडळी, पिकांवर दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. प्रत्येक 1 ते 2 वर्षात नवीन कीड दिसून येते. या किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं अतोनात नुकसान होतं. किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वारंवार रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात. त्यामुळे एकूणच उत्पादन खर्च वाढतो, जमिनीची सुपीकता कमी होते, पर्यावरणाचं नुकसान होतं. याशिवाय कीटकनाशकांचा रासायनिक अंश पीक उत्पादनात राहिल्यामुळे मानवी तसंच पशुधनाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. हे सर्व टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक नियंत्रण पद्धती अत्यंत प्रभावी आणि पर्यावरणपूरक ठरतात. निसर्गातील किडींच्या भक्षकांचा योग्य वापर केला तर रासायनिक उपायांशिवायही प्रभावी कीड नियंत्रण करणं शक्य होतं. जैविक कीड नियंत्रण म्हणजे पिकांवरील कीड नियंत्रणासाठी निसर्गात आधीपासून उपलब्ध असलेल्या जैविक घटकांचा पर्यावरणस्नेही आणि शाश्वत पद्धतीनं वापर करणं होय. या पद्धतीत रासायनिक कीटकनाशकांऐवजी विविध मित्र कीटक, पक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पतीजन्य पदार्थ आणि शेतीतील योग्य व्यवस्थापन या पद्धतींचा वापर केला जातो. त्यातीलच एक नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पद्धत म्हणजे कीड नियंत्रणात पक्षी थांब्यांचा वापर. मंडळी, शेतामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी केलेली सोपी व्यवस्था म्हणजे पक्षी थांबे. हे पक्षी थांबे वापरून कीड नियंत्रण करणं ही खूप जुनी आणि निसर्गावर आधारित पद्धत आहे. रासायनिक कीटकनाशकं येण्याआधी शेतकरी निसर्गातील घटकांचा उपयोग करून किडींवर नियंत्रण ठेवत होते. त्यामध्ये पक्षी हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे मदतनीस होते. त्यात मुख्यतः कावळे, मैना, बुलबुल, सुतार, घार, घुबड, कोतवाल असे अनेक कीटकभक्षी पक्षी पिकांमधील किडी आणि इतर सूक्ष्मजीव खातात. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी, अळी, कोश अवस्था देखील खातात. त्यामुळे शेतीमध्ये किडींची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवली जाते. परिणामी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. मंडळी, पारंपरिक शेतीमध्ये शेतात बांबू, झाडांच्या सुक्या फांद्या किंवा काठ्या रोवून ठेवल्या जात. त्यावर पक्षी बसून पिकातील किडी टिपून खात असत. मात्र कालांतरानं रासायनिक कीटकनाशकांचा शेतीमध्ये अतिवापर, झाडांची तोड होऊ लागल्यानं पक्ष्यांचे अधिवास हळूहळू नष्ट होऊन पक्ष्यांची संख्या कमी होत गेली.

0: आणि शेतामध्ये पक्षी थांब्यांची उभारण्याची पद्धत मागे पडली. मात्र आता पुन्हा एकात्मिक कीड व्यवस्थापनात पक्षी थांबे ही नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पद्धत म्हणून महत्वाची ठरतीये. या पद्धतीचा अवलंब केला तर कमी खर्चात कीड नियंत्रण होऊन रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबन कमी होतं आणि पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताचा

0: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 7:15 वाजलेत. श्रोतेहो, आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
1: अच्छा, म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमजच आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
2: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
1: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
2: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे, त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपेढीला फोन करणं आवश्यक आहे.
2: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
2: जो समोरचं नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
2: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया. तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
3: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
2: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
3: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
3: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईप मधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज या बाबतीतले अव्हेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
2: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
3: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
2: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
3: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
2: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
3: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळं असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
2: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
3: नमस्कार.
1: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
4: परिसर.
0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, अवश्य एका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चेन

नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तात्या दाढ लय दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
0: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहोचे 6:55 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता आजचे काही ठळक दिनविशेष. आज महिला समानता दिन. कायद्याच्या नजरेत स्त्री पुरुष समान हक्क असले तरी समाजात अजूनही महिलांबाबत लोकांची दुटप्पी मानसिकता असते. आजही त्यांना पुरुषांसारखे अधिकार मिळतीलच, स्वातंत्र्य मिळेलच असं नाही. पण महिलांच्या समानतेच्या अधिकाराची पहिली गोष्ट अमेरिकेमध्ये घडली. अमेरिकेत महिलांनी याबद्दल जागरूकता दर्शवली आणि अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, जो 50 वर्ष लढल्यानंतर आजच्या दिवशी 26 ऑगस्ट 1920 मिळाला. म्हणूनच या दिवसाचं स्मरण करून आज महिला समता दिन साजरा केला जातो.

साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनु। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनु। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: श्रोतेहो, एक महान समाजसेविका, मानवतावादी विचार असणाऱ्या, संपूर्ण आयुष्य गरीब, अनाथ आणि आजारी लोकांच्या सेवेसाठी समर्पित करणाऱ्या मदर तेरेसा यांची आज जयंती. 1979 साली त्यांना नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि 1980 साली त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. आज नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा स्मृतिदिन, ज्येष्ठ अभिनेते ए सी हंगल यांचा आज स्मृतिदिन. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रात

0: प्रसारण आपण ऐकत आहात एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या आमच्या ऍपवर. श्रोता, सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये वृषाली कुलकर्णी लिखित वैचारिक बंध ऐकूया, सद्गुरु महिमा.
1: ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं एकन्नित्यं विमलचरणं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मंडळी, या श्लोकातील अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थपूर्ण विचार केला तर निश्चितच सद्गुरु महिमा अगाधची याची प्रचिती येते. पण थोडंसं अजून चिंतन करून पाहिलं तर गुरु आणि सद्गुरु यातला अगदी सूक्ष्म भेद लक्षात येतो. पहा हा, गुरु आपली अगदी पहिली गुरु म्हणजे आई, आपले दुसरे गुरु म्हणजे आपले वडील, तिसरे गुरु म्हणजे प्रत्येकाचे एखादे त्याच्या कुळाचे कुलगुरु, आपले चौथे गुरु म्हणजे जे आपल्याला विविध विद्या देतात ते गुरु, म्हणजे आपण शाळा महाविद्यालयात ज्ञान घ्यायला जातो तिथले गुरुजन, आपल्याला विविध कला शिकायच्या असतात, वाद्य, खेळ, संगीत, नृत्य, भाषा, कौशल्य, इतरही शास्त्र, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र वगैरे इतरही खूप वर्ग आता सर्वत्र आहेत. आकाश निरीक्षण, भूगर्भचिकित्सा, अभ्यास वर्ग, असं सगळं ज्ञान आपण ज्यांच्याकडून संपादन करतो तेही आपले गुरुच असतात. आणि आता शेवटचे पाचवे गुरु म्हणजे खरे सद्गुरु, जे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात, स्वची ओळख करून देतात आणि मोक्षपदापर्यंत घेऊन जाण्यासाठी वारंवार आपल्याला घडवण्याचं काम करतात. म्हणूनच सुरुवातीचा श्लोक म्हणजे ज्यांचा आपल्या गुरूंवर आणि सद्गुरूंवर दृढ विश्वास आहे, नितांत श्रद्धा आहे, त्यांच्या दृष्टीनं हा श्लोक म्हणजे ब्रह्मवाक्यच आहे. कारण या श्लोकाशी समरस झाल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात अगदी गुरूंबद्दल पण आणि सद्गुरूंबद्दल पण आदरभाव, पूज्यभाव शतगुणित होतो. आता या 21व्या शतकात या पिढीतल्या तरुण वर्गाला मात्र नक्कीच प्रश्न पडेल की खरंच सद्गुरूंची आवश्यकता आहे का? गुरूंना आपण शोधायचं की ते स्वतः आपल्याकडे येतील? गुरु करणं म्हणजेच सद्गुरूंचा अनुग्रह घेणं आपल्याला झेपेल का? नेमके सद्गुरू कसे असावेत? त्यांची योग्यता कशी ओळखायची? शिष्य म्हणून आपलं वर्तन नेमकं कसं असावं? असे अनेक प्रश्न प्रत्येकालाच पडतात. ते प्रश्न कधी कधी तर अगदी भंडावून सोडतात. त्यामुळे मग होतं काय, एकतर या प्रकारात न पडलेलंच बरं असं वाटायला लागतं आणि मग असा विचार करून माणूस अलिप्त तरी होतो किंवा मग सारासार विचार न करता कुठल्या तरी ढोंगी बाबाच्या जाळ्यात अडकतो. हो, कारण आजकाल असे भोंदूगिरी करणारेही बरेच बोकाळलेत. आता यावर अधिक बोलणं नकोच, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. म्हणून आपल्याला योग्य उपासना सांगून योग्य मार्गावर जाण्यास सांगतात आणि शेवटी परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी जे चैतन्य दृष्टी देतात तेच खरे सद्गुरू. संसारातील जबाबदाऱ्या सांभाळून अध्यात्म मार्गावर पोहोचण्यासाठी परमार्थाच्या उच्चतम बिंदूचा मिलाप करवून देतात ते सद्गुरू. स्वतःपेक्षाही तो परमात्माच सर्वश्रेष्ठ आहे, त्याला आपल्या शिष्यानं निस्वार्थीपणानं आपलंसं करावं यासाठी आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती याचा बोध करवून देतात ते सद्गुरू. मनामध्ये सुरू असलेला गोंधळ शांत करून प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी जे कलह नष्ट करून द्वेषातून प्रेम, प्रेमातून भक्ती, भक्तीतून मुक्ती आणि मुक्तीमधून चित्तशक्तीचा मिलाफ घडवून आणतात ते सद्गुरू. जिथं पाहिल्याबरोबरच अतीव शांती, समाधान आणि फक्त आनंदच जाणवतो तिथंच सद्गुरू पद पहावेत. वास्तविक श्रीकृष्णामुळं सांदीपनी ऋषींचं नाव पुढं आलं, श्रीरामामुळं वशिष्ठ ऋषींचं नाव पुढं आलं. असा गुरुतत्वाचा महिमा वाढावा, तो टिकून राहावा आणि अशाच पद्धतीनं गुरु परंपरेचा प्रवाह अखंड आणि अबाधित राहील हे नक्की.
0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज आपण वृषाली कुलकर्णी लिखित वैचारिक बंध ऐकला, सद्गुरु महिमा. वाचन केलं होतं ऐश्वर्या बेहरे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
3: थांबा, हा गुरु का हत्ती बघतो
4: काय? नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
3: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।
0: श्रोते हो, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, सुश्राव्य अशा मालिका आणि गाजलेली नभोनाट्य आकाशवाणीच्या संग्रहातील हा सुवर्ण ठेवा खास तुमच्यासाठी आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
5: आज आमच्या संग्रहातून या अंतर्गत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकूया, सागरा उधाण येई, सकाळी 10:30। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर। श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
1: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी 12:00 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर

0: भरतदादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, TJ कॉलेज, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या 4 ठिकाणी होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, NSS स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रीडा शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योग निर्मितीला चालना मिळत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी आर्थिक गती मिळाली आहे. या योजनेच्या जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच छत्रपती संभाजीनगरचे पवन काबरा यांनी देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर होण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचाही विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षभर दररोज 12 तास मोफत वीज देण्याचा आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला आज शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद

त्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या रक्तक्षयाच्या समस्येचं प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात रक्तक्षय निवारण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये गेल्या दीड महिन्यात राज्यातल्या 203 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसंच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या 79,624 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबीन तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी आढळून आलं आहे त्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागानं दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्याकडील मराठा समाजाच्या संबंधी प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयीसुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांनी ही प्रक्रिया अधिक गतिमान करून तातडीनं क्षेत्रीय कार्यालयांना योग्य निर्देश द्यावेत अशी सूचना विखे पाटील यांनी केली. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. या प्रकरणी 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षीय विद्यार्थ्याचा ताप आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून शाळेतील 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या असून या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पालघर शाखेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले हळद मिरची आणि तेलाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शासकीय खासगी आणि धर्मदाय रुग्णालयांचे फायर ऑडिट विद्युत सुरक्षा आणि इमारती सुरक्षेचं ऑडिट तातडीनं पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या जीवितांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विशेषतः आयसीयू एनआयसीयू नर्सरी आणि ऑपरेशन थिएटर सारख्या संवेदनशील विभागांची कसून तपासणी केली जाणार आहे. दर 6 महिन्यांनी प्रत्येक इमारतीचं प्रत्यक्ष ऑडिट करणं आणि प्रत्येक संस्थेत नोडल अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतील लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. दरम्यान काल सकाळी भारतानं आपला पहिला डाव 503 धावांवर घोषित केला आहे. पहिल्या डावात भारतानं 238 धावांची आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य

राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही, तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्य स्पर्धा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून.
1: बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो, त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं, पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो.
0: अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्याबरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
4: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
3: श्रोते हो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 7:23 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश अणकर यांची रचना, दशरथ पुजारी यांचं संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो.
0: बर.
1: कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं. की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा.
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं. कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांज वेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्या

0: मध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला, ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं. अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे, किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कोणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
1: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
0: दुर्बोध वाटतं
1: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
0: हो, आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो ह्याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं, तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की, कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात, पहिल्यांदा सगळ्यां हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे, पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे,
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे, म्हणजे

0: वा, एक वेगळ्या जगात तपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेओ, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनु। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनु। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता

0: कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे 7:40 झाली आहेत। कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
3: श्रोत्यांनो नमस्कार। श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत। सर नमस्कार।
4: नमस्कार।
3: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना।
4: श्रोत्यांनो, बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया, ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो, मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो। खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं। एक 60 वर्षाच्या बाई महिला, त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या, घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ञांकडे जात नव्हत्या, तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टरकडून औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची, पण एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती। श्रोते हो, जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो। यामध्ये दोन प्रकार आहेत की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकाल रेंगाळणारी गुठळी जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते। हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात आणि ही फार लांब नसते पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात। म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात, पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो त्याच्या फांद्या लगेच फुटतात।
3: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73-850-63-934 73-850-63-934। डॉक्टर तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्ही बद्दल।
4: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात म्हणजे रक्तवाहिनीची लांबी कमी पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते आणि अशा मध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते। म्हणजे अशा रुग्णांना दम लाग छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं, आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे। बऱ्याचदा याचं निदान होत नाही। दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुसपत्र दुर्लक्षित राहतं की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं, यांचंही निदान महत्वाचं असतं। काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम असं या आजाराचं नाव आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत, पायाला सूज आलेली आहे, रक्त प्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा हे दिसू शकतं। विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम होऊ शकतो हे लक्षात ठेवून तज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोल मध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो।
3: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल। वेळ झाली इथंच थांबण्याची। श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73-850-63-934 73-850-63-934

0: 9334 7385 0 6 3 9 3 4. श्वास लाइफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाइफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला किशोरी आमोणकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोतेहो, मंगेश पाडगावकर यांची ही रचना आपण ऐकलीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते श्रीनिवास खळे. भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता या कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर यांच्या आवाजात भारा तांबे यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रुतीहू याबरोबरच भावगीतांच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. 8:15 कोल्हापूर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि आता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कोल्हापूर शहरात दिवसभर काल पावसानं काहीशी उघडीप दिली, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. पण दुपारी 4 वाजल्यानंतर अचानक आकाश ढगाळ झालं आणि शहरातल्या अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू झाली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरींमुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता. दिवसभर पावसानं विश्रांती घेतल्यामुळे बाजारपेठा आणि शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ दिसून आली. संध्याकाळी अचानक कोसळलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान हवामानातील बदलामुळे पुढच्या काही तासांमध्ये पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सूचनाही केली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 19.8 मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणात 8.30 TMC म्हणजेच 99% पाणीसाठा झाला आहे.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 8:20 आणि 50 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, गुरुवारी दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 26 वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलंय. 30 वर्षापुढील स्त्रियांची मोफत गर्भाशय मुखाची तपासणी करण्यात येणार आहे. हे उपक्रम सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत

0: यशोमंगल क्लिनिक खरी कॉर्नर न्यू महाद्वार रोड कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आले. संपर्कासाठी फोन नंबर 0231 2620 722. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 0231 2620 722.
1: साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनू. श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनू. जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: श्रोते हो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC बेलिफ कम लिपिक परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CET एकाच दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार होती. त्यामुळे उमेदवारांसमोर निर्माण झालेला मोठा पेच आता शासनानं दूर केलाय. CET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या CET परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान 11 मे ते 10 जून या कालावधीत CET साठी अर्ज न करता आलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यापूर्वीच CET अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे. MPSC च्या बेलिफ कम लिपिक पदाची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 6 सप्टेंबरलाच होणार आहे याची नोंद घ्यावी. परीक्षेचे 2 पेपर घेण्यात येणार आहेत. पहिला पेपर 11 ते 12 आणि दुसरा पेपर 3 ते 4 या वेळेत होणार आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे इथं होणार आहेत. श्रोते हो, गणेशोत्सव मंडप, आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक साऊंड सिस्टीमसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवाने एकाच ठिकाणी मिळणारी एक खिडकी योजना सुरू झाली आहे. महापालिकेच्या 4 विभागीय कार्यालयांचे प्रतिनिधी, शहरातील 4 पोलीस ठाण्यांचे पोलीस कर्मचारी यांची याच्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. प्रभागानुसार हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पोलिसांकडे एक लेखी अर्जही भरून घेतला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही याची हमी द्यावी लागणार आहे. ही कागदपत्र आपल्याला यासाठी आवश्यक आहेत. धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, मंडप उभारणी होणाऱ्या ठिकाणाचा नकाशा आणि अग्निशमन आणि रुग्णवाहिकेला अडथळा होणार नाही याचं हमीपत्र.
2: श्रोते हो, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, सुश्राव्य अशा मालिका आणि गाजलेली नभोनाट्य आकाशवाणीच्या संग्रहातील हा सुवर्ण ठेवा खास तुमच्यासाठी आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM band 102.7 MHz आणि News on AIR app वर.
0: श्रोते हो, आमच्या संग्रहातून या अंतर्गत आज ऐकूया रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्तानं विशेष कार्यक्रम सागरा उधाण येई, आज सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. हार्ट ऑफ सिटी असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावात उभारलेल्या संगीत कारंजा शोला कालपासून नियमित सुरुवात झाली. दररोज रात्री 7:45 ते 8 या वेळेत कारंजाचा 15 मिनिटाचा एक शो दाखवला जाणार आहे. रंकाळा भिंतीपासून 20 मीटर आत कारंजा बसवण्यात आलाय, त्यामुळे दररोज एक शो दाखवला जाईल.

0: श्रोतेहो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता नारी समता दिवस या निमित्त समतेचं क्षितिज हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 वाजता आमच्या संग्रहातून 11 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गात रहे मेरा दिल आणि ठीक 9 वाजता गीतबहार हा कार्यक्रम जरूर ऐका. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. सकाळचे 8:30 वाजता आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचं प्रगती मंचाच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवातीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53व्या बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी, नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तीनही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी, जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती, बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव आनंद, एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमवेत सहकार्य करण्यास तयार असल्याचं

प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक उईस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचार विनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतच्या मसुदा अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रूपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास, विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला. शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 2026 मध्ये काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 आणि 20 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: कंपनीचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: सुख हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय आहे। यश आणि समृद्धी मात्र सुखासाठी आवश्यक आहे। मी नेहमी सांगतो की दारिद्र्य हा शाप आहे। हा शाप इतका आहे की त्यामुळं दरिद्री माणसाला आपलं जीवन नकोसं होतं। आपल्या या देशात दारिद्र्य रेषेखाली जगणारे लोक कोट्यवधी आहेत। राज्यकर्त्यांनी असं काही केलं पाहिजे की या दारिद्र्य रेषेखालील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शैक्षणिक आणि वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी आवश्यक ती व्यवस्थाही त्यांनी केली पाहिजे। कारण अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय मदत या 5 गोष्टी माणसाचे मूलभूत हक्क असून हे हक्क म्हणून राष्ट्राच्या घटनेत समाविष्ट केले पाहिजेत असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे। जीवनविद्या सांगते की जनतेचं अकल्याण किंवा कल्याण करण्याचं सामर्थ्य राजसत्तेत असतं, म्हणूनच जनतेच्या सुस्थितीची किंवा दुर्दशेची सर्व जबाबदारी राज्यकर्त्यांवरच पडते। हे मी का सांगतो आहे की सुख, यश आणि समृद्धी या तीनही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। आपल्याला आपलं जीवन जर सुखी व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर परमेश्वर हा विषय आपण समजून घेतला पाहिजे। लक्षात घ्या की जीवनविद्या सांगते तो परमेश्वर आणि लोक समजतात तो परमेश्वर यात जमीन आसमाना इतका फरक आहे। जीवनविद्या सांगते की ज्याला आपण जीव म्हणतो तो जीव हा मुळात देव आहे। मग प्रश्न असा पडतो की तो जर मुळात देव आहे तर तो देवासारखा का वागत नाही? या जगात सर्व माणसं आहेत पण ती माणसासारखं का वागत नाहीत? जीव हा मुळात देव आहे पण तो देवासारखा वागत नाही, उलट तो राक्षसासारखा वागतो, तो दैत्यासारखा वागतो, याचं कारण काय? याचं

कारण अज्ञान, अज्ञान हे त्याला कारण आहे. जीव हा मुळात देव असला तरी आपण देव आहोत याचं त्याला ज्ञान नाही, त्यामुळे तो सारी धडपड सुखासाठी पैशासाठी करतो. वास्तविक खरी धडपड ज्या दिशेनं व्हायला पाहिजे त्या दिशेनं होत नाही, तो चुकीच्या दिशेनं धावत असतो. सांगायचा मुद्दा असा की माणसाला जोपर्यंत परमेश्वर हा

तो चुकीच्या दिशेने धावत असतो. सांगायचा मुद्दा असा की माणसाला जोपर्यंत परमेश्वर हा विषय समजत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं सुखी होणं शक्य नाही. केवळ परमेश्वराबद्दलच्या अज्ञानामुळेच स्वतःचा धर्म श्रेष्ठ आणि इतरांचा धर्म कनिष्ठ असा लोकांमध्ये समज आहे. स्वतःच्या धर्माचं तेच बरोबर आणि इतरांचं मात्र चुकीचं. स्वतःच्या धर्मातील लोक जगले पाहिजेत आणि इतरांच्या धर्मातील लोक नष्ट झाले पाहिजेत ही जी वृत्ती आहे ही खरी तर विध्वंसक वृत्ती आहे. यातूनच धर्माधर्मात युद्ध लढाया भांडण तंटे बखेडे होतात आणि ती अज्ञानामुळे होत असतात हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हे जे असं चाललेलं आहे ते आजच नव्हे तर ते प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत आणि यापुढेही ते चालत राहणार आहे. जीवनविद्या सांगते की आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी कुणाचीही मोनोपोली नाही. पाणी कुणाची मोनोपोली नाही. प्रकाश कुणाची मोनोपोली नाही. हवा ही कुणाची मोनोपोली नाही. आणि आकाश ही सुद्धा कुणाची मोनोपोली नाही. तसा परमेश्वर हा देखील कुणाचीही मोनोपोली नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं. परमेश्वर हा वास्तविक सर्वांसाठी एकच आहे. त्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत पण तो सर्वांसाठी एकच आहे. विष्णूला हजार नावं आहेत तशी गणपतीलाही हजार नावं आहेत आणि देवांना दिलेल्या या नावांना अर्थही आहे. देवाच्या प्रत्येक नावाला अर्थ आहे. विष्णू म्हणजे काय तर अणुरेणूमध्येही प्रवेश करणारा जो तो विष्णू. विश टू एंटर. अणुरेणूतही प्रवेश करणारा तो आकाश एवढा आहे. जितका तो सूक्ष्म आहे तितका तो व्यापक आहे. हवा ही जितकी सूक्ष्म आहे तितकी ती व्यापक आहे. आकाश जितकं सूक्ष्म आहे तितकंच ते व्यापक आहे. तसा परमेश्वर हा जितका सूक्ष्म आहे तितकाच तो व्यापक आहे आणि तो सर्वांना व्यापून पुन्हा उरलेला आहे. किती उरला तर तो जो उरला तोही इन्फिनिट उरला. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराबद्दलचं अज्ञान जे लोकांमध्ये आहे ते अज्ञान प्रथम दूर केलं पाहिजे. परमेश्वर हा इन्फिनिट आहे आणि म्हणून त्याला अनंत हे नाव दिलेलं आहे. भारतीय संस्कृतीनं वापरलेला अनंत हा शब्द अत्यंत अप्रोप्रिएट आहे. अनंत म्हणजे इन्फिनिट. तो इन्फिनिट आहे आणि म्हणून परमेश्वर हा कुठल्याही धर्माची मोनोपोली नाही. आई ही तिच्या सर्व लेकरांची असते. लहान जे असेल ते जर म्हणेल की माझीच आई बाकीच्यांची ते नाही तर त्याचं हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. तसा आमचाच परमेश्वर तो इतरांचा नाही हे म्हणणंही मूर्खपणाचं आहे. वास्तविक परमेश्वर हा सर्वांचा आहे. भारतीय संस्कृतीनं हे सांगितलं की आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. काय सुंदर म्हटलंय पहा. लक्षात घ्या की भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती या जगात दुसरी नाही. आमचा धर्म तुमचा धर्म हा भाव भारतीय संस्कृतीत नाही. आपण सर्वच परमेश्वराची लेकरं आहोत असं म्हटलेलं आहे. आता वाघाचं पिल्लू म्हणजे वाघ, सिंहाचं पिल्लू म्हणजे सिंह, लांडग्याचं पिल्लू म्हणजे लांडगा, तसं परमेश्वराचं लेकरू म्हणजे परमेश्वर नाही का? म्हणून जीवो ब्रह्म ना परा इति वेदांत डिंडिमा असं म्हटलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा एकच आहे. त्याला जी अनेक नावं दिलेली आहेत त्यानं काही बिघडलेलं नाही. भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की देव एकच आहे आणि त्याला दिलेली जी नावं आहेत ती नावं अनेक आहेत. त्याचं कारण असं की अनंत रूपांप्रमाणे त्याला अनंत नावं दिलेली आहेत आणि म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी.

0: पृथ्वीवरू खूण बाणली आईसी असं माऊलीने म्हटलेलं आहे. जीवनविद्या सांगते की ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला निर्गुण निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही. या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला ठणकावून सांगतात. ते म्हणतात, हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आतोचे. याचा अर्थ असा की जो विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे असं पाहतो, तो सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रगट आहे, मूर्तिमंत आहे. हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. सांगायचा मुद्दा असा की सर्व जे आहे ते देव आहे हे आपल्याला भारतीय संस्कृतीने सांगितलं. लक्षात घ्या की या इथं आपल्या धर्मापुरता संकुचितपणा नाही. आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत ही भावना, ही धारणा, हेच स्मरण, हेच अनुसंधान आणि हेच अवधान आपण सतत ठेवलं पाहिजे. आपण सर्व परमेश्वराची लेकरं म्हणजे एकमेकांचे बंधू आणि म्हणून आपण सर्वांनी एकमेकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: भक्ती मंगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर। श्रुती हो, प्रेम, विरह, जीवन आणि तत्वज्ञान अशा भावनांचं सुंदर आणि प्रभाव

कवी शब्दांकन म्हणजे गझल. तेव्हा हिंदी चित्रपटातल्या काही गझल आपण ऐकणार आहोत आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आत्ता सकाळी ठीक 9 वाजता. दरम्यान लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे ठीक 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज हिंदी चित्रपटातल्या काही गझल ऐकूया. सुरुवात गुलजार यांच्या या रचनेनं. चित्रपट मौसम. आवाज आहे लता मंगेशकर आणि भूपिंदर यांचा आणि संगीत मदन मोहन यांचं.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
0: गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। सकाळचे 9:08 आणि 5 सेकंद झाली आहेत। या कार्यक्रमामध्ये आता प्रेमगीत या चित्रपटासाठी जगजित सिंग यांचा आवाज, इंदिवर यांची रचना आणि जगजित सिंग यांचं संगीत।

0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरच एक चावी असती तर.
2: आहे ना बाबा, सी केवायसी आयडी.
1: सी केवायसी म्हणजे
2: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक मध्ये पण अपडेट होतो.
1: अरे वा, RBI सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: गीतबहार या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, आता अर्थ या चित्रपटासाठी आपण ऐकणार आहोत जगजीत सिंग यांचा आवाज, कैफी आझमी यांची रचना आणि जगजीत सिंग यांचं संगीत.

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:20 झालेत. श्रोते हो आता मासूम या चित्रपटासाठी अनुप घोषाल यांचा आवाज ऐकूया. रचना आहे गुलजार यांची, संगीत आहे आर डी परमन यांचं.

गीतबहार श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता शेवटी साथ साथ या चित्रपटासाठी जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचा आवाज, जावेद अख्तर यांची रचना, कुलदीप सिंग यांचं संगीत.

श्रोते हो, या बरोबरच आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. आता एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: तो श्रोताओं, कैसे लगे आपको हमारे आज के कार्यक्रम और हमारी आज की जानकारी, जरूर लिखिएगा। तो अब हमारा समय यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम
1: चेतना,
0: जगबंधु
1: और मंजू जी के साथ विमलेश को कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
4: श्रोते हो, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, सुश्राव्य अशा मालिका आणि गाजलेली नभोनाट्य आकाशवाणीच्या संग्रहातील हा सुवर्ण ठेवा खास तुमच्यासाठी आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर।
3: श्रोतेहो, आमच्या संग्रहातून या अंतर्गत आज ऐकूया रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम सागरा उधाण येई।
5: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून।
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना।
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय।
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
7: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। सकाळचे ठीक 10 वाजलेत। श्रोतेहो, आता नारी समता दिवसाच्या अनुषंगानं कार्यक्रम प्रसारित करत आहोत समतेचं क्षितिज।
8: आकाशवाणी बेड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज। लेखन पुष्कराज बेदरे। निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर। सादर करते योगीराज बच्चे।

नमस्कार. 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वॅलिटी डे. आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही, तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे. आज आपण याच समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत आपल्या या विशेष रूपकातून. समतेचे क्षितिज.

0: स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं, चूल आणि मूल हेच तिचं विश्व, पुरुषांच्या बरोबरीची भाषा तिला शोभत नाही।
1: का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे। उंबरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातलीय, मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण?
2: हा लढा आजचा नाही, 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी समता दिन म्हणून ओळखला जाऊ लागला। पण भारताच्या मातीत या समतेची बिजे पेरण्यासाठी क्रांती सूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले।
3: आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या 4 भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग?
4: होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही। यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून पहिली शाळा काढली।
2: राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार मिळवून दिला। भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला।
5: भाई पतनाट्य घेऊन आलोय।
6: ऐका हो, ऐका नारी समतेची गोष्ट ऐका। अहो दादा, अहो वहिनी, आज 20व्या 21व्या शतकात आपण कुठे पोहोचलोय?
7: चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का?
5: नाही झाला। आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी।
8: वंशाचा दिवा मुलगाच हवा ही भुरसटलेली मानसिकता कधी बदलणार?
6: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही। स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही।
7: अहो, पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे। सुभानराव, समजते का? पोरगी बाचुकली आता खेळ खेळायला लागली।
6: होय की, पोरग आहे, भातुकलीचाच खेळ खेळणार साहेब ती।
7: अहो, पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे। हो,
6: म्हणजे नेमकं काय? तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही। माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला देऊ आपण। आता मी तुम्हाला 100च्या बॉन्डवर लिहून देतो। वा,
9: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूया।
3: विचारू, तुम्हाला काय विचारायचं असेल तर पुरीला।
10: काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का? नाही।
5: हा येतो।
10: पुढे शिकायचं का तुला?
5: हा शिकायचंय।
10: आमच्याकडे शेतय, पोते, कामधंदा जमन का?
5: हा जमल।
11: पाहुन आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचंही वय जास्त।
12: हा,
11: त्याला मला वाटतं कमीत कमी शिकणार म्हणून गेले असत्यान। आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतं जास्त, त्याच्यामुळं लय काय वाड्या वाडी करू नका, होईन एवढं लवकर आपटून घ्या। होय चिवची आई।
3: बोला की पाहुन।
11: काय मग आता ह्याच तर ठरलंय, देण्या घेण्याचं कसं काय मग?
3: हे बघा पाहुन, ही आमची पोरगी, सगळं येत तिला, समद जमत। आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचा, तर आमच्याकडे काय द्यायला घ्यायला नाहीये।
10: मला काय वाटतंय 10-15 तोळे सोनं तर द्या।
3: हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही, काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचं खर्च बघू।
11: बर जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो, 2-4 तोळे तर भेटन ना।
3: हा जमन, 2-3 तोळ्याच बघूत।
11: हा मग 2-3 तोळे सोनं, पैसे काय राहू द्या। आता पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही।
3: बर बर,
11: चालतंय मग, कधी लग्न ठरवायचंय ते बघा। बोला आता तुम्ही।
7: सुभानराव, मी काय करतो, आमच्याकडल्या देवप्पाला विचारतो एकदा, मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो।
6: फक्त
7: ह्या गोष्टीचा ह्या कानाच त्या कानाला पत्ता लागू देऊ नका, 4-5 माणसं सोडता। हा ना, मग मी देवप्पा बी तिकूनच घेऊन येतो, इकडल्या देवप्पापाशी काय बोबाटा करू नका तुम्ही। आता येतो आम्ही। हो, तुम्ही तोपर्यंत तयारीला लागा पैसे पाण्याच्या।
6: ते लागतो आम्ही तयारीला। राम राम मग।
7: राम राम राम राम।
13: मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत। नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नाव

0: नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात.
1: अलेक पाहुणे रावळे, चला चला लवकर घ्या बरं, उरकून आवरावरी करा.
2: बाप्पा काय करा, पटकीन मंगल असते का सुरू करा, कोणाला माहित व्हायचं अगोदर ह्या देवस्थानावर.
3: चला घ्या बरं अंतरपाठ, धरा
4: धरा अंतरपाट, चला लवकर मध्ये पोरग पुढे.
2: चला
4: पुढे
3: म्हणू का आता करू सुरुवात.
5: शुभमंगल सावधान,
6: शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.
7: आवरा आवरा, पोलिसाची गाडी गेली बघा आताची. दोन
4: पोलिसाची गाडी गेली,
2: कुणीतरी ठिंगी टाकली वाटतंय. चला पाटकी
4: निघा निघा लवकर निघा इथून.
3: चला बरं मी बी जातो आता, चला लवकर.
4: बाप्पा तुम्ही अगोदर निघा.
2: चला
3: चला, पोलिसाची गाडी आली, चला आता.
7: पहा तर मंडळी, आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छेड होतो हे आपण पुढे पाहूयात.
8: कवार बिझोपती काय तर काम धंदा करीत नाही, काही नाही, फुकटची आणली उगाच. बापाचं घर असल्यावानी
2: रमेश जर ऐकत नसली बायको तर दांडा घेऊन बिंदास खाणी जा, इथं कोणी येणार नाही तिचं बघायला. आता
9: बर बर, उद्यापासून बघतोस तिच्याकडं. ए चिवे उठ.
10: हा हा हा, आले.
9: उठ लवकर, नाही तर कान फाडी जर मारीन.
10: आई
9: उठ लवकर, उठ. उठली का नाही?
10: होय हो, ऐकलं का?
4: काय आला आता?
10: बरेच दिवस झालं चिवचा काय फोन बिनच नाही आला, मला कस तरी वाटतंय. हो
11: आई दारूगड, आई दारूगड, आई दारूगड ना.
10: बया कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ? कोण आलाय काय माहिती, बघावं लागल.
11: आई आई पोट दुखतय ग माझं.
10: अगं चिव काय होतंय तुला?
11: आई माझं पोट दुखतय.
10: अगं चिव नक्की काय होतंय तुला? अहो कोणी आहे का आजूबाजूला?
11: आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
10: अगं चिव असं काय करते चिव?
11: पोट दुखतय ग माझं.
10: चिव अगं असं काय करते चिव? अगं इकडे बघ ना चिव. चिव चिव चिव काय झालं तुला? अगं बोल माझ्या सोबत. अगं चिव उठ ना ग. म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न मालिकेच. अगं चिव उठ ना, हुंडा पाई पैसा पाई जीव गेला मापुरीचा. अगं चिव उठ ना ग. अगं उठ ना, बोल ना माझ्याशी.
0: बघितलं मित्रांनो, जुन्या रूढी परंपरेनुसार आणि मित्रत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी, आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला, परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझं लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया.
12: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
4: शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय
2: आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळतात.
11: शिकली सवरली तरी पुढे काय, लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी.
9: गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत.
4: अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का?
2: हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत.
4: हुंडा मागणं बंद करा, स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे, समाज बदलतोय.
2: आजची मुलगी फक्त अबला नाही तर ती साबला आहे, याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे.
11: ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते.
9: खेळाचे मैदान असो किंवा विज्ञानाची प्रयोगशाळा, प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजते.
4: सावित्री आणि जिजाऊंच्या लेकी आता मागे हटणार नाही.
2: चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया,
11: मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया.
9: मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिचे स्वप्न पूर्ण करू देऊ.
4: स्त्री पुरुष समानता हाच देशाचा खरा विकास.
12: नारी शक्तीचा करू सन्मान, वाढू आपल्या देशाची शान.
6: बालविवाह थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे थांबला

0: पाहिजे.
1: या पथनाट्याने मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे.

0: परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली.
1: चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाहासंदर्भात व्यक्त केलेले विचार.
2: आता आपण सर्वांना माहित आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहो. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, FIR करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आपण आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासन मार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्या सोबत जातात आणि त्यांच्या कुठलाही प्रकारच्या हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुकामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठलाही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुकामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुकामध्ये तसे एक व्यवस्था करावे त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही आहे. यामध्ये आमच्या सरपंच असेल, आमच्या सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व नेगेटिव्ह मुद्दा असतात म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याचं गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांच्या शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे, किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांच्या व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणार अपेक्षित आहे.

0: बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे, जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे.
1: आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो.
2: अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझ मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील.
3: काळ बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूम पासून ते सैन्यापर्यंत पोहोचली, पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत.
1: आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत, पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी

0: जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते.
1: समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे, तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे, मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमय नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
2: मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
1: स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया. स्त्रीला समान संधी, आदर आणि सुरक्षितता देऊया.
3: आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला, समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला.

0: आताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलं. समतेचं क्षितिज, लेखन पुष्कराज बेद्रे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर, सहभाग पुष्कराज बेद्रे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनावणे, अनिल खेडकर, श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: भक्ति मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय?
2: तो त्यो दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय।
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
2: वय दातासाठी एक नंबर।
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोते हो ठीक 10:30 आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि आता नाट्यगीतांचा हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत।

0: श्रोते हो, मानापमान या नाटकासाठी आशा भोसले यांच्या आवाजात ही होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना.
1: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
2: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
5: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
0: श्रोते, संगीताच्या या कार्यक्रमामध्ये आता प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातली पदरचना.

श्रोतेह, एकच प्याला या नाटकातल्या प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातल्या या पदरचनेबरोबरच आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. आता आमच्या संग्रहातून या अंतर्गत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम सागरा उधाण येईल.

0: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, शुक्रवारी 28 तारखेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा होतोय. या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात सागरा उधाण येई हे आमच्या संग्रही असलेलं रूपक आपण ऐकूया.
1: विशेष संगीत रूपक प्रसारित करीत आहो सागरा उधाण येई. लेखन आणि गीत मनोहर रणपिसे, निर्मिती आणि संगीत भूमानंद बोगम. यात भाग घेणारे कलावंत रवींद्र बिजूर आणि पुष्पा पागधरे. इतर सहभागी गायक चिंतामण गोरे, मिलिंद मयेकर, महेंद्र लिखाते, सुजल खाडीलकर, सुजाता पटवा, उर्मिला कुलकर्णी आणि कीर्ती मांजरेकर. निवेदन श्रीराम केळकर आणि लता भालेराव. सागरा उधाण येई.

0: अगं ताई, कोळीवाड्यात कसला जल्लोष चाललाय? कोळी बांधवांचं नाचगाणं चाललंय वाटतं. काय आहे तरी, काय असं त्यांचं?
1: काय

0: दादा, अरे एवढा रे कसा विसरभोळा झालास तू? आपले सणवार परंपरा देखील विसरलास की काय तू?
1: झे ग ताई, विसरेन कसा? अगं, राखी पौर्णिमेचा सण, तुझ्याकडून राखी बांधून घेणार आहे मी.
0: हो,
1: केवढा महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे.
0: अरे दादा, आपली राखी पौर्णिमा आणि कोळी बांधवांची नारळी पौर्णिमा नाही का?
1: हो ग ताई. अगं, या रक्षाबंधनाच्या नादात मी ते पूर्ण विसरूनच गेलो की. केवढा महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे त्यांचा.
0: अरे, कोळी बांधव समुद्राची पूजा करणार, त्याला प्रसाद अर्पण करणार, सोन्याचा नारळ वाहून आणि समुद्राची प्रार्थना करून त्याच्या पुढे नाच गाण्याचा जल्लोष करणार.
1: आणि मग निधड्या छातीचे कोळी तरुण भर समुद्रात मुहूर्ताची मासेमारी करायला आपली जाळी सरसावून होड्या हाकारणार आणि दर्याची दौलत मासळी लुटून आणणार.
0: दर्याची दौलत आणली घराला, सोन्याचा दिसाज उगवला, असं गीत गाणारे कोळी बांधव सागरावर प्राणपणाला लावून मासळीच्या दौलतीची समृद्धी घरी आणतात.
1: अगं पण ताई, आपण नुसतेच बोलत काय बसलोय? चल चल अगं, जरा कोळीवाड्यात जाऊ आणि आपणही त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. चल.
0: हो हो, अगदी माझ्या मनातलं बोललास बघ दादा तू. चल बंदरावर जाऊया, कोळी बांधवांचं गाणं गाऊया.
1: वा,
0: चल चल लवकर.

0: ताई ताई, ह्या कोळी गीताच्या तालावर मी आपोआप कसा नाचायला लागलो ना ते माझं मलाच कळलं नाही बघ.
1: अरे दादा, माझी पण तीच अवस्था झाली की आपण पुरते रमूनच गेलो दर्या किनारी. नाही
0: ताई, दुपार झालीये, घरी जायचंय का? नाही, आणि म्हटलं घरी आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम व्हायचाय अजून.
1: हो रे दादा, चल घरी चल लवकर, आई बाबा वाट पाहत असतील.
0: ताई, ह्या रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा तशी हजारो वर्षांपूर्वीची आहे, पण आजही ह्या आधुनिक युगात तो सण तेवढ्याच श्रद्धेनं आणि निष्ठेनं पाळला जातो. मला फार नवल वाटतं याच.
1: म्हटलं तर नवल आहे हा, आणि म्हटलं तर नाही.
0: कसं काय?
1: कारण जरी काळ बदलला, विज्ञान युग यंत्रयुग आलं, तरी मानवी भावना, नाती गोती, त्यातली शाश्वत मूल्य आपल्या भारतीय संस्कृतीत टिकून आहेत. हीच तर आपल्या संस्कृतीची महानता आहे.
0: ताई, मला वाटतं आपल्या पुरातन समाज धुरणांनी या विविध सणांच्या रूपानं संस्कृतीतील मानवतावादी मूल्यांना अवीट गोडवा प्राप्त करून दिलाय.
1: दादा, तुला आठवणारं भारतीय संस्कृतीतलं सर्वात पुरातन रक्षाबंधनाचं आणि भाऊ बहिणीच्या उदात्त प्रेमाचं उदाहरण सांगू शकशील?
0: हो ताई, मला आठवतंय सर्वात पुरातन उदाहरण द्वापर युगातलं, भगवान कृष्ण आणि त्यांची बहीण द्रौपदी यांचं.
1: भाऊ बहिणीच्या प्रेमाचं आणि भावानं बहिणीच्या केलेल्या संकट निवारणाचं इतकं उदात्त आणि आदर्श उदाहरण जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही.
0: आणि बरं का ताई, असली उदाहरणं फक्त आपल्या भारतीय संस्कृतीतच पाहायला मिळतात, म्हणून तर आपली संस्कृती साऱ्या जगात महान समजली जाते.
1: शत्रूची तरुण सौंदर्यवती सून ताब्यात आली असता शिवाजी महाराजांनी तिला बहिणीचं प्रेम देऊन तिची ओटी भरून बोळवण केली अशी उदाहरणं जगात सापडणं दुर्मिळ. हा रक्षाबंधनासारख्या संस्काराचा भाग आहे.
0: भारतीय संस्कृतीच्या आदर्श संस्कारांचं हे फलित आहे ताई, आणि म्हणून आपण सर्वांनी या महान परंपरा टिकवल्या पाहिजेत, वृद्धिंगत केल्या पाहिजेत.

0: पाहिलंस दादा, रक्षाबंधनाच्या या नाजूक दोरीचं एक टोक द्वापर युगातील महाभारताच्या द्रौपदीच्या हाती आहे, तर दुसरं टोक कलियुगातील माझ्यासारख्या कोट्यवधी सामान्य बहिणींच्या हाती आहे.
1: सामान्य का म्हणतेस ताई? अगं सामान्य का म्हणतेस? एक बहीण म्हणून तुझं स्थान देवते इतकं उच्च आहे. अगं वेळ आली ना तर माझ्यासारखा एक साधा भाऊ कृष्णाच्या तोडीचा पराक्रम आपल्या बहिणीच्या संकट निवारणासाठी केल्याची भारतीय इतिहासात शेकडो उदाहरणं आहेत.
0: बहिणीसाठी भावानं प्रसंगी प्राणाचं बलिदान करणं आणि भावासाठी बहिणीनं सर्वस्वाचा त्याग करणं हीच तर रक्षाबंधनाच्या सणाची शिकवण आहे.
1: भाऊ हा शक्तीचं सामर्थ्याचं प्रतीक, तर बहीण ही पावित्र्याचं मांगल्याचं प्रतीक.
0: याचा अर्थ कुटुंबातल्या समाजातल्या समर्थ शक्तिशाली घटकांनी प्रसंगी प्राणाचंही मोल देऊन जे दुबळे संरक्षणाची गरज असलेले घटक आहेत त्यांचं रक्षण करावं, अशी उदात्त शिकवण आपली संस्कृती देते.
1: गावातल्या मुली रक्षाबंधनाच्या सणाचं वर्णन आपल्या गाण्यात कसं करतायत ते जरा ऐकूया.

0: ला उत्तेजन देतो
1: आणि दुर्बल समाज घटकांचं रक्षण करण्याच्या त्यांच्या नैतिक जबाबदारीचं स्मरणही देतो.
0: पूर्वी यजमान किंवा पुरोहित राजाला राखी बांधताना सर्व प्रजेचं कल्याण करण्याचं आणि प्रजेचं रक्षण करण्याचं स्मरण देताना आशीर्वाद पर असं संस्कृत सुभाषित म्हणायचे.
1: सर्व रोगोपशमनम सर्व अशुभ विनाशनम सकृत कृतेना द्वमेकम येन रक्षा कृता भवेत. बरं का ताई, बदलत्या काळानुरूप आता बहीण भावाच्या हातात राखी बांधताना सुंदर ओवी म्हणते. ग्रामीण स्त्रिया लोकगीत गातात. कोळी समाजाचे आवाल वृद्ध सागराला प्रसन्न करण्यासाठी नृत्य गायन करतात.
0: इतकंच नव्हे तर या शुभ दिनी घरोघरी शुचिर्भूत होऊन खीर पुरी पक्वान्न मिष्टान्नाचं भोजन करतात.
1: शेतात हिरवीगार पिकं जोमानं आल्यामुळे शेतकरी खुश असतो. श्रावण महिन्यातला समृद्ध निसर्ग चोहोबाजूंनी फुललेला असतो आणि सर्वांच्या चित्तवृत्तीही फुललेल्या असतात.
0: आणि बरं का दादा,
1: काय
0: आपल्या धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या दिवशी होणारी पर्जन्यवृष्टी अत्यंत पवित्र मानली आहे.
1: खरंय ताई, नीट विचार केला ना तर आपल्या सणांविषयी आपल्या पूर्वजांनी सर्वांगानं किती व्यापक विचार केलाय ते आपल्या लक्षात येतं.
0: म्हणूनच राखीची ही महान परंपरा आपण प्रत्येक पिढीनं अशीच सुरू ठेवली पाहिजे.
1: आज रक्षाबंधनाच्या पर्वाविषयी एवढं ज्ञान मिळाल्यामुळे कोळी बांधवांच्या सागरासारखंच ही परंपरा पाळण्यासाठी माझ्या अंतकरणात भगिनी प्रेमाचं उधाण आलंय.

0: ताई असं काही बहिणीच्या तोंडून ऐकलं ना की अभिमानानं छाती उंचावते आणि डोळ्यात नकळत पाणी येतं. मगाच्या कोळी बांधवांच्या गीतात म्हटल्याप्रमाणे मनाच्या सागराला उधाण येतं आणि भगिनी प्रेमाचं तुफान येतं.
1: दादा, रक्षाबंधनाच्या दिवशी केवळ बहीणच भावाला राखी बांधते असं नाही, तर पुरोहित, चाकर आपल्या स्वामीला, धन्याला, ग्रामस्त्रिया सैनिकाला राखी बांधतात.
0: त्याचप्रमाणे सुतार, गवंडी यांच्यासारखे कारागीर आपल्या अवजारांना, क्षत्रिय बंधू आपल्या शस्त्रांना, कलावंत आपल्या वाद्यांना ही राखी बांधतात.
1: आधुनिक काळात आपण इतरही चांगले पायंडे पाडले आहेत. समाजसेविका भगिनी तुरुंगातल्या कैद्यांना, अपंग मुलं पंतप्रधान, राज्यपाल आदी महनीय व्यक्तींना राखी बांधतात.
0: थोडक्यात काय ताई, तर राखी बांधण्याची जी पुरातन संकल्पना आहे त्याचा गाभा कायम ठेवून आपण त्याचं स्वरूप अधिकाधिक व्यापक करतोय.
1: याचाच अर्थ रक्षाबंधनाचा श्रावण पौर्णिमेचा हा मुहूर्त समाजातील क्षात्र वृत्तीला, सामर्थ्याला, शक्ती

0: विशेष संगीत रूपक ऐकत होता सागरा उधाण येई. लेखन आणि गीत रचना होत्या मनोहर रणपिसे यांच्या. निर्मिती आणि संगीतकार होते भूमानंद बोगम. यात भाग घेणारे कलावंत होते रवींद्र बिजूर आणि पुष्पा पागधरे. इतर सहभागी गायक होते चिंतामण गोरे, मिलिंद मयेकर, महेंद्र लिखाते, सुजल खाडीलकर, सुजाता पटवा, उर्मिला कुलकर्णी आणि कीर्ती मांजरेकर. निवेदन होतं श्रीराम केळकर आणि लता भालेराव यांचं.
1: सागरा उधाण येई हे आमच्या संग्रही असलेलं रूपक आपण ऐकलं. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
2: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनु। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनु। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। 11 वाजलेत।

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. श्रोते हो, संगीत, त्यातील स्वर, लय, ताल यांचा संगम आणि त्यामुळे मिळणारा मानसिक आनंद हा शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. सात स्वरांचं सप्तक हे आपल्याला एक वेगळीच अनुभूती देत असतं. खरं तर आपल्या आजूबाजूला सर्वत्र नाद आहे, स्वर आहे आणि एक प्रकारची लय सुद्धा आहे. त्यामुळेच आयुष्यातील ताणतणाव विसरायची ताकद आपल्याला या संगीतातून मिळत असते. तर आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण शास्त्रीय संगीतातील काही रागांवर आधारित गीतं ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया परिचय या चित्रपटातील गीतानं.

श्रोत्या या स्वरांनी आपल्या आयुष्यावर एक मोहिनी घातलेली आहे. आपल्या आनंदात दुःखात संगीत आपल्याला साथ देत असतं. आनंद व्यक्त करणारं संगीत वेगळं असतं. कधी एकटेपणा वाटला, मन अस्वस्थ असलं की वेगळं संगीत ऐकलं की जरा बरं वाटतं. पण एक मात्र खरं, या संगीतामुळं आपल्याला मनःशांती मात्र नक्की मिळते. रागातील स्वर हे सुद्धा माणसाच्या मनाप्रमाणे ती ती अनुभूती देत असतात आणि ते संगीत आपल्याला त्या वातावरणामध्ये घेऊन जातं. आता जे गीत आपण ऐकणार आहोत ते आहे रोजा या चित्रपटातलं. बिलावल या रागावर ते आधारित आहे. ते गीत ऐकलं की आपल्याला नक्की कळेल आणि आपण आपोआपच त्या वातावरणात जाऊ.

श्रोते हो, शारीरिक असो वा मानसिक असो, बिघडलेलं आरोग्य सुधारण्याचं सामर्थ्य या संगीतामध्ये आहे. मनुष्यच नाही तर निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडं यांनाही संगीत ऐकून आनंद होतो. सध्या झाडांच्या उत्तम वाढीसाठी सुद्धा त्यांना संगीत ऐकवलं जातं हे आपल्याला माहितीच आहे. शांत मृदू संगीतानं मनातील चिंता, काळजी, भीती सुद्धा कमी होते. याउलट आनंद व्यक्त करताना थोडं जलद आणि चंचल संगीत ऐकल्याला आपल्याला बरं वाटतं. आता ऐकूया भैरव रागातील एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, संगीतातील ताल आणि स्वरांची पुनरावृत्ती लय निर्माण करते आणि त्यामुळे एक सकारात्मकता जाणवते. संगीत ऐकल्यानं स्मरणशक्ती सुद्धा वाढते असं म्हणतात आणि वेदनांचाही विसर पडतो. म्हणूनच उपचारादरम्यान किंवा शस्त्रक्रियेनंतर सुद्धा योग्य संगीत ऐकलं की त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो. एवढं संगीत आपल्या आयुष्यात महत्वाचं आहे. स्वमग्न मुलांच्या बाबतीत सुद्धा संगीत खूप चांगला अनुभव देतं. हे संगीत ऐकल्यावर त्यांच्या स्मरणशक्तीवर किंवा एकाग्रतेवर सुद्धा फरक पडतो. कार्यक्रमात आता ऐकूया लगान या चित्रपटातील भीमपलास या रागावर आधारित हे गीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, मन अस्वस्थ झालं, निराश झालं तर यातून बाहेर पडायचं असेल तर संगीतासारखा उत्तम उपाय नाही. काही वाईट विचार मनात आला की आपण पटकन देवाचं जसं नाव घेतो ना तसं उत्तम संगीतही ऐकावं. खूप आपल्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये खास असतात, त्याची एखादी धून जरी आपण ऐकली तरी मनावरचं मळब सहज दूर होतं, अगदी हलकं वाटतं, इतकी ताकद या स्वरांमध्ये आहे. आता ऐकूया मेरा साया या चित्रपटातलं नंद रागावर आधारित हे गीत.

पासून भारतीय शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली असं म्हणतात. सामवेदामध्ये संगीत स्वर याविषयी बरीच चर्चा आहे. संगीताचा उल्लेख पंचम वेद किंवा गंधर्व वेद असाही केला जातो. निसर्गात होणारे बदल, वातावरण आणि संगीत यांचा देखील एकमेकांशी संबंध आहे बरं का. वर्षा ऋतू, वसंत ऋतू यात चैतन्य उत्साह असतो, तेव्हा तसेच स्वर कानावर पडले की आपल्याला सुद्धा आनंद होतो. आता ऐकूया सारंग रागावर आधारित दिल दिया दर लिया या चित्रपटातलं गीत.

भारतीय संगीताचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीत असं वर्गीकरण केलं जातं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये ध्रुपद, धमार, ठुमरी गायली जाते, तर कर्नाटकी संगीतामध्ये वर्णम, जावाली, तिल्लाना इत्यादी प्रकार गायले जातात. पण शेवटी संगीत हे संगीतच आहे. त्यातील सात सूर आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. शास्त्रीय संगीत तज्ज्ञ व्यक्ती असो अगर नसो, गाणी मात्र प्रत्येकालाच मोहून टाकत असतात. ज्याचा त्याचा स्वभाव आणि आवडीनुसार जी ती गाणी त्याला एक वेगळाच आनंद देत असतात. आता ऐकूया दम लगा के हैशा या चित्रपटातलं यमन रागावर आधारित हे.

शास्त्रीय गायनात सुस्वरता, स्वरबद्धता, आरोह, अवरोह, नजाकत याचा उपयोग करून विशिष्ट सांगीतिक रचना केल्या जातात, त्याला राग असं म्हणतात. प्रत्येक रागाचं स्वरूप भिन्न असतं हे आतापर्यंत ऐकलेल्या गाण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. राग गायनाच्या वेळाही भिन्न असतात. प्रत्येक रागाचा एक वेगळा स्वभाव, मूड, नजाकत असते आणि त्यानुसार माणसाच्या मनातील भावभावना त्याच्याशी जोडल्या जातात. सकाळचे राग हे चैतन्यमयी असतात, संध्याकाळचे त्यावेळेप्रमाणे हुरहुर लावणारे असतात. आता नावाप्रमाणे सुद्धा या रागातील स्वरांचा अंदाज आपण बांधू शकतो. यानंतरचं गीत आहे पहाडी, या रागातलं सनी या चित्रपटातलं.

श्रोते हो, ऋतूनुसार सुद्धा वेगवेगळे राग गायले जातात. याबद्दलच्या बऱ्याच कथा आपण देखील ऐकल्या आहेत. मुळात त्या स्वरांची ताकद आणि गायकाची क्षमताच तशी असते की तशी अनुभूती आपल्याला मिळते आणि काही चमत्कार सुद्धा घडतात. दीपक रागामुळे दिवे प्रज्वलित होतात, मल्हारामुळे वर्षाधारा बरसतात हेही आपण ऐकलंय. थोडक्यात संगीत सर्वत्र आहे आणि ते चिरंतन आहे हेच खरं. आता ऐकूया आनंद या चित्रपटातील मल्हारावर आधारित हे गीत.

या रागाचे सूर आपल्या मनातील स्वरांचा ठाव घेतात आणि ते तसेच राखून ठेवण्यात, चिरंतन ठेवण्यात खरंच या भैरवीच्या सुरांची मदत होते. कार्यक्रमात शेवटी ऐकूया भैरवी रागातलंच हे एक गीत.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज आपण शास्त्रीय संगीतातील काही रागांवर आधारित गीत ऐकली. श्रोते हो, रागांची खासियत अशी असते की ते कधीही ऐकले तरी छान वाटतात. त्यातलाच एक राग म्हणजे भैरवी. चारी कोमल स्वरांचा समावेश असल्यानं एक वेगळीच अनुभूती हा राग ऐकताना आपल्याला जाणवते. पूर्ण मैफल ऐकल्यावर आपण त्यात तल्लीन झालेलो असतो. मैफल संपूर्ण असं वाटत असतं. प्रत्येक मैफिलीची सांगता या भैरवी रागानंच केली जाते, का तर या रागाचे सूरच तसे आहेत.

1-2 करोड या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित काही गाणी आपण ऐकलीत. तेव्हा आता ऐश्वर्याला निरोप द्या, नमस्कार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होतं आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना.

नमस्कार श्रोते हो, सर्वांना विद्यागौरीचा नमस्कार। आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, पण हे सगळं प्लास्टिक जातं तरी कुठे? तर ते जातं जमिनीच्या पोटात किंवा समुद्रात। आज आपल्याकडे ज्या पाहुणे आले आहेत त्यांचं या विषयातलं काम खूप मोठं आणि प्रेरणादायी आहे। एका अभयारण्यात प्लास्टिकमुळे मृत्यू झालेल्या हरणाला बघून विचार सुरू झाला आणि एक अद्भुत प्रवासही सुरू झाला। हा प्रवास आहे रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशनच्या संस्थापिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा। पर्यावरणाच्या संबंधित गेल्या अनेक दशकांमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्याचा एक महत्वाचा घटक आहे प्लास्टिक। प्लास्टिकनी केलेल्या क्रांतीबरोबरच त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत। या समस्येवर ज्यांनी कृती करून मार्ग शोधला अशा डॉक्टर मेधा ताडपत्रीकर

0: आज आपल्यासोबत असणार आहेत मेधाताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद गौरीताई. मलाही आज इथे कार्यक्रमात येऊन खूप आनंद झालाय आणि श्रोत्यांशीही गप्पा मारायला मिळत आहेत.
0: चला तर मग थेट सुरुवात करूया. तुम्ही स्वतःला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणता आणि ते प्लास्टिक खाल्ल्यामुळे झालेल्या एका हरणाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला. ऐकायला आवडेल.
1: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य, म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं. म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय हे. आणि हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन. कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो करत असलो तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं. मग आम्ही 2009 एका अभयारण्यात गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले. आम्हाला जास्ती आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे. पण 2-4 दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्या सारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्या सारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात. बर, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते. बर, ती तिथेच राहते, हलत नाही. काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो. मग आधी हरिण इतकं गोंडस त्याचं, म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी याच्यावर का काही करत नाही. कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते. आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझं जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून, आम्ही असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत, आपणही याच्यावर काही करत नाही. मग आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू. म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला
0: की मुळाशी जायचं ठरवलं.
1: आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं. मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं. पण जवळजवळ 40-50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं. एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 दशकामध्ये जगभरात 8 बिलियन पेक्षाही जास्ती प्लास्टिकचा कचरा तयार झाला.
0: माय गॉड,
1: त्यातला 9% रिसायकल झाला
0: फक्त.
1: हो फक्त 12% हा जाळला गेला आणि जो बाकीचा राहिलेला आहे साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे. म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची पतवंड झाली तरीही ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बर, आम्ही दोघही इंजिनियर नाही बरं का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी. म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं, ते गरम करणं, पाण्यात घालणं. आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ, बर्फापासून पाणी, मग आपण हे प्लास्टिक बदल करू शकतो का. म्हणजे प्लास्टिक बनतं फॉसिल फ्युएलपासून, म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला, तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरनी. मग असं वाटलं की अरे चला मोठा प्रेशर कुकर, मग कुठल्या तरी मित्राकडनं मोठा प्रेशर कुकर मिळवला आणला आणि तो घातला. मग म्हणजे तेही हे झालं, मग कोणीतरी सांगितलं शिट्टी काढा, ती काढली, मग सगळं वरती काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला ट्यूब लावून बघा. मग हे करत असताना खूप वाचन चाललो की अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो की काय

0: करता येईल. आणि मग एक 4 ते 5 महिन्यांनी आम्हाला असं जाणवलं की ती जी काळी ट्यूब आहे त्याच्यातनं ते जे पाण्यात घातली होती त्याच्यावरती एक काळ्या रंगाचे तरंग आले.
1: बर,
0: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं रेच्चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला आणि तेव्हा आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं
0: गोष्टी होतात. हा पण म्हणजे असं काही मनात नव्हतं की म्हणजे केल्याने होता आहे,
1: पण तो अवेअरनेस होता ना की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान मेधाताई, 2002 सालापासून साधारण प्लास्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी आणि प्लास्टिकवर बंदी आली. मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले आणि सोबत पारंपरिक प्लास्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लास्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं तर आणि त्या दिशेने कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं?
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं, त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं कारण का पहिले वगैरे आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना दोन महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही ह्यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडते कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती. मग त्यांना ह्यातनं तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे नका सोडू. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं आपल्याला जमलं नाही आपण प्रयत्न केला देऊ सोडून. आम्ही खरं सांगते आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं
1: बर
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची आता कोणी उत्तर द्यायचं कारण का सांगणार काय
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही 1-6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं तेव्हा लक्षात आलं अरेच्चा हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन आहे कारण का ह्याच्यामध्ये मिथेन प्रोपेन ब्युटेन म्हणजे आपला एलपीजी असतो तसंच होतं. मग म्हणलं आता ह्याचं काय करता येईल. मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं. इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते पण मग हे सुरू केलं.
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं.
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं पण हे माहिती नव्हतं. पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाही आपण सायंटिस्ट नाही जमलं तर काय होईल. आपण प्रयत्न केला आणि नाही जमलं की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो
1: करून पाहिलं नाही. वा वा ताई, रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस जाणीव जागृती करता आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणजे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ तो आहे कॉस्ट अकाउंटंट तो म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहायला पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरंय,
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी 1-2 वर्ष आपण चालवून बघू वेगवेगळे प्रयोग करत राहू. आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता.
1: खरंय,
0: मग मला म्हणजे असं कुठे कोणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे आणि कारण तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाहीये, प्लास्टिक अतिशय उपयुक्त आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना
1: की ब्रश पासून सुरुवात
0: चष्मे
1: चष्मा
0: म्हणजे.

0: अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत किंवा आज वैद्यकीय याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत. तुम्ही सांगा पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना दोन दोन महिने हे पडून असायचे, आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे विमानात आहे सगळीकडे प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वेट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे लक्षात आलं. मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते तर एक जण म्हणले उत्तम सांगताय पण आमच्याकडे जी बाई येते आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते, तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे? म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हणलं तुम्ही ठेवा मी न्यायला येईल. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. ध्यानी मनी नव्हतं म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलेस म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोणतरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती. मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे,
1: शिस्त लावायला
0: पाहिजे. आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. ह्याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चानी कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जे प्रोसेस सगळी होते त्याच्यात TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डिपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा मेड इन इंडिया प्रोजेक्ट ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
0: आमचं पहिलं मशीन 2009 आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
1: श्रेडिंग
0: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक विशिष्ट क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हिटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं. आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
1: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं. खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया. ब्रेक के बाद भेटूयाच, कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लास्टिक वापरतो हे साधारणतः फेकलेलं प्लास्टिक असतं, म्हणजे रॅपिंग पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लास्टिक असतं, त्याच्यापासून परत प्लास्टिक तयार होतं, आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लास्टिक टाकतो त्यातनं आपल्याला 40-70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोल च्या टाईपचं,
0: चांगली क्वांटिटी
1: लिक्विड, आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो 5-10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच. मग याचा उपयोग एकतर ब्रिकेट्स बनवतात, त्याला बाइंडिंग करता होतो, किंवा उत्तम म्हणजे डांबरामध्ये घालून त्याच्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजे कुठलंही काहीही ह्याच्यातनं वाया जात नाही, आणि त्या प्रत्येकाचा
0: निसर्गाला हार्मफुल नाही,
1: निसर्गाला हार्मफुल नाही, आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत, आणि तुमचे पैसेही वाचतात.
0: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही ही सगळी मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
1: याला तो उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या एमएनसीज सरकारी अशा सर्व प्रकारातनं, कारण प्लास्टिक सगळीकडे, प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हाला

0: लई आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे एमएनसीज आहेत की जे वापरतात त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
1: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात. आणि हे अशी मशीन्स हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की त्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात आणि आज साधारण 2,75,000 पेक्षा जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: प्रवास म्हणलात ना तर आता बघितलं तर वाटतं कसं काय आपण केलं, पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो. कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या म्हणजे घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे आणि कचरा करणंही वाईट नाही. कारण शेवटी असं आहे, आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
1: पूर्वी त्या कागदात
0: आज प्लास्टिकमध्ये आलं. आणि म्हणजे मध्येच सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
1: खरंय,
0: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा, आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीत, शाळेत, ऑफिसेस तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना
1: माउथ पब्लिसिटी होती
0: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो 4 जणांना अवेअर
1: करतो.
0: आणि हळूहळू मग पुढे माझं काम सोपं होत गेलं. कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
1: खरं
0: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले,
1: चळवळ बनणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं, कारण एक माणूस नाही हो करू शकत.
1: नाही,
0: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत. कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण
1: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
0: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची, आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात. ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची. म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहो, फक्त सवय बदलायची आहे.
1: सवय
0: आणि पूर्वी होतच की पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता.
1: खरं, अगदी दुधाची पिशवी, रद्दी, काचवाल्याकडे काच द्यायची, म्हणजे इतकं
0: असायची, कपडे देऊन तुम्ही घ्यायचा,
1: भांडी
0: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू, टी शर्ट कोणी नाही घरात नसेल, भोक पडली तर तो आपण गाडी पुसायला घेतो, त्याला अजून भोक पडली की आपण घरातलं
1: फेकून देण्याची वृत्ती नव्हती.
0: आज कसं झालंय की आहे द्या फेकून
1: द्या फेकून,
0: पण त्याचा काय परिणाम होतो म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
1: नाही म्हणणं,
0: घरातच तुम्ही आणलं नाही तर कचरा होणार नाही, पण अवघड आहे.
1: अवघड आहे ते, आणि आता ते आपल्या लाईफस्टाईल मध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी, ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय, तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात? एक सहज कुतूहल म्हणून
0: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात, फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्रीमध्ये पाठवून दिलं जातं,
1: दुसरीकडे कचरा फेकून
0: स्वतःचा.
1: ऍक्च्युली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींनो तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल, मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते. तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
0: गौरीताई तुम्ही गाणं ऐकवताय ना तर माझं एक आवडतं गाणं आहे, माझी आई खूप छान म्हणायची, गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं, मोहनिया तुझं संगीत.
1: नक्की ऐकूया तुम

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लास्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
1: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच बदलू शकतात.
0: म्हणजे
1: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
0: बायस्ड नाही आहे, त्याला कारण आहेत काही,
1: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं,
0: पण ते अशक्य नाही,
1: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेनी विचार केला ना, कारण मला असं वाटतं की एक किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो.
0: खरं,
1: त्यामुळे असं समजू नका की मी एवढासच प्लास्टिक कसं देऊ, कसं
0: वाढवू, माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
1: पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही.
0: खरं.

0: त्यामुळे छोट छोट म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: खरं
0: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेर जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
1: कापडी पिशवी
0: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता, प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं. ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. पूर्वी तुम्हालाही माहितीये की तुमची आई माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून
1: रियूज
0: व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे त्याचे रॅपर्स आहेत, किंवा वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात किंवा मोठे बॉटल्स
1: असतात,
0: सहज कचऱ्यात फेकले जातात. टूथपेस्ट, टूथब्रश, म्हणजे इथपासनं सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
1: डबे
0: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
1: धुवून कोरडं
0: करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माशा येतात, झुरळ लागू शकतात, जर आणि घाण वास येतो. आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर
1: जात.
0: तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅन म्हणजे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे,
1: हेच आहे.
0: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल. म्हणजे आताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
1: ऋतुचक्रावर परिणाम,
0: गरम होत आहे,
1: समुद्र
0: सगळंच बदललंय, एवढा पाऊस नाही. आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्यापरीने आपण एवढं जरी केलं ना तरी हा खूप आहे.
1: आणि हा पृथ्वी प्रती असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतोय, आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. वेदा, ताई MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केलेत, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, कशी सांगड घातली गेली?
0: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतो. माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर होतो, कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत. आणि त्यामध्ये एस्पेशली मराठी लोकांना, मुलांना, मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
1: नाही जात,
0: आणि हे वापरता येईलच असं नाही, पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात शहाणपणा नाही असं म्हणणं, दृष्टी येते, एक लॉजिक येतं की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे, किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात, आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच, पण आपल्या बरोबरचेही समृद्ध होतात.
1: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतायत, मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला, आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच, पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते. कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना तेव्हा आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका

0: म्हणजे पुढचा असणारा, पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स किंवा सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं, इनोव्हेशन त्याच्यात अनेक प्रकारे होऊ शकतं. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊन
1: फॅसिलिटीज
0: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
1: एमएसएमईच्या अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
0: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत. त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा. आणि याचा मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं माणसं वाढत आहेत, कचराही वाढतोय. म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा, तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही. आणि इनोव्हेशन खूप होतात आज. एआयचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
1: खरंय.
0: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही, तर यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत. तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं,
1: माहितीचा विस्फोट झालेला,
0: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं, खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, मग तिथेही काम करा.
1: खरंय खरंय. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं, तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाणपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
0: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही, तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधीतरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसननी जेव्हा दिव्याचा शोध लावला तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले. आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहणं 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे.
1: हा, म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारला.
0: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तर जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात. तर ह्या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
1: पण असलं पाहिजे.
0: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. म्हणजे या सगळ्यातनं एक चांगलं आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये, तर प्रश्न विचारा लोकांना की आणि मला माहिती नाही याचा न्यूनगंड बाळगायचा कशालाच
1: गरज
0: नाही माहिती. आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारला की हे मला येत नाही मला समजून सांगा, तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात.
1: खरे
0: म्हणजे सांगायला. आणि याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण याचा लाज वाटणार काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेलात ना, तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जर असतं ना तर मी अगदी याचा फायदा घेतला असता. कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं. म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली, म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही म्हणजे शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं, तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता.
1: आणि झिरो पासून सुरुवात असते, आधीचं काही
0: असते. आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयशाला तरी त्याचं काही वाटत नाही हो. कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज एआयने तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण तरीही कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतं.
1: ऑप्शनला टाकू शकत नाही
0: तुम्ही
1: अजिबातच.
0: म्हणजे कष्ट हे आहेतच. हे एवढं जर लक्षात ठेवलं ना तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की सक्सेसफुल
1: होऊ शकतो. ताई, तुम्ही एमबीए पण तुमचं झालेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये

0: डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? कारण आजकाल कसं आहे, तुम्ही सांगून नाही, तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
1: आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा झिरो होते. कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती हो. आम्ही जेव्हा सुरू केलं, नोंदी करून ठेवणं, फोटो ठेवणं, हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना, तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत, कुठलेही कारण का सुरुवातीचे. तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो, त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन. तुम्ही काय करता? आज तर फोन सगळ्यांकडे असतो. एक फोटो काढणं कुठेही गेलात, काय गेलात, तर त्याचा कदाचित आज नाही पण एक 2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर म्हणजे रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहेत, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोनपे खाऊन शिकलेली आहे, त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की
0: डॉक्युमेंटेशन
1: डे वन पासून ठेवा, फोटो काढा.
0: खरं वा, खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुलं असतील तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया. पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
1: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला गो मोर.
0: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती

0: यांच्याशी. ताई तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं. तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिक पासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले, म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे, कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात.
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट आहेत ते वाढले पाहिजे. साधारण एक 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात आज 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात, म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात, त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं, त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतो, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळे जण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या
0: गोष्ट आहे,
1: खूप म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही, प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प लावतात, तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना, तो काय प्रकारचा येतोय, नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नये. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार
0: नाही.
1: आणि लोकांनी जे

0: दुसरं एक असतं की आपण जे केलं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे. ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं पुण्यामध्ये,
1: पोचलात तुम्ही,
0: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले, किंवा प्लास्टिकपासून काय होऊ शकतं, प्लास्टिक बद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
1: खूपच छान. आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लास्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
0: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लास्टिकपासून इंधन बनतं, म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही प्लास्टिकपासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका, महानगरपालिका,
1: दुसरा कोणी करेल,
0: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं, पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन्स काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे
0: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
1: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
0: आज आहे, म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचा
1: खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. श्रोते हो, या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल. प्लास्टिकचा वापर कमी करू, पण त्याचा द्वेष न करता कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल. चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचरा कुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

बरं आहे तर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्याघौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडीवरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात केल्याने होत आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम सुरू आहेत. दुपारचा 1 वाजता ठीक आहे.

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। देशात दोन अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू आणि कोलंबोमध्ये

सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रिय पणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो. दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल. मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल. देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल. तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही, अशी माहिती आयोगानं दिली आहे. देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही, असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला. मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते, असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते, असं डॉ बहल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात आज

झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेठ इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका चारचाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपोल पिपरारा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडलं. त्यापैकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फलाक झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही आज 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भक होती. आज सकाळी 7:00 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी एका अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज 4th दिवशी श्रीलंकेचा डाव सर्वबाद 290 या धावसंख्येवर आटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8/265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती. मात्र आज 4th दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2/146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं जीसीटी बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हिन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे. अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली. या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते. भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. ढोलताशे आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली. यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशू मृत्यूचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सी माल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे.

त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी, अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ला चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल, त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला, त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

ईद ए मिलादुन नबीचा उत्साह, राज्यातही ईद साजरी, राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती, राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

ना महसूस हो जहां। गम और खुशी में फर्क

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते.

26 ऑगस्ट जागतिक नारी समता दिवस। समतेविषयी बोलत असताना मला काय नवं सांगता येईल का असा विचार मी नेहमी करते, आणि हे सांगत असताना आपल्या आधी किती जणांनी हे असं सांगून झालंय असंही वाटत राहतं। पण सगळ्या वाचलेल्या, लिहिलेल्या, बोललेल्या विचारवंतांची जी काही मतं आहेत आणि आपलं जगणं, यातून आज हे सांगावंसं वाटतंय की जी गोष्ट मला इतर सगळ्यांसोबत तुलनात्मक दृष्टीने पाहण्यापासून परावृत्त करते, तिथून पुढे आपल्या समतेचा प्रवास सुरू होतो। आपण नेहमीच आपल्या प्रगतीचे मापदंड हे इतरांच्या तुलनेतून पाहतो, पण जेव्हा आपण अनेक तज्ज्ञांची मतं ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की प्रत्येकाचं ज्याचं त्याचं एक व्यक्ती म्हणून,

एक विचार म्हणून, एक कल्पना म्हणून आणि एक स्वप्न म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे. ते अस्तित्व आपल्याला जपायला आणि वृद्धिंगत करायला शिकवतं, ती ती गोष्ट आपण पाहायला हवे. जागतिक नारी समता दिवस म्हणजेच विमेन्स इक्वालिटी डे. 1973 पासून हा दिवस इक्वालिटी डे म्हणून अमेरिकेत अधिकृतपणे पाळला जातो. 26 ऑगस्ट 1920 ला अमेरिकेच्या संविधानातील 19व्या दुरुस्तीला मान्यता मिळाली आणि महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळाला. 26 ऑगस्ट नारी समता दिवस. नारी समतेच्या दृष्टीने सर्वांच्या विचारानुसार पुरुषांच्या बरोबरीने अधिकार, संधी, शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता आणि सामाजिक सन्मान मिळणे म्हणजे समानता. प्रत्येक व्यक्तीला तिच्या लिंगामुळे कमी अधिक संधी न मिळता न्याय संधी मिळावी असं सर्वांचंच मागणं होतं. या दिवसाच्या साजरं करण्यामागे असणारा उद्देश म्हणजे मुलींना आणि मुलांना समान शिक्षणाच्या संधी मिळणे, महिलांना समान कामासाठी समान संधी आणि न्याय्य वेतन मिळणे, महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. याकडे स्त्रीवादी विचारधारेचे तज्ज्ञ खूप वेगवेगळी मतं सांगतात. वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी आपल्या पुढे रचून ठेवल्या आहेत. त्यातील माझ्या लक्षात राहिलेल्या काही व्याख्या, काही मतं आज मी तुम्हाला या कार्यक्रमात सांगणार आहे. मेरी वॉलस्टन क्राफ्ट म्हणते की समानतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच तर्कबुद्धी आहे आणि शिक्षणाची क्षमता आहे हे आपल्याला सांगतो, आणि त्यामुळे त्यांना समान शिक्षणाची संधी असायलाच हवी. त्यासाठी त्यांनी फार आग्रह धरला. स्त्रीत्वाविषयी बोलत असताना सिमॉन द बोवाचं नाव घेतल्याशिवाय वेगळ्या वैचारिक क्रांतीचा विचार होत नाही. त्यांनी जगाला एक वेगळा पैलू दाखवून दिला, तो म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीत्व केवळ जन्माने ठरलेले नसते. समाज स्त्रीकडून ज्या भूमिका आणि अपेक्षा ठेवतो त्यातूनही तिची सामाजिक ओळख घडते. द सेकंड सेक्स या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते हे त्या फार ठामपणे लिहितात. तिची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतिकीकरण यांची ताकद खूप आहे, आणि ते वाचल्यानंतर आपण स्त्री असो वा पुरुष असो, आपण इतरांकडे पाहताना आपल्याला एक वेगळा आयाम मिळतो आणि आपल्यातल्या विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपण स्वतःहून प्रवृत्त होतो. काही बाबतीत स्वतःची तर्कबुद्धीही जागृत होते. बेड्डी फ्रीडन म्हणते की स्त्रीचे आयुष्य केवळ घर आणि विवाह मातृत्वापुरते मर्यादित असावे असे नाही. तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिक्षण, करिअर, सर्जनशीलता आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी असली पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार हा देखील समतेचाच भाग आहे. या व्यतिरिक्त मला बेल हुक्स बद्दल देखील सांगायला आवडेल. तिचं साहित्य जगभरातील लोकांना विचार करायला, कृती करायला प्रवृत्त करतं. ती म्हणते, स्त्रीमतवादाच्या विचारात स्त्रीवाद हा फक्त काही निवडक स्त्रियांच्या प्रश्नापुरता मर्यादित नसावा. गरीब, वंचित किंवा विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रियांनाही समान संधी मिळणे आवश्यक आहे. ग्लोरिया स्टायनेम ही स्त्री पुरुषांना त्यांच्या लिंगामुळे ठराविक चौकटीत बंदिस्त न करता व्यक्ती म्हणून समान संधी मिळायला हव्यात यासाठी आग्रही राहिलेली व्यक्ती आहे. अमुक काम बायकांचं, तमुक काम पुरुषांचं यासारख्या गोष्टी समतेच्या आड येतात. व्यक्तीच्या क्षमता आणि आवडीला लिंगापेक्षा महत्व मिळावे हा तिच्या वैचारिक मांडणीचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर माझ्या विशेष लक्षात राहिलेली तत्वज्ञ म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ. स्त्रीला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी स्वतःची जागा आणि आर्थिक स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे असं ती समत आहे. आर्थिक अवलंबित्वामुळे निर्णय स्वातंत्र्य कमी होऊ शकते, म्हणून शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची जागा हे महिला सक्षमीकरणाचे महत्वाचे घटक आहे असं व्हर्जिनिया वुल्फचं ठाम मत आहे. ऑड्रे लॉर्डचं असं म्हणणं आहे की स्त्रियांचे अनुभव सगळ्यांचे सारखे नसतात, त्यामुळे समतेच्या चर्चेत विविध स्त्रियांकडून ऐकणं, समजून घेणं आवश्यक आहे.
गरिबी, सामाजिक पार्श्वभूमी, वय

अपंगत्व किंवा इतर परिस्थितींमुळे स्त्रियांच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात. यामुळे सर्व स्त्रियांसाठी एकच उपाय पुरेसा नसतो. जुडित बटलर यांचं म्हणणं आहे की समाजातील स्त्री पुरुषांच्या भूमिका मोठ्या प्रमाणावर सामाजिक नियम आणि अपेक्षांमधून घडतात. मुलींनी असेच वागावे अशा अपेक्षा लहानपणापासून रुजवल्या जातात. समता म्हणजे व्यक्तीला अशा कठोर सामाजिक चौकटींपासून मुक्त होण्याची संधी देणं. स्त्रियांना नागरिक म्हणून पुरुषांप्रमाणेच राजकीय अधिकार मिळायला हवेत यासाठी सुसान बी अँथनी खूप आग्रही राहिल्यात. मतदानाचा अधिकार, राजकीय सहभाग आणि सार्वजनिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे लोकशाहीतील समानतेचे महत्वाचे घटक आहेत. कितीतरी तज्ज्ञ आहेत ज्यांना या अशा आत्ता आपल्याला सहज वाटणाऱ्या व्याख्या आणि जगणं अजमावण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. त्याबद्दल बोलणंही स्वप्नवत होतं आणि गुन्हा समजला जायचा हे स्वातंत्र्यपूर्ण विचार मांडणं देखील. एलेलिन पॅनहर्ट्स म्हणतात की स्त्रियांच्या हक्कासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नाही, अधिकार मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या राजकीय अधिकारांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे स्त्रीवादी चळवळीतील सक्रिय सहभाग आणि संघटित संघर्षाचे महत्वही आपल्याला अधोरेखित झाले आहे. जसे पाश्चिमात्य राष्ट्रीय विचारवंतांची उदाहरणं आहेत तशीच राज्यातील उदाहरणंही आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई शिंदे हे नाव फार मोठं आहे. समाज स्त्रीच्या चारित्र्यावर कठोर नियम लादतो पण पुरुषांच्या वर्तनाकडे अनेकदा वेगळ्या नजरेनं पाहतो. ही दुहेरी नैतिकता प्रश्नांकित केली आहे त्यांनी. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुषांसाठी असलेली दुहेरी सामाजिक निकषांवरती कठोर टीका केलेली आहे. हा भारतीय स्त्रीवादी विचारातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सावित्रीबाई फुलेंच्या उल्लेखाशिवाय आपल्या संपूर्ण देशाच्या न्यायोचित समतेबद्दल काही बोलल्याच जाऊ शकत नाही. स्त्रीच्या मुक्तीचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अजन्म योगदान दिलं. शिक्षण मिळालं की स्त्री स्वतःच्या अधिकारांविषयी जागरूक होईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी स्त्रीला शिक्षण, स्वावलंबन आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे हे सांगितलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी महत्वाचे काम केले. त्यांच्या विचारात स्त्रीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व केंद्रस्थानी होते. फ्लोरेम नाइंटिंगेल या म्हणतात की स्त्रियांनी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शिक्षण आणि व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. नर्सिंगला व्यावसायिक स्वरूप देताना त्यांनी स्त्रियांच्या कामाकडे केवळ घरगुती भूमिकेच्या पलीकडे पाहण्याचा मार्ग दाखवला. काम आणि कौशल्याच्या क्षेत्रात स्त्रीला संधी मिळणे हा समानतेचा महत्वाचा भाग आहे. आणि आत्ताचे मलाला युसुफझाई ती म्हणते की मुलींना शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने जगभर आवाज उठवला. तिच्या विचारातून मुलगी शिकली तर तिच्या आयुष्याच्या निवडी वाढतात आणि समाजही पुढे जातो हा संदेश आपल्याला मिळतो. या सर्व विचारांचा आपण जर एकत्रितपणे विचार केला तर समान शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णय स्वातंत्र्य, राजकीय व सामाजिक सहभाग आणि रूढ लैंगिक भूमिकांमध्ये समाजोपयोगी दृष्टीने आणि माणूसपणाच्या विकासाच्या दृष्टीने मतमतांतरे मांडलेली आहेत आणि आजही या मतांच्या आधारावर आपण प्रगती करतो, विचारमंथन करतो आणि त्यानुसार ठरवतो की आपल्याला आपण काय करता येईल जेणेकरून बाईपणाचं जगणं अधिक सहज, सोपं, सुखकारक होईल आणि त्यानुसार आपण बदलही करत राहतो. कारण स्त्री प्रश्न हा दिवसापुरता बोलायचाच विषय नाही आणि फक्त स्त्रियांनीच बोलायचा तर नाहीच नाही, ही बाब संपूर्ण समाजासाठी खूप प्रभावी बदल घडवणारी आहे. एखादा विचार जेव्हा मांडला जातो तेव्हा खूप लोक त्या दृष्टीने मतं मांडत असतात. याच वैचारिक देवाणघेवाणीमधून आपल्याला पुढे नेणारं तात्पर्य मिळतं. समाज मान्य करतो की तिचा प्रवास त्याच्याही प्रगतीचा अविभाज्य भाग आहे पण कधी कधी नाकारतो त्याच्याच विकासासाठी पडणारं एखादं पाऊल. त्या पावलाची घुसमट आपल्याला ऐकता येणं गरजेचं आहे कारण समानतेचं स्वप्न रुजवू पाहणारा

जो काही संघर्ष आहे त्यात आपण सहभागी आणि सहाय्यक ठरलं पाहिजे. कारण कधी कधी समान संधी नसते तेव्हा संघर्ष वेगवेगळ्या भूमिकेत उभा राहतो. स्वप्नातील कल्पना आणि वास्तवाचा चेहरा ह्या सगळ्या प्रवासामध्ये हळूहळू आपल्याला आकलन होणं फार गरजेचं आहे. बहुतेक वेळा आपण फक्त पुरुषप्रधान संस्कृतीविषयीच बोलत असतो आणि आपणही त्याचे असंवेदनशील पाईक ठरतो कधी कधी. अर्थात असा विचार करताना वाटतंही की स्त्रियांच्या प्रगतीविषयी नेहमीच अशी भावना का असते, पण स्त्रियांच्या विकासाची मोजपट्टी ही पुरुषांच्या विकासाला प्रमाण मानून आपल्या पुढे उभी राहत आहे आणि याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची प्रगती हा नात्यांमधला अडथळा ठरतो की काय असं देखील चित्र आपल्या पुढे तयार केलं जातं. प्रगती करत असताना असंख्य परंपरेतील गोष्टींना छेद देत असताना हा प्रवास परस्पर विरोधक म्हणूनही काही ठिकाणी उभा राहतो. अशा ठिकाणी आपल्याला अत्यंत संयतपणे भूमिका घेणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रवास संवेदनशील मार्गाने व्हायला हवा. भारतीय समाजातील इतिहासकालीन स्त्री आणि आत्ताची आधुनिकीकरणाच्या अनुषंगानं काम करणारी स्त्री ह्या एकमेकींच्या हातात हात घालून प्रवास करत राहिला पाहिजे. कारण आजही स्त्री मुक्ती म्हणजे स्त्री स्वातंत्र्य म्हणजे वेशभूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचार स्वातंत्र्य इतकेच मुद्दे बऱ्याच ठिकाणी चर्चेला आहेत. अर्थात सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं बदल झाला, पण जेव्हा अधिकारांचं हस्तांतरण होत राहतं आणि तेव्हा आपल्याला जे स्वीकारायचं असतं त्यावर आपण बोललं पाहिजे. कारण या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. आपण बोलायला हवंय त्या वास्तवात न आलेल्या स्वप्नावर आणि तिच्या रोजच्या अस्तित्वावर. कपडे धुण्यावर, भांडी घासण्यावर आपण रोज बोलायला हवं. त्या चार दिवसातील भावविश्वावर जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी न देणाऱ्या व्यवस्थेवर आपण बोलायला हवं आहे. तिच्या विकासाला हीन मानणाऱ्या मानसिकतेवर, तिच्या शरीरावर अधिकार गाजवणाऱ्या विकृतीवर आणि सजण्याच्या मनाविरुद्ध बंदी घातलेल्या त्या विधवावस्थेवर, बलात्कारात तिचा विनयभंग झाला असं म्हणणाऱ्या अविवेकावर आपण सतत बोलायला हवं आहे. सर्वांच्या मनात बिंबवलेल्या सौंदर्याच्याच कुरूप कल्पनांवर, तिचं काळं सावळं देखणे पण नाकारणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींवर, फक्त शरीरयष्टीवर बोलणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील गोष्टींवर आपण बोलायला हवं. आपण बोलायला हवं की पुनरुत्पादन क्षमतेपेक्षाही तिच्या मनातल्या वात्सल्यावर, तिच्या विश्रांत कामाला न मिळालेल्या आर्थिक मोबदल्यावर आणि न मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दलही आपण युवा म्हणून बोलायला हवं आहे. तिच्या अस्तित्वाकडे समानतेच्या परिप्रेक्षातून न बघणाऱ्या संस्थेविषयी आपण अजून बोलत नाही आणि त्यामुळे कधी कधी तिचा जन्म आजही नाकारला जातो. त्यावेळी आपण फक्त खेद व्यक्त करतो, पण या खेदाआधी आपल्याला त्या पावलांची घुसमट ऐकता यायला पाहिजे. कारण नारी समता दिवस हा साजरा करण्यासाठी जेव्हा आपण हा विषय मांडतो आहे तेव्हा ही खूप सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये आपण ज्या गोष्टीचं अनुकरण करणार आहोत ते म्हणजे सर्वांनाच समानतेने आणि स्वतंत्रपणे जगण्याच्या अधिकारासाठी आणि माणूसपणाकडे संवेदनशीलतेने जाण्यासाठी आपण एकमेकांना सहाय्यभूत ठरलं पाहिजे. तरच आपण हे ठामपणे म्हणू शकतो आणि आपण सांगू शकतो नारी समता तुलनेच्या पलीकडे.

वेतनाचा हक्क, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार, मित्रांनो आज तुमच्यावर जबाबदारी आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा, समाजाला जागं करा, अन्यायाविरोधात उभे राहा, लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवा, स्त्रियांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखण करा, सुरक्षित समाज घडवण्यासाठी स्वतः पुढे या. तुमचं एक पाऊल एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. मित्रांनो चला संकल्प करूया, स्त्री विरोधी वर्तनाला थारा देणार नाही, समानतेचे शिक्षण घेऊ आणि इतरांना देऊ, आणि प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी ठाम उभं राहू. धन्यवाद.

स्त्री हक्क आणि सुरक्षितते संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, पण तरीही त्यांना अजूनही समान हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी लढावं लागतं. ही एक गंभीर बाब आहे. लैंगिक अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा, वेतनातील विषमता, शिक्षण आणि संधींमध्ये भेदभाव, हे प्रश्न अजूनही आपल्या समाजात ठाण मांडून आहेत. स्त्री हक्क म्हणजे शिक्षणाचा अधिकार, समान संधी आणि

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, यानंतर ऐकूया क्लासमेट चित्रपटातलं गीत, गायक सोनू निगम आणि सायली पंकज, गीतकार आहेत क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार आहेत पंकज पडघम.

श्रोते हो, याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:20 होत आहेत. ऐकूया संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी

0: स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहायक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत ते आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्रासाठी आखलेल्या योजनांचा. श्रोते हो, मुंबईत सध्या 20 वर्षांखालील आशियाई ज्युनियर आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयी बोलण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आज आपल्यासोबत क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत. निरंजनजी, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: सध्या मुंबईत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे, तिच्याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: हा, सध्या आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा मुंबईत ITC मराठा या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या समोर आहे. आणि ही स्पर्धा 3 विभागात आपण घेतोय: जलद बुद्धिबळ, त्यानंतर अतिजलद बुद्धिबळ ब्लिट्स आणि क्लासिकल, या 3 प्रकारात ती होतीये. हे याच्यात 10 देशातून एकूण 150 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यात भारतातर्फे सगळ्यात जास्त स्पर्धक आहेत, कारण लोकल स्पर्धा आहे त्यामुळे. आणि त्याच्यात लास्ट इयर झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप जी U19 झालेली होती, त्याच्यात खेळलेल्या खेळाडूंनाच फक्त ह्याच्यात प्रवेश आहे. त्यामुळे ही ओपन टू ऑल अशी स्पर्धा नाहीये. आणि याच्यात सध्या भारताचे खेळाडू फार चांगली कामगिरी करत आहेत. जसं आपण रॅपिड आणि ब्लिट्समध्ये बघितलं, भारताला भरपूर पदकं मिळवलेली आहेत. आणि ह्याच्यात प्रॉमिनंटली रशिया सुद्धा यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या सहकार्यामुळे आणि साईच्या सहकार्यामुळे आपण ही घेतोय. आणि ह्याच्यातला जो विजेता आहे याला डायरेक्ट इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळू शकतो, नाहीतर त्यांना जे नॉर्म्स करायला लागतात त्याच्याऐवजी यांना डायरेक्ट किताब मिळतो. आणि ग्रँड मास्टरचा नॉर्म जर का इंटरनॅशनल मास्टर एखादा जिंकला तर त्याला ग्रँड मास्टरचा नॉर्मही या स्पर्धेत मिळतो.
1: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी या स्पर्धेचं काय महत्व आहे, तसंच मुंबईला या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे कितपत अभिमानास्पद आहे?
2: निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी सुद्धा. आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे मी सांगू इच्छितो, 2014 साली आपण याची वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा घेतली होती, ज्याच्यात 51 देश सहभागी झाले होते. मागच्या वर्षी आपण वुमन ग्रँडप्री स्पर्धा घेतली. तर आपण दरवर्षी एक अशी मोठी स्पर्धा जी आहे, जी वर्ल्ड स्तरावरची आणि जी खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल अशी स्पर्धा आपण दरवर्षी घेतो. ह्याला आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचं आर्थिक पाठबळ सुद्धा मिळतंय. दरवर्षी आपल्याला ते सपोर्ट करतायत. आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आपल्या खेळाडूंना इथेच खेळायला मिळतं, नाहीतर दरवर्षी त्यांना बाहेर देशात जायला लागतं. सो इथेच आपल्याला कमी खर्चात त्यांना खेळता येतं सर्व खेळाडूंना, आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळता येतं. सो त्यांना त्याचा एक छान अनुभव मिळतो.
1: आताच तुम्ही म्हणालात की रॅपिड, ब्लिट्स आणि क्लासिकल अशा 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आता सलग 11 दिवस अशी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणं हे काही सोपं काम नाही, तर स्पर्धा संचालक म्हणून या सर्व नियोजनात तुमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं?
2: सर्वात मोठं आव्हान हे होतं की ह्याला चांगला जो व्हेन्यू आहे, चांगलं ठिकाण स्पर्धेचं मिळणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्याच्यात मुंबईसारख्या ठिकाणी सलग 11 दिवस एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हेन्यू अवेलेबल होणं, हॉल अवेलेबल होणं, कारण मुंबईत इतके कार्यक्रम असतात की आम्हाला म्हणजे आम्ही बऱ्याच हॉटेलमध्ये बघितले हॉल, परंतु सलग 11 दिवस हॉल उपलब्ध असणं आणि खोल्याही उपलब्ध असणं, आणि हे इतकं छान हॉटेल आम्हाला मिळालेलं आहे, एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जायला यायला सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हे मुंबईतल्या ट्रॅफिकचं कुठलंही अडचण नाही किंवा पोचायला काही अडचण नाही. आणि तिथे इतरही बरेच हॉटेल आजूबाजूला सुद्धा आहेत, म्हणजे त्यांना ऑफिशियल हॉटेलमध्ये ज्यांना

0: राहायचं नाही, ते तिथेही राहू शकतात. सो हे हॉटेल मिळवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मुंबईसारख्या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे 2 महिन्यात करायचं होतं. आम्हाला स्पर्धा अलॉट झाली 2 महिन्यापूर्वी, तर हे 2 महिन्यात हे सगळं जुळवून आणणं आणि त्याला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत. तर हॉटेल मिळाल्यानंतर आमचं जवळजवळ 75% काम झालं.
1: बुद्धिबळात लागणारी जी मानसिक एकाग्रता आणि स्टॅमिना असतो तो पाहता खेळाडूंना अशा पद्धतीचं वातावरण आणि सुविधा देणं कितपत महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, अशा पद्धतीचं हॉटेल मिळाल्यामुळे आणि असा आंतरराष्ट्रीय दर्जाची सोयीसुविधा खेळाडूंना मिळाल्यामुळे त्यांना पूर्णपणे खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आणि तिथे बाकी कुठलाही त्रास, जर का वॉशरूम्स क्लीन नसतील किंवा इतर ठिकाणी अशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात, परंतु असा 5-स्टार व्हेन्यू घेतल्यामुळे त्या खेळाडूंना पूर्णपणे त्यांच्या खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ह्याच्यात आलेले असल्यामुळे रशियासारखे जे चेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आपण कंट्री म्हणतो, तर त्यांच्यासुद्धा खेळाडूंशी 2 हात करायला असं एन्व्हायरमेंट मिळणं. आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने कायमच अशा व्हेन्यूमध्येच स्पर्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे वर्ल्ड ज्युनियरसुद्धा आपण पुण्याला हयातसारख्या ठिकाणी घेतली, त्यानंतर मागच्या वर्षी वुमन ग्रँड प्रीसुद्धा आपण फनसारख्या हॉटेलमध्ये घेतली. त्यामुळे अशा स्पर्धेच्या ठिकाणामुळे खूपच सोयीचं होतं खेळाडूंना.
1: निरंजनजी, या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विदित गुजराती आणि पद्मिनी राऊत यांच्यासारख्या नामांकित ग्रँडमास्टरनी हजेरी लावली होती. तुम्हाला काय वाटतं, अशा बड्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते?
0: नक्कीच, कारण ह्याच्यातले बहुतेक खेळाडू जे आहेत, आता आमचे खेळाडू प्रतिनिधी जे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत आहेत अभिजित कुंटे, ते सुद्धा इथे पूर्ण वेळ स्पर्धेच्या ठिकाणी आहेत, जे आधीचे एशियन ज्युनियरचे विजेते आहेत. आणि प्लस विदित गुजराती किंवा पद्मिनी राऊत सारख्या चॅम्पियन लोक आल्याने नक्कीच तरुण खेळाडूंना त्याच्यापासून प्रेरणा मिळते. त्यांच्यासारखं परफॉर्म करण्याचं आणि भारतासाठी पदक जिंकण्याचं त्यांना नक्कीच प्रेरणा मिळते.
1: या स्पर्धेत अनेक इंटरनॅशनल मास्टर आणि फिडे मास्टर खेळाडू खेळत आहेत. यातील कोणत्या खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरीद्वारे ग्रँडमास्टर पद मिळवण्याची संधी आहे?
0: ओपन कॅटेगरीमध्ये टॉप सीड मयांक चक्रवर्ती आहे आणि त्याचं जवळजवळ ग्रँडमास्टर किताब जो आहे तो त्यांनी ऑलरेडी मिळवलेला आहे. आणि त्याच्या खालती जे महाराष्ट्राचे मेन खेळाडू आहेत, वीरेश शरणार्थीसारखा खेळाडू आहे जो आत्ता दुसऱ्या स्थानी आहे 7 राऊंडनंतर, अशा खेळाडूंना अतिशय चांगली संधी आहे टायटल मिळवण्याची. मुलींमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या काही खेळाडू आहेत, त्यानंतर बोर्डोलोई म्हणून एक टॉप सीड मुलींमध्ये आहे, त्यांना स्पर्धा जिंकून इंटरनॅशनल मास्टर किंवा वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवण्याची अतिशय चांगली संधी आहे.
1: निरंजनजी, भारतीय खेळाडूंनी रॅपिड आणि ब्लिट्स प्रकारात सर्वाधिक पदकं जिंकून सुरुवातीलाच आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. त्यात विवान विशालने रॅपिडचं विजेतेपदही मिळवलं. तर भारतीय खेळाडूंच्या या प्रभावी कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नक्कीच ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि सध्या भारतात बुद्धिबळासाठी जे वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण आता एकूण ग्रँडमास्टर जे आहेत त्याची 100 जवळपास गाठलेली आहे, 99 झालेले आहेत आणि कधी 100वा ग्रँडमास्टर आपल्याला मिळेल. आणि ही परिस्थिती बघता याच्यात भारतीय खेळाडूंनी डॉमिनेट केलं तर त्याच्यात नवल वाटण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आता वर्ल्ड स्टेजला सुद्धा आपला वर्ल्ड चॅम्पियन आहे भारताचा आणि मुलींमध्ये सुद्धा आव्हानवीर आपली भारताची आहे. त्यामुळे ह्याच्यात भारतीय खेळाडूंनी चांगलं परफॉर्मन्स देणं हे अगदीच अपेक्षित होतं.
1: एक शेवटचा प्रश्न, आता महाराष्ट्राची दिव्या देशमुख आणि विदित गुजराती अशा दोन्ही बुद्धिबळपटूंना यंदाचा अर्जुन पुरस्कार घोषित झालाय, महाराष्ट्र बुद्धिबळासाठी हे कितपत महत्वाचं आहे?
0: हे अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी सुद्धा विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांचा परफॉर्मन्स जो आहे हा अतिशय डिझर्विंग होता. आणि त्याला भारतीय गव्हर्नमेंटनी दखल घेऊन त्यांना ह्या प्रतिष्ठेचा अवॉर्ड दिलेला आहे, अर्जुन अवॉर्ड. एकाच वर्षी 2 बुद्धिबळपटूंना महाराष्ट्रातल्या हा अवॉर्ड मिळणं हे अतिशय आमच्यासाठी सुद्धा

0: प्रेरणादायी गोष्ट आहे, हे पहिल्यांदाच घडलेलं आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या इतिहासात, त्यामुळे ही अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, आपण बोलत होतो महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले यांच्याशी. निरंजनजी, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण बातचीत करणार आहोत साई म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुधारित खेलो इंडिया योजनेला मंजुरी दिली आहे. यातील एकूण 36,441 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी साईच्या काय योजना आहेत याविषयी बोलण्यासाठी अंकित पाटील इथे आले आहेत. अंकित पाटील, आपलं क्रीडा विश्वामध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: अंकित पाटील, मला एक सांगा की खेलो इंडियाचं राष्ट्रीय बजेट तब्बल 36,439 कोटी रुपयांचं आहे, त्यातून महाराष्ट्राच्या स्टेट ऍक्शन प्लॅनला किती निधी मिळणार आहे?
2: सर्वप्रथम मला काही बाबी स्कीम बद्दल सांगाव्याशा वाटतात. तर जी आताची जी स्कीम आहे ती जवळपास 36,441 कोटी हा एवढा निधी एक 5 वर्षांच्या कालावधीमध्ये भारत सरकारकडून वितरित केला जाईल. त्यामध्ये 2 कंपोनंट्स आहेत. एक कंपोनंट आहे तो 29,054 कोटी रुपयांचा कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये खेलो इंडिया स्कीम हा एक कंपोनंट आहे. आणि दुसरा कंपोनंट आहे त्याच्यामध्ये आपण जे नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन असतं, जसं आता आपण चेस फेडरेशनशी बोलत होतात त्याप्रमाणे अनेक नानाविध फेडरेशन्स असतात, तर त्याला देखील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सपोर्ट करते. आणि त्याचा जो निधी आहे तो जवळपास 7,387 कोटी एवढा निधी आहे. या दोघांचा मिळून अराउंड 36,441 कोटी निधी भारत सरकार देत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खेलो इंडियाच्या जे स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण जे बोलत आहोत, तर त्यामध्ये जवळपास 3 कंपोनंट स्कीम मध्ये आहे. आणि जर मी स्कीम बद्दल सांगायचं म्हटलं तर स्कीम मध्ये जवळपास भारत सरकारने 9 कंपोनंटची तरतूद केली आहे. त्यामधले पहिले 3 कंपोनंट जे आहेत तर ते खेलो इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे एक स्टेट ऍक्शन प्लॅन फॉर मेडल स्ट्रॅटेजी. यामध्ये काय होणार आहे की प्रत्येक स्टेट जो आहे तो आपला स्वतःचा एक स्टेट ऍक्शन प्लॅन बनवतो. महाराष्ट्र शासन देखील आपला एक स्टेट ऍक्शन प्लॅन बनवत आहे. तर एकदा तो स्टेट ऍक्शन प्लॅन मंजूर झाला की त्यामध्ये भारत सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग करते आणि वेगवेगळ्या प्रकारची फंडिंग प्रोव्हाइड करते. दुसरा आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. तर यामध्ये काय असतं की केंद्र सरकारचं म्हणा किंवा राज्य शासनाचे म्हणा, अनेक नानाविध स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स असेट्स असतात. फॉर एक्झाम्पल, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई औरंगाबाद इथे आपले खूप इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत, तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट म्हणतो. त्याच अनुषंगाने मिलिटरी किंवा रेल्वेज PSU यांचे देखील वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर्स असतात. महाराष्ट्रात देखील रेल्वेचे आहेत, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, आर्मी यॉटिंग नोड आहे. तर या सगळ्यांना देखील या स्कीम थ्रू आपण एक मोठ्या प्रमाणावर फंडिंग देणार आहोत. आणि तिसरा एक कंपोनंट आहे तो म्हणजे सेंटर आणि स्टेट शेअरिंगमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात येईल. त्याच्यामध्ये 60% केंद्र शासन आणि 40% जवळपास महाराष्ट्र शासन देणार. अशा पद्धतीने एक अजून प्लॅन तयार केला जाईल. आता सध्या गॅझेटमध्ये नोटिफिकेशन आले, एकदा का योजना अस्तित्वात आली की त्यानंतर हा सगळा निधी वितरित केला जाईल.
1: आताच तुम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा उल्लेख केला, तर या निधीमधून राज्यातील कोणत्या क्रीडा संकुलांचा कायापलट करण्याची योजना आहे?
2: हो, तर बेसिकली यामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया फक्त एकटं नाही तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन सोबत मिळून यावर एक प्लॅन तयार करतं. आता करंटली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यावरती एक बैठक घेतील आणि त्यानंतर ज्यावेळी स्टेट गव्हर्नमेंट आपले प्लॅन सबमिट करतात तर त्यानंतर एक डिपार्टमेंट प्रोजेक्ट अप्रायझल कमिटी असते. त्या प्रोजेक्टचं अप्रायझल झालं की त्यानंतर आपण त्यावर निर्णय घेतला जातो की कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्पेंड होणार आहे. यामध्ये नमूद करण्याची विशेष गोष्ट ही की यामध्ये आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरलाच पैसे देत नसतो तर आपण एक ओव्हरऑल स्पोर्टिंग कल्चर डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यावर जास्त फोकस करतो. जसं फॉर एक्झाम्पल, आपण त्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट असतील किंवा न्यूट्रिशन असेल किंवा कोच डेव्हलपमेंट असेल किंवा कॉम्पिटिशन प्रमोशन असेल, तर या सगळ्यांना देखील केंद्र शासन आपल्या या स्कीमच्या माध्यमातून सपोर्ट करत असते.
1: अंकित जी या सुधारित योजनेत समाविष्ट केलेल्या

0: व्या इमर्जिंग खेलो इंडिया ऍथलीट्स या श्रेणीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना काय फायदा होईल?
1: या अगोदर काय होतं की जनरली खेलो इंडिया ऍथलीट अशी एक आपल्याकडे संकल्पना होती की दिल्लीवरून एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट कमिटी होती जी जवळपास 4,000 ते 5,000 खेळाडूंना वेगवेगळ्या 23 खेळविधांमधून आयडेंटिफाय करत होती आणि ते खेलो इंडिया ऍथलीट्स बनत होते. पण असं आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला एक मेडल पाथवेज ज्याला आपण म्हणतो किंवा मेडल मिळवण्यासाठी जो रस्ता असतो तर त्यामध्ये डायरेक्ट एलिट लेवलला जाण्याची गरज नाहीये. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरांवरती आता आपण खेळाडूंना आयडेंटिफाय करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पुढे बोलूच या, एक खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय असे एक जमिनी स्तरावर किंवा ग्रासरूटवरती आपण आयडेंटिफाय केलंय. त्यावरती आपण गेल्यावरती एक इमर्जिंग खेलो इंडिया ऍथलीट असा एक संकल्पना नवीन अस्तित्वात आली आणि त्यानंतर त्यावरती त्याच्यानंतर जे अजून उत्कृष्ट करणारे खेळाडू असतील तर त्यांना आपण खेलो इंडिया ऍथलीट म्हणून आयडेंटिफाय करणार आणि त्याहूनही जे उत्कृष्ट असतील मग त्यांना आपण एलिट ऍथलीट्स म्हणून आयडेंटिफाय केलं जाईल. मग ते वेगवेगळ्या आपल्या सेंटर्समध्ये ट्रेन करतात, कोणी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ट्रेन करतं, कोणी अक्रेडिटेड अकॅडमीजमध्ये ट्रेन करतं आणि त्यानंतर आपले जे टॉप्स ऍथलीट्स आहेत अशी एक पूर्ण ज्याला एक मेडल पाथवे म्हणता येईल हा एक एन्टायर पाथवे आपण या स्कीमच्या माध्यमातून बनवत आहोत.
0: ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील क्रीडा सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी साई नेमका कसा आराखडा तयार करत आहे?
1: जसं मी अगोदर सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 3 कंपोनंट आपल्या या स्कीममध्ये देण्यात आलेले आहेत आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्ट्रेंथनिंग स्पोर्ट्स ॲसेट्स आणि दुसरा म्हणजे स्टेट ॲक्शन प्लॅन, या दोघांच्या धर्तीवरती आपण अनेकानेक प्रोजेक्ट्स करणार आहोत. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ऑलरेडी स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स असेट्स आहेत, जसं आपला छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बालेवाडीमध्ये, नंतर साईचे अनेक ट्रेनिंग सेंटर्स आहेत, खेलो इंडिया सेंटर्स आहेत, या सगळ्यांचं जे एक जाळं आहे त्याला सगळ्यांना आपण अधिकाधिक स्ट्रॉंग करणार आहोत. आणि दुसरं मला असं इथं नमूद करावं असं वाटेल की वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस तर आहेच पण या स्कीममध्ये अधिकाधिक ग्रासरूट लेवलवरती आपल्याला टॅलेंट स्काउटिंग, टॅलेंट आयडेंटिफिकेशन आणि टॅलेंट डेव्हलपमेंट कसं करण्यात येईल किंवा कसं आपल्याला करता येईल यावर जास्त भर दिला गेला आहे.
0: आता जो तुम्ही टॅलेंट स्काउटिंगचा उल्लेख केला तर शालेय स्तरावरच खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्यातील शाळा किंवा नव्या ज्या स्कूल ऑफ एक्सलन्स आहेत त्यांची भूमिका किती महत्वाची ठरेल?
1: ही ऍक्च्युली एक जुनी टर्मिनॉलॉजी होती, आता एक नवीन टर्मिनॉलॉजी आपण सुरू केली. तर बेसिकली आता नव्या स्कीममध्ये खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय अशी एक दोन नव्या संकल्पना आपण आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपले खेलो इंडिया सेंटर्स प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतातच. तर यामध्ये आपण अशी संकल्पना आहे की जे स्पोर्ट्स आहे ते मेन स्ट्रीम एज्युकेशन आणि खेळ यांना अधिकाधिक जवळ कसं आणता येईल आणि टॅलेंट स्काउटिंगसाठी आपल्याला ॲथलीटच्या जवळ किंवा विद्यार्थ्याजवळ अधिकाधिक कसं जाता येईल यावर जास्त भर आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं एवढं मोठं शैक्षणिक जाळं ऑलरेडी आपलं आहे तर तिथं जर आपण खेळाडूंना शाळेतच जर आयडेंटिफाय करता आलं आणि शाळांना जर आपल्याला सपोर्ट करता आला तर त्यानुसार आपल्याला टॅलेंट आयडेंटिफिकेशन करण्यात खूप जास्त योगदान आहे. ऑल्सो आपल्याकडे एक कीर्ती म्हणून एक इनिशिएटिव्ह मागच्या काही वर्षात राबवला होता तर त्याच्यामध्ये देखील आपण खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आयडेंटिफिकेशन करत असतो.
0: महाराष्ट्राला पारंपरिक खेळांचा मोठा वारसा आहे तर ऑलिम्पिक खेळांबरोबरच आपल्या मातीतील खेळांना या सुधारित योजनेद्वारे कसं प्रोत्साहन दिलं जाईल?
1: महाराष्ट्राला ज्याला आपण पारंपरिक खेळ किंवा इंडिजिनस गेम्स ज्याला म्हणतो याचा नक्कीच खूप मोठा वारसा आहे आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून यावर सुद्धा एक कंपोनंट आहे स्कीमचा जो डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस गेम्स ज्याला आपण म्हणतो तर तो दिलेला आहे. तर यामध्ये आपण स्पोर्टिंग कल्चर कसं विकसित करता येईल यावर जास्त भर दिला जातं. आता महाराष्ट्रामध्ये खो खो आहे, कबड्डी आहे, मलखंब आहे, तर यामध्ये खेलो इंडिया थ्रू आपण लीग्स, कॉम्पिटिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता लीग्स देखील करवतो ज्यातून आपलं एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन होतं आणि मग त्यानंतर आपले खेलो इंडिया गेम्स एक आपलं फ्लॅगशिप इव्हेंट असतो ज्यामध्ये यूथ गेम्स असतात, युनिव्हर्सिटी गेम्स असतात, विंटर गेम्स असतात, ट्रायबल गेम्स असतात. तर या सगळ्या गेम्समध्ये देखील आपण इंडिजिनस गेम्सला पार्टिसिपेट करवतो आणि त्यानुसार ते टॅलेंट आयडेंटिफाय केल्यानंतर जर त्याच्यात चांगला वाव असेल तर त्यामध्ये आपण जॉब देखील देतो.
0: हा कार्यक्रम ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण

0: खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या जवळच्या खेलो इंडिया सेंटरसाठी जोडलं जाण्यासाठी आपण काय आवाहन कराल?
1: मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. एक तर हे की आपल्याला सर्वांना फिट इंडिया किंवा फिटनेसचा डोस आधा घंटा रोज, हे जे माननीय पंतप्रधानांनी दिलेला आपला जो एक मूलमंत्र आहे तो आपण सगळ्यांनी पाळावा. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी फिटनेस केल्याने काय होणार आहे किंवा देशाचं ऑलिम्पिक्सचं मेडल कसं येईल, पण ज्यावेळी पालक स्वतःच

0: बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी फिटनेस केल्याने काय होणार आहे किंवा देशाचं ऑलिम्पिक्सचं मेडल कसं येईल, पण ज्यावेळी पालक स्वतःच स्पोर्ट्स खेळायला लागतात तर मुलं जे असतात ते पालकांकडे बघून अधिकाधिक स्पोर्ट्समध्ये सहभागी होतात. दुसरं म्हणजे ज्यावेळी पालक स्वतः खेळायला लागतात किंवा स्वतः रोज स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात तर ते एज्युकेशनसोबत मुलांच्या स्पोर्टिंग कल्चर किंवा करिअरकडे देखील फोकस करतात. तर हा एक माझ्याकडून संदेश असेल की सर्वांनी अधिकाधिक माध्यमातून फिटनेसचा डोस आधा घंटा रोज या योजनेत सहभागी व्हावं. आणि दुसरं म्हणजे या खेलो इंडियाच्या योजनेअंतर्गत खूप सारे ग्रासरूट लेवलवरती आता उपक्रम होणार आहेत. खूप खेलो इंडिया फिडर स्कूल निर्माण होणार आहेत किंवा उत्कृष्ट विद्यालय निर्माण होणार आहेत, अनेक खेलो इंडिया सेंटर्सची निर्मिती होणार आहे. तर त्यामध्ये अधिकाधिक आपण सगळेजणांनी येऊन पार्टिसिपेट करावं.
1: तर श्रोते हो, आता आपण साईच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी बातचीत करत होतो. अंकितजी, आपण इथे आलात आणि साईच्या योजनांबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. श्रीलंकेतील गॉल इथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला. देवदत्त पडिकलचे शानदार शतक आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारचे 10 बळी यांचा या विजयात मोलाचा वाटा होता. अमेरिकेतील सेंट लुईस इथे आयोजित सिंग फील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आर्मागेडन प्रकारात त्याला अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक जिंकलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. श्रोते हो, याचबरोबर हा कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटू पुढील क्रीडा विश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकला. या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते, याचबरोबर क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:55 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेती

0: नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमारती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबर पासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल

सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस CBI किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निगुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत.
प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या

0: जिल्ह्यातल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्याची सर्वत्र शांततेत ईदच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीव्र आवाजाच्या डीजेवर कायम बंदी असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात संगीत वाजवून नागरिकांना त्रास होऊ नये, तसंच ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचं पालन व्हावं, यासाठी पोलिसांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोअन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत. आता ऐकूया काही संदेश.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर

0: शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार.
1: किसानवाणी, शेतीविषयक ज्ञान, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
0: ऐकत रहा किसानवाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
3: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
4: लेखिका आहेत सुचिता लाडे.
3: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
4: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
3: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
5: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
6: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
7: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
4: बंध प्रेमाचे
3: वंदन सागराला.
2: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कोणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
8: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
9: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही.
10: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:15 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा नुकतीच झाली आहे. देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांचा यात समावेश आहे. सातारा सैनिक स्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक शिवप्रसाद अरविंद टिंगरे त्यापैकीच एक. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यात आपलं योगदान देणारे शिवप्रसाद टिंगरे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार टिंगरे सर.

0: च्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. टिंगरे सर, सर्वप्रथम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि जेव्हा या पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात तुमचं नाव आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
1: धन्यवाद मॅडम. वास्तविक पुरस्काराची घोषणा झाली हा क्षण माझ्यासाठी खरोखरच अत्यानंदाचा क्षण आहे. मात्र एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आज मिळालेला हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ माझ्या वैयक्तिक सन्मान नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि ऐतिहासिक भूमीत वसलेल्या देशातील पहिल्या सैनिक स्कूल साताराच्या समृद्ध वारशाचा आणि गौरवशाली परंपरेचा सन्मान आहे असं मला वाटतं. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्याच्या जीवन प्रवासात मला वेळोवेळी खंबीर साथ देणारे माझे आई वडील, कुटुंबातील व्यक्ती, माझे गुरु, शाळा प्रशासन, तसेच सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांनी माझ्यावर नितांत विश्वास दाखवला, ते माझे विद्यार्थी आणि सदैव पाठीशी उभे राहणारे पालक याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. हा क्षण माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं.
0: नक्कीच. सर, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना आणि घडवताना येणारे अनुभव सामान्य शाळेपेक्षा कसे वेगळे असतात, काय सांगाल?
1: मॅडम, मी सैनिक स्कूल सातारा जी आहे जॉईन करण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम डे स्कूल मध्ये कार्य करतो. आणि माझ्या मते डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील कामाची तुलना केली असता एक लक्षात येतं की डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील अध्यापन प्रक्रियेत असा मोठा फरक नाही. मात्र सैनिक स्कूल मधील शिक्षकांची भूमिका ही केवळ वर्गापुरती मर्यादित न राहता ती पूर्ण वेळ पालकाची बनते. इथं मुलं वयाच्या अवघ्या 10-12 वर्षी घरापासून दूर, आई वडिलांपासून दूर वसतिगृहात राहायला येतात. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीती, घराची ओढ असते. अशा वेळी त्यांची भावनिक गरज ओळखून त्यांना आधार देणे, सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे इथील शिक्षकाचे पालक म्हणून कर्तव्य असतात. विद्यार्थ्यांना जेव्हा समजते की इथं आपली काळजी घेणारे शिक्षक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वास जेव्हा मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्यांचा संकोच गळून पडतो व ते सैनिकी शिस्तीत आणि अभ्यासात आत्मीयतेने रमतात. इथे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडले जाऊन एक निष्पाप मुलाला देशाचा भावी रक्षक, जबाबदार नागरिक आणि शास्त्रज्ञ म्हणून घडवणे हा अनुभव इतर कोणत्याही शाळेतील अध्यापनापेक्षा अत्यंत वेगळा, संवेदनशील आणि आयुष्य समृद्ध करणारा आहे असं वाटतं.
0: सर, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यातील अतुलनीय योगदानासाठी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झालाय. विज्ञान शिक्षण अधिक कृतीशील, आनंददायी, तंत्रज्ञानावर आधारित आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला?
1: खूपच मला आवडेल हे शेअर करण्यासाठी. तर मॅडम, कोरोना संकट जेव्हा आपल्या देशावर आलं होतं 2020 दरम्यान मध्ये, तेव्हा संपूर्ण देश थांबला होता आणि तेव्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठं आव्हान तयार झालं होतं की त्या काळामध्ये मी आमच्या सैनिक स्कूल सातारामध्ये स्वतः पुढाकार घेऊन झूम, गुगल फॉर्म सारख्या टूलचा सखोल अभ्यास केला. केवळ स्वतः न शिकता इतर सहकारी शिक्षकांना देखील या साधनांचा वापर करण्याचे मार्गदर्शन व मदत केली. ऑनलाईन क्विज, वक्तृत्व स्पर्धा आणि इतर काही अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते राबवले. वर्क फ्रॉम होम जो कालावधी चालू होता तेव्हा युट्यूबचा वापर करून मी वेब डिझायनिंग आणि संकेतस्थळ निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात केलं. मी एक स्वतः वैयक्तिक वेबसाईट देखील सुरू केली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य पोहोचवण्यास सुरुवात केली. जेव्हा शाळा पूर्ववत सुरू झाल्या तेव्हा शाळेत अधिकृत युट्यूब चॅनल सुरू केलं. ज्या चॅनलच्या माध्यमातून शाळेमधील विविध उपक्रम जे आहेत ते युट्यूब स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालकांना घर बसल्या आपल्या पाल्याचा सहभाग पाहता येऊ लागला. शाळा व पालक यांच्यातील विश्वास व पारदर्शकता अधिक दृढ झाली. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल लर्निंग एनेबल्ड रिव्हिजन मोडून एक गेमिफाईड टूलची निर्मिती केली आहे. साधारणपणे वर्गात उजळणी किंवा रिव्हिजन घेताना शिक्षक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात, पण मला यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा होता. यासाठी सुरुवातीला एका साध्या लकी ड्रॉ पासून सुरू केलेली ही संकल्पना विकसित करत मी त्याचं एक गेमिफाईड डिजिटल टूल मध्ये रुपांतरण केले आहे. या प्रणालीचं स्वरूप असं आहे की ज्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव रॅन्डमली स्क्रीनवर निवडलं जातं, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या नेहमी तयार राहतो. ज्या विद्यार्थ्याची निवड होते तो स्वतः समोर येऊन क्विझ मास्टरची भूमिका बजावतो. त्यामुळे स्वतः तयारी करून आणलेले प्रश्नाच्या आधारे तो वर्गातील इतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो. यामुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न निर्मितीचे कौशल्य वाढीस लागते. उत्तर देण्यासाठी स्क्रीनवर मर्यादित वेळेचा टायमर असून अचूक उत्तरासाठी पॉईंट मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट वजा केले जातात. वर्गातील डिजिटल स्क्रीनवर शेजारी रिअल टाइम लीडर बोर्ड दिसतो. पॉईंट वाढतात, विद्यार्थ्यांचं नाव रँकिंग वर सरकतं. म्हणजेच एकाच वेळी रिव्हिजन

0: तर खेळ निकोप स्पर्धा व विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास याच्या विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनावर खूप पॉझिटिव्ह अशा प्रकारचे बदल झाला आहे. पूर्वी ज्या मुलांना प्रश्न विचारायला भीती वाटायची ती मुलं आता स्वतः संदर्भ पुस्तके वाचून गुंतागुंतीचे प्रश्न शोधून काढून क्वेश्चन बँक तयार करतात आणि खेळ खेळ संपूर्ण पाठाची उजळणी होते, भीती नाहीशी होते आणि वर्गातील प्रत्येक मुलगा स्वतःच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू बनतो. विज्ञानाचा खरा अर्थ पाठ्यपुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात डोकावल्यावरच समजतो. वर्गात विज्ञानातील विविध संकल्पना शिकवताना आम्ही केवळ पुस्तकी सिद्धांतावर न थांबता समाजातील प्रत्येक समस्येवर सखोल चर्चा करतो. या अडचणींवर विज्ञानाच्या आधारे विधायक उपाय कसा शोधता येईल या विचार मंथनातून नवनवीन संकल्पना आणि प्रकल्पांची बीजे रोवली जाते. दैनंदिन समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्यावर कमी खर्चात आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रवृत्त केलं. यातून पुढे येणाऱ्या नवनवीन कल्पना केवळ चर्चेपुरते न ठेवता त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. सैनिक स्कूलमधील माझ्या विद्यार्थ्यांनी आज अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान मंचावर आपली ठसठशी छाप पाडली आहे. यामध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानद स्पर्धा असेल, सीबीएसई सायन्स एक्झिबिशन, सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड, विकसित भारत बिल्डर आणि इतर आंतरशालीय राज्य राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सैनिक स्कूलमधील विज्ञान विषय अध्यापन करताना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे बरोबरच भविष्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए आणि लष्करात आवश्यक असणारे नेतृत्व गुण त्यामध्ये रुजवले जात आहे. प्रयोग करताना किंवा वर्गातील उपक्रमामधून अचूक निर्णय क्षमता आणि सांघिक वृत्ती विकसित केली जाते. त्याचा सराव केला जातो. ज्ञानासोबतच राष्ट्रनिष्ठा आणि शिस्त या मूल्यांवर आधारित भावी अधिकारी घडवण्याचा हा अनुभव शिक्षक म्हणून अत्यंत समृद्ध आणि अभिमानास्पद वाटणार आहे.
1: शाळांमध्ये स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि हॉकेथॉन सारखे उपक्रमही तुम्ही राबवले आहेत, काय आहेत हे उपक्रम?
0: शाळेमध्ये मॅडम मी स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि त्याचबरोबर सायन्स क्लबची स्थापना केली आणि या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला की विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकामध्ये दिलेली प्रोजेक्ट करू नये, तर या इनोव्हेशन कौन्सिल असेल सायन्स क्लबच्या माध्यमातून एक नवनवीन कल्पना जी आहे तिची क्रिएटिव्हिटी जी आहे ती क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांची समाजापर्यंत आली पाहिजे आणि याच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करून जसं की सांगली कोल्हापूर ठिकाणी ज्यावेळी महापूर आला होता त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला होता की ज्यामध्ये रेस्क्यू बोट पलटले त्यामध्ये बरेच लोकांचे प्राण गेले होते, तर त्यावेळी तो घटना लक्षात घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी ऍटो इन्फ्लेटिंग रेस्क्यू जॅकेट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला होता जो नॅशनल लेवलपर्यंत आम्ही प्रेझेंट केला. त्याचबरोबर आर्टिफिशियल गिल सिस्टम तिच्या सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड फर्स्ट प्राइज मिळाली, कन्व्हर्टेबल बेंच ह्या इन्स्पायर अवॉर्डमध्ये आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत दाखवला की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नव्याने झालेला जो विकसित भारत बिल्डर होतं त्यामध्ये देखील माझ्या विद्यार्थ्यांना ध्वनी लहरीचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा एक प्रोजेक्ट सादर केला होता की ज्यामुळे तो राज्य लेवलला विजेता ठरला. एनएमसी बेस्ड सेफ कार्ड किंवा कोरोना कालावधीमधील जे प्रसंग होता तो विचारात घेऊन ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टम असे प्रकल्प सादर करून माझे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत यामध्ये विवो इग्नाइट असेल, यूथ आयडॉन असेल याच्यामध्ये चमकलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्कूल इनोव्हेशन कौन्सिलमुळे शाळेतील कॅडेट केवळ पुस्तकी विद्यार्थी न राहता समस्या सोडवणारे आणि संशोधक बनले.
1: डिजिटल युगामध्ये मुलांचं जिथं लक्ष विचलित होणं अगदी सोपं झालेलं आहे अशा वेळी मुलांमध्ये एकाग्रता आणि सैनिकी शिस्त टिकून ठेवण्यासाठी तुम्ही शाळेत असे कोणते प्रयोग केलेत ज्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे?
0: खरं सांगितलं तर सायन्स क्लब आणि टिंकरिंग जे रेज वगैरे जे आहे विज्ञान प्रदर्शन यामुळे आमचे विद्यार्थ्यांना केवळ ग्राहक किंवा कंझ्युमर न राहता तंत्रज्ञानाची निर्मिती करणारी मुलं बनलेली आहे की जे सेन्सर्स मायक्रो कंट्रोलर छोटे छोटे टूल्सचा वापर करतात आणि समाजातील विविध समस्यांवर प्रोटोटाईप डिझाईन करत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवला जातो किंवा जपान सारख्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा तिथे एक भावी शास्त्रज्ञाचा आणि उद्योजकाचा पाया रचला जातो असं मला म्हणावं वाटतं. अशा विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी जेव्हा स्वतः तयार केलेले प्रकल्प लहान मुलांना, सामान्य नागरिकाला, तज्ञ परीक्षकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानुसार मानवी बदलतो. शेकडो लोकांसमोर प्रकल्प सादर केल्यामुळे त्याचा संकोच दूर होऊन प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. प्रदर्शनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामोरं जाण्याची सवय लागते. उत्तर माहीत नसल्यास आम्ही या पैलूवर नक्की अधिक काम करू की निकोप वैज्ञानिक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजते. ऐनवेळी एखादा सेन्सर किंवा सर्किट बंद पडल्या न घाबरता तातडीने उपाय शोधणे व अपयशाला न खचता प्रकल्पात सतत सुधारणा करत राहण्याची वृत्ती विकसित होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रकल्प होऊन त्यांच्या नव्या कल्पनांची देखील देवाणघेवाण होते आणि संशोधनांची क्षितिजे आणखी विस्तारित होतात.

0: तर आजच्या तरुण पिढीमध्ये देशसेवा आणि राष्ट्रप्रेम अधिक घट्ट रुजवण्यासाठी पालकांची भूमिका काय असायला हवी?
1: हा अत्यंत मूलभूत आणि प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न तुम्ही विचारला. कारण राष्ट्रप्रेम ही केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी देण्याची घोषणा अथवा गोष्ट नसून ती रोजच्या जीवनात जगण्याची एक जीवन पद्धती आहे. दैनिक शाळेमध्ये आम्ही हे गुण मुलांमध्ये उतरवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो, पण त्याचा पाया पालकांनी घरातच रचला पाहिजे. पालकांनी मुलांसमोर लहानपणापासून असे संस्कार केले पाहिजेत की कोणत्याही निर्णय घेताना आधी समाज आणि राष्ट्र मग स्वतःचा विचार करण्याची सवय लावायला हवी. मुलांना सर्व सुख सुविधा अगदी आईच्या हातात देण्यापेक्षा त्यांनी कष्ट करण्याची, आव्हानांना सामोर जाण्याची व अपयशातून शिकण्याची शिस्त शिकवली पाहिजे. आपली दैनंदिन कामे स्वतः करणे, वेळेची कदर करणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे या सवयी घरातूनच लावल्या पाहिजे. मुलं सैन्यात जावो, विज्ञानात संशोधन करो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करो, माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी कसा होईल हा विचार पालकांनी संवादातून मुलांच्या मनात सतत पेरला पाहिजे. जेव्हा घरातून हे संस्कार मिळतील आणि शाळेतून त्याला दिशा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रनिष्ठ पिढीची निर्मिती होईल.
0: नक्की सर, आजचा आमचा वृत्तविशेष कार्यक्रम अनेक शिक्षक ऐकत असतील, तर एक आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजे, काय संदेश द्याल?
1: पुरस्कार मिळणं हा शिक्षकाचा म्हणजे शिक्षकाच्या जीवन प्रवासातील एक भाग असू शकतो, परंतु आदर्श शिक्षक होणे हे रोजच्या जगण्यातून आणि समर्पणातून घडणारी गोष्ट आहे. माझ्या मते आजच्या युवा शिक्षकांनी केवळ माहितीचा स्रोत न होता तर एक मेंटर आणि पालक होणं गरजेचं आहे. आज इंटरनेटच्या युगात हर एक प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. इथं शिक्षकांची खरी गरज ही माहिती देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक आणि भावनिक आधार देणारा पालक बनण्याची आहे. शिक्षकाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. काळानुसार बदल स्वीकारून AI टूल्स, डिजिटल तंत्रज्ञान, नव्या अध्यापन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे. आपण जे शिकवतो ते मुलांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं आणि अध्यापनात आवश्यक ते बदल करणे गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या यशाकरता सातत्यपूर्ण धडपड करतो तो शिक्षक एक दिवस यशाच्या अतिउच्च शिखरावर नक्कीच पोहोचतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींनो आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटील.

0: नमस्कार मंडळी, आज कार्यक्रमामध्ये आपण भाजीपाला रोपवाटिका याविषयी सतीश राऊत यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 93 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 80 ते 82 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 89 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 82 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 24 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 92 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 77 ते 79 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, नगदी पिके, भाजीपाला पिके, तसेच फळझाडे या पिकांना फवारणीद्वारे फुले द्रवरूप मायक्रोग्रेड 2 पोषक सूक्ष्म अन्नद्रव्य हे पिकांच्या वाढीच्या शाकीय अवस्थेत 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पावळ हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पावणं दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी संवाद या कार्यक्रमात आता ऐकूया भाजीपाला रोपवाटिका याविषयी डॉक्टर DY पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सतीश राऊत यांनी दिलेली माहिती.
3: शेतकरी बंधू आणि भगिनीं नमस्कार, मी सतीश लक्ष्मण राऊत, सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग डॉक्टर DY पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे कोल्हापूर. शेतकरी बंधूंनो, आज आपण भाजीपाला पिकाची रोपवाटिका तयार कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मंडळी, आपल्या देशाची लोकसंख्या ही जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे, तसेच येत्या काळात आपली लोकसंख्या ही चीनलाही मागे टाकून जगामध्ये क्रमांक 1 होत आहे. तसेच जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक हे भारतात राहतात, त्यामुळे आपल्याला भाजीपाला उत्पादनात वाढ करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी आपल्याला आधुनिक शेती करणे गरजेचे बनले आहे. भाजीपाला रोपवाटिका हा एक शेतीपूरक व्यवसाय

करण्यास आपल्याला भरपूर संधी आहेत. भाजीपाला रोपवाटिका उभी करण्यास मोठी आर्थिक गुंतवणूक लागत नाही. कमी बजेटमध्ये होणारा हा व्यवसाय असल्याने हा एक तरुणासाठी आदर्श व्यवसाय आहे. तसेच आपल्या रोपवाटिकेमधील चांगली रोपे तयार केल्याने शेतकऱ्यांचीही फायदा होतो, त्यामुळे यातून शेतीसेवाही होते. रोपवाटिका अशी जागा आहे जिथे रोपे वाढवण्याच्या सुरुवातीच्या काळात आणि जोपर्यंत रोपे लागवड करण्याइतपत मजबूत होत नाहीत तोपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. रोपवाटिका ही रोपांच्या उगवण आणि त्यानंतरच्या वाढीसाठी अनुकूलतम परिस्थिती प्रदान करते. काही पिकांना त्यांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. काही पिकांचे बियाणे खूप महाग असतात, त्यामुळे रोपवाटिकामध्ये नियंत्रित वातावरणात त्या पिकाची योग्य काळजी घेता येते. मंडळी, आता पाहूया भाजीपाला रोपवाटिका या व्यवसायाचे महत्त्व काय आहे. सध्या आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे तरुण मुलांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो, त्यामुळे आपल्या देशातील तरुण शेती व्यवसायाकडे वळला आहे. शेतीबरोबर अनेक तरुण हे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. भाजीपाला रोपवाटिका हा एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून सध्याच्या काळात त्याला खूप वाव आहे. आपल्या मराठी माणसाला नेहमी उद्योग म्हणला की मागणी, पुरवठा, बाजारपेठ व पुढे या उद्योगधंद्याचे भविष्य काय असेल असे अनेक प्रश्न पडतात. शेती ही नेहमी काही लोकांना तोट्याची वाटत असते, कारण शेतकऱ्यांनी कायम अनेक अडचणींना तोंड दिलेले असते. मात्र त्यासाठी आता आपल्याला शेतीमध्ये आधुनिकीकरण करणे गरजेचे बनले आहे. पूर्वी शेतकरी हे भाजीपाला शेती करताना रोपे हे घरच्या घरी तयार करत, परंतु आता जागोजागी भाजीपाला रोपवाटिका होणे गरजेचे बनले आहे. कारण शेतकऱ्यांना आपले पिकाचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांना चांगली खात्रीशीर रोपे मिळणे आवश्यक आहे. जर कमी वेळामध्ये जास्त नफा व सर्वांना रोजगार जर कोणत्या व्यवसायात असेल तर ते म्हणजे भाजीपाला रोपवाटिका होय. मंडळी, सर्वप्रथम बघूया रोपवाटिकेची सुरुवात कशी करावी. भाजीपाला उत्पादनामध्ये रोपवाटिकेचा आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वाचा वाटा असतो. यशस्वीपणे रोपवाटिका उभारण्यासाठी त्याचे योग्य नियोजन आपल्याला करावे लागते. रोपवाटिकेची उभारणी करताना तिचा प्रकार देखील आपण ओळखला पाहिजे. सर्वप्रथम आपण रोपवाटिका कोणत्या ठिकाणी उभारणी करायची आहे या गोष्टी देखील आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वाच्या असतात. प्रथम रोपवाटिका उभारण्याच्या अगोदर रोपवाटिकेचे प्रकार आपण निश्चित केले पाहिजे. तसेच शेतकरी बंधूंनो, शासन मान्यता प्राप्त रोपवाटिका की खाजगी रोपवाटिका, तसेच कोणत्या प्रकारची रोपे तयार करायची आहेत हे देखील आपण सर्वप्रथम ठरवले पाहिजे. ज्या भागामध्ये रोपवाटिका सुरू करायची आहे त्या भागामध्ये भौगोलिक परिस्थिती, पीक पद्धती, दळणवळणाच्या सोयीसुविधा, कच्चा माल, मजूर यासंबंधी देखील आपण सर्वप्रथम माहिती घेतलेली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपल्या भागामध्ये असणाऱ्या इतर रोपवाटिका यांचा व्यवस्थित सर्वे करणे गरजेचे आहे. तसेच रोपवाटिकाबद्दल असलेले सर्व नियम व त्यांच्यामध्ये असणारे आर्थिक गुप्यते यांचा बारकाईने अभ्यास करावा. मंडळी, आपल्याला जर रोपवाटिका व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर रोपवाटिकेचा कालावधी किती आहे हे देखील आपण पाहिले पाहिजे. तसेच कोणते प्रकारची आपण रोपवाटिका प्रस्थापित करणार आहे हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण रोपवाटिका सुरू करत असल्यास आपल्याला आवश्यक जमीन आहे का हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे. तसेच रोपांची संख्या किती आहे हे देखील आपण पाहिले पाहिजे. सिंचनासाठी आपल्याकडे पुरेसे पाणी आहे का, कुशल मजुरांची उपलब्धता आपल्याकडे आहे का, रोपे तयार करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक निवारा आहे का हे देखील आपण पाहिले पाहिजे. या सर्व गोष्टीचं आपण तंतोतंत नियोजन केले पाहिजे. मंडळी, आता पाहूया भाजीपाला रोपवाटिकेचे फायदे नेमके कोणते आहेत. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये चांगली जातीवंत, खात्रीशीर व योग्य वयाची भाजीपाल्याची रोपे उपलब्ध असतात. आपल्या रोपे तयार होईपर्यंत शेतातील कामे जसे मशागत, मल्चिंग, खत भरणे अशी कामे करता येतात. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये रोपे ही कीडमुक्त असतात. भाजीपाला रोपवाटिका ही गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देते. सुशिक्षित तरुणांना हा व्यवसाय कमी भांडवलमध्ये चालू

करता येतो व चांगला नफा कमावता येतो. शेतकऱ्यांशी येणाऱ्या सततच्या संपर्कामुळे दोघांच्याही शेती ज्ञानात भर पडते. भाजीपाला रोपवाटिकेतून कमी काळात रोपे तयार होत असल्याने सतत पैसे मिळतो. शेतकऱ्यांचीही यामार्फत चांगली सोय होते. आता बघूया भाजीपाला पिकांच्या अभिवृद्धीच्या पद्धती काय आहेत. भाजीपाला पिकाच्या महत्त्वाच्या दोन प्रकारे अभिवृद्धी होते. त्यामध्ये पहिली म्हणजे बियाद्वारे रोपनिर्मिती. या पद्धतीमध्ये लेट्यूस, ब्रोकोली, झुकिनी, रंगीत शिमला मिरची, टोमॅटो, वांगी, मिरची, कलिंगड, कोबी, झेंडू, फ्लावर, खरबूज इत्यादी पिकांची अभिवृद्धी होते. तसेच दुसरी म्हणजे शाखीय किंवा कंदद्वारे रोपनिर्मिती. या पद्धतीमध्ये बटाटा, लसूण, रताळी यासारख्या पिकांची अभिवृद्धी होते. मंडळी, बियापासून अभिवृद्धी करताना कोणती काळजी घ्यावी ती पाहूया. बियापासून रोपनिर्मिती करताना बी जातीवंत असणे आवश्यक आहे. तसेच बियापासून रोपनिर्मिती करताना बियांची उगवण क्षमता चांगली असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त कंपनीचे बियाणे वापरावे आणि महत्त्वाचे म्हणजे बियाणे खरेदीपूर्वी त्यावर बियाण्याची उगवण क्षमता, आर्द्रता इत्यादीची टक्केवारी दिलेली असावी. शेतकरी बंधूंनो, आता पाहूया बीज प्रक्रिया म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांना शिफारसी प्रमाणात कीटनाशक, बुरशीनाशके किंवा जैविक खतांची प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेला बीज प्रक्रिया असे म्हणतात. फायद्याबद्दल बोलायचे झाले तर बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते व उगवण क्षमता वाढल्यामुळे बियाण्याची उगवण लवकर होते. आणि महत्त्वाचे म्हणजे बीज प्रक्रियामुळे तयार होणाऱ्या रोपांना रोग व किडीपासून संरक्षण होते. मंडळी, भाजीपाला रोपवाटिका तयार करण्यासाठीच्या महत्त्वाच्या दोन पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली म्हणजे पारंपरिक रोप पद्धत आणि दुसरी म्हणजे आधुनिक रोप पद्धत. सुरुवातीला आपण पारंपरिक पद्धतबद्दल बघूया. या पारंपरिक पद्धतीमध्ये रोपवाटिकेत रोपे तयार करताना वापे तयार करतात. हे वापे तयार करताना जेथे पाणी साचत नाही अशा ठिकाणी असावेत. या पद्धतीत मुख्यतः तीन प्रकारची वाफे तयार करतात. त्यामध्ये पहिले वाफे म्हणजे सपाट वाफे. सपाट वाफे या पद्धतीमध्ये शेतकरी सपाट वाफ्यात रोपे तयार करतात. या वाफ्यातील रोपे पाणी साचून खराब होऊ शकतात. या वाफ्यात समान आकाराची रोपे मिळत नाहीत. खरीप हंगामात हे वाफे करू नयेत. या वाफ्याच्या कडेला रोपांची दाटी होत असल्याने ते रोपे कमकुवत असतात. दुसरे वाफे म्हणजे गादी वाफे. गादी वाफा या पद्धतीने रोपे तयार करण्यासाठी ही पद्धत बऱ्यापैकी चांगली आहे. या पद्धतीमध्ये गादी वाफ्याची रुंदी ही 3 फूट ठेवावी, उंची 15 सेंटीमीटर असावी व लांबी समान 20 फूट असावी. या गादी वाफ्याचा फायदा असा होतो की यामध्ये वाफ्यावर ठराविक बी खते मोजून देता येतात. या पद्धतीमध्ये पाणी साचत नाही, त्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते. रोपांना चांगला सूर्यप्रकाश व हवा मिळते. या पद्धतीमध्ये अंतर्मशागतीची कामे व्यवस्थित होत असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. तसेच बुरशीजन्य रोग कमी येतात. आता पाहूया तिसऱ्या वाफ्याबद्दल, उष्ण वाफा. हिवाळ्यात बियांची उगवण चांगली होण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. यासाठी गादी वाफ्याच्या शेजारी 60 सेंटीमीटर खोल चर काढावा. या चरात 30 सेंटीमीटर इतका भाग हा ताजे शेणखत भरावे. उरलेला भाग हा मातीने भरावा. वाफे समान पातळीवर आणून बिया पेरून घ्याव्या. त्यानंतर वाफे हे पॉलिथिन पेपरने झाकून घ्यावेत. त्यामुळे उष्णता निघून जात नाही. शेणखतामुळे यामध्ये उष्णता निर्माण होते. त्यामुळे वाफ्यातील बियांचे चांगले उगवण होते. मंडळी, आता पाहूया भाजीपाला रोपवाटिका तयार करण्यासाठीची दुसरी पद्धत, ती म्हणजे आधुनिक पद्धत. मंडळी, पारंपरिक रोप निर्मिती हा कमी किंमत असलेल्या बियांसाठी योग्य आहे. मात्र भाजीपाला पिकांचे संकरित बी बियाणे हे अतिशय महाग असतात. तसेच त्याचे आकारमानही इतर पिकांच्या तुलनेमध्ये लहान असते. त्यामुळे या भाजीपाला रोपांच्या निर्मितीसाठी आधुनिक पद्धत अवलंबावी लागते. यासाठी
ट्रे पद्धत किंवा रूट ट्रे

0: ट्रेनर किंवा प्लास्टिक ट्रे यांचा वापर करून दर्जेदार व सशक्त रोपे तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत करणे काळाची गरज बनली आहे. या पद्धतीने रोपे निर्माण करून आपण कमी कालावधीमध्ये जास्त चांगली रोपे तेही कमी कष्टामध्ये तयार करू शकतो. या पद्धतीने रोपे निरोगी, सुदृढ व जोमदार तयार होते. बाजारात यासाठी विविध प्रकारचे ट्रे उपलब्ध असतात, त्यामध्ये 98, 104, 136 किंवा 38 छिद्रे असलेली ट्रे आहेत. आपल्या पिकानुसार यांचे आपण निवड करावी. साधारणपणे वांगी, मिरची, टोमॅटो यासाठी 98 ते 104 छिद्रे असलेले ट्रे निवडतात. मंडळी, आता बघूया भाजीपाला रोपवाटिकेसाठी लागणारी माध्यमे कोणती आहेत. भाजीपाला रोपवाटिकेसाठी कोकोपीट, कंपोस्ट खत, गांडूळ खत इत्यादी माध्यमे महत्त्वाची आहेत. कोकोपीट हे नारळापासून बनलेला पदार्थ आहे. चांगल्या कंपनीच्या कोकोपीटमध्ये क्षार व बुरशीजन्य रोग नसतात. कोकोपीटच्या माध्यमातून पाण्याचा चांगला निचरा होतो. यामध्ये रोपांची मुळे चांगली वाढतात. कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते. कोकोपीट वजनाने हलके असते, त्यामुळे त्याची साठवणूक ही सहज करता येते. हे माध्यम रोपनिर्मितीसाठी अतिशय उपयुक्त आहे. कोकोपीट या माध्यमात त्यांच्या वजनाच्या 8 ते 10 वेळा पाणी टाकून घ्यावे, तसेच ट्रेसुद्धा निर्जंतुक करून घ्यावेत. कोकोपीट त्या ट्रेमध्ये चांगले दाबून भरावे. त्यानंतर आपल्या हव्या असलेल्या पिकाची बियाणे द्यावे, त्याला योग्य ते बुरशीनाशक लावावे. त्यानंतर ते 1 बी प्रत्येक छिद्रात 1 सेंटीमीटर अंतरावर टाकावा. त्यानंतर वरून कोकोपीटचा अलगद पातळ थर द्यावा. 25 किलो कोकोपीटमध्ये साधारणतः 20 ट्रे एवढे भरतात. अशा प्रकारची बिया टाकल्यानंतर ट्रे उबदार ग्रहामध्ये एकावर एक रचावेत. त्यानंतर त्यावरून प्लास्टिकचा कागद वरून टाकावा, ज्यामुळे आतील उष्णतेने बियांची सारखी ओवन होईल. अशा प्रकारे ट्रे हे जे आपण बी टाकले आहेत त्यांचा जर्मिनेशन काळ पूर्ण झाल्यानंतर त्यातून त्यांची उगवण होते. बिया उगवल्यानंतर त्या सेडनेट पॉलीहाऊसमध्ये ठेवावेत. त्यासाठी 50% हिरवी सेडनेट असावी. हे ट्रे गादी वाफ्यावर ठेवून द्यावेत. नंतर झारीच्या अथवा इतर साधनांच्या मदतीने यावर पाणी मारावे. भाजीपाला उगवण्यासाठी कमीत कमी तापमान हे 10 अंश सेल्सिअस व जास्तीत जास्त तापमान हे 35 अंश सेल्सिअस इतके असावे. या रोपवाटिकेसाठी तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोपांसाठी पॉलीहाऊस किंवा सेडनेट उभारणी करावी. हे कमी बजेटमध्येही करता येते. मंडळी, या रोपवाटिका पद्धतीच्या फायद्याबद्दल बोलायचे झाले तर या पद्धतीच्या रोपवाटिकामध्ये रोपे तयार केल्याने ते निरोगी असतात, त्यांची वाढ एकसारखी झालेली असते. ट्रे पद्धतीने रोपांची मुळे तुटत नाहीत, त्यामुळे रोपे मरतही नाहीत. या पद्धतीमध्ये रोपांची मुळे जोमदार वाढलेली असतात, यामुळे कमी जागेत जास्त बियांची लागवड शक्य होते, तसेच पाण्याची बचत होते. पाणी फवारणी वेळीच कीटनाशके, बुरशीनाशके यांचा स्प्रे घेता येतो. ट्रे वजनाने हलके असल्याने हाताळणी शक्य होते. जास्त अंतरावर ही रोपे पाठविता येतात. अशा रोपांना वर्षभर मागणी असते, त्यामुळे वर्षभर पैसे व रोजगार उपलब्ध होतो. तसेच अशा प्रकारच्या रोपवाटिकेमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. कमी खर्चात ही रोपवाटिका जास्त उत्पन्न देते. तसेच कमी भांडवलमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. ही रोपे सशक्त व निरोगी असल्याने शेतकऱ्यांचे लवकर उत्पन्न चालू होते. तर मंडळी, अशा प्रकारे जर तुम्ही भाजीपाला रोपवाटिका केली असता तुम्हाला त्यामध्ये नक्कीच फायदा होईल आणि तुमचा व्यवसाय चांगल्या रीतीने चालेल. तर मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूरची आणि समस्त श्रोतेवर्गांचे शतश आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.
1: भाजीपाला रोपवाटिका याविषयी डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सतीश राऊत यांनी दिलेली माहिती ऐकलीत.

0: अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा अवती भवती

0: उत्तरं देण्याचा कार्यक्रम. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील कुमार आणि विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी. तेव्हा आकाशवाणीचे कृषीविषयक कार्यक्रम जरूर ऐकत रहा. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 होईल. तोपर्यंत जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, निरोप घेत असताना जाणून घेऊया उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल पक्षी थांब्याद्वारे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान हा शेतकरी बांधवांच्या फोनवरून विचारलेला प्रश्न

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईला दिल्ली चेन्नई हावडाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलदगतीनं अंमलबजावणी सुरू आहे. या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय.
2: रेल्वेमध्ये 7 हाय डेन्सिटी रूट्स आहेत. ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रपोर्शनेटली अगर लें तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है. ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई और मुंबई से हावड़ा और दिल्ली से गुवाहाटी.
1: यामुळे इंधन बचत होईल तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल असं रेल्वे मंत्री म्हणाले. देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएन्झा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे. बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवकं घेऊ नयेत असं सांगितलं आहे. H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवकं प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन

त्यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे. तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गाने आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती A.S. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली. यात महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत. दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 9,22,000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार असून आज 25,000 जास्त महिलांना मंजुरीपत्र देण्यात आली. मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे. हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे. पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9851289445 हे जारी केले आहेत. भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779851316807 आणि +9779701075 00 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

0: असून गोपाळगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमादलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 7 राखीव ठेवण्यात आले आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्टेम क्षेत्रातलं गुणवान मनुष्यबळ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वेगानं विस्तारणारी नवोन्मेष परिसंस्था यामुळे जपानचं तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष भागीदारीसाठी भारत एक आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज टोकियो इथं आयोजित भारत जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेमध्ये बोलत होते. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावामध्ये केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोअन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निहुंता 3 धावांवर खेळत होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईला दिल्ली, चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात ऐकूया संजीवनी मुळे नगरकर यांनी सादर केलेल्या लावण्या. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची.

श्रोतेहो, आताच आपण संजीवनी मुळे नगरकर यांनी सादर केलेल्या लावण्या ऐकल्या. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीकृष्ण विचारे यांचं गीत प्रणती म्हात्रे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूह गीत. गीतकार आहेत वसंत बापट, संगीतबद्ध केलं आहे कनु घोष यांनी.

0: और सबसे महत्वपूर्ण राजनीतिक इच्छा शक्ति से, क्योंकि दो परमाणु शक्ति संपन्न पड़ोसी देशों के बीच शांति केवल द्विपक्षीय हित नहीं है, ये एशिया की स्थिरता से जुड़ा प्रश्न है और उम्मीद करते हैं कि आने वाले समय में एक सकारात्मक समाधान देखने को मिलेगा। मेजर जनरल अशोक कुमार जी और प्रोफेसर हर्ष वी पंत जी, चर्चा का विषय है कार्यक्रम में जुड़ने के लिए और विशेषज्ञ राय श्रोताओं के साथ साझा करने के लिए, आप दोनों का बहुत बहुत आभार।
1: जय हिंद।
2: अभी आप सुन रहे थे भारत चीन संबंध, सीमा समाधान, शांति और स्थिरता पर विशेष प्रतिनिधियों की बातचीत। इसमें भाग ले रहे थे रक्षा विश्लेषक मेजर जनरल अशोक कुमार और अंतर्राष्ट्रीय मामलों के जानकार हर्ष वी पंत। कार्यक्रम का संचालन कर रहे थे आनंद श्रीवास्तव। यह कार्यक्रम आकाशवाणी के समाचार सेवा प्रभाग द्वारा प्रस्तुत किया गया। इसे आप हमारे मोबाइल ऐप न्यूज ऑन AIR और यूट्यूब चैनल न्यूज ऑन AIR ऑफिशियल पर भी सुन सकते हैं।
3: चर्चा का विषय है।
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजले आहेत। श्रोतेहो, संगीत पत्रिका या कार्यक्रमात पंडित KG गिंडे यांची पंडित वीरा आठवले यांनी घेतलेली मुलाखत आज प्रसारित करत आहोत। पंडित कृष्ण गुंडोपंत गिंडे अर्थात पंडित KG गिंडे हे विष्णुनारायण भातखंडे परंपरेतले एक अग्रणी संगीतज्ञ होते। 26 डिसेंबर 1925 रोजी कर्नाटकातल्या बैलहुंगाल इथे त्यांचा जन्म झाला। उत्तम गायक, उत्तम संगीत रचनाकार, कुशल शिक्षक असा पंडित KG गिंडे यांचा लौकिक होता। श्रीकृष्ण रातनजनकर यांच्याकडे लखनौला अगदी बालवयापासूनच जाऊन त्यांनी संगीताचे धडे गिरवले आणि पुढे गुरुजींना ते सहाय्यक म्हणून काम करू लागले। सन 1951 मध्ये ते मुंबईत आले आणि भारतीय विद्याभवन इथं शिक्षकाचं काम त्यांनी केलं। पुढे 1962 मध्ये वल्लभ संगीत विद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती झाली आणि या संगीत विद्यालयाला त्यांनी नावारूपाला आणलं। त्या माध्यमातून अनेक उत्तम कलाकार घडवले। पंडित KG गिंडे यांना 2000 बंदिशी मुखोद्गत होत्या। अनेक प्रचलित तसंच अनवट रागांची त्यांना माहिती होती। ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा हे संगीताचे सर्व प्रकार ते लीलया सादर करत त्यांच्या गायनामधून भावोत्कटता आणि सौंदर्य दृष्टीचं दर्शन घडायचं। सूर आणि लय दोन्हींवर त्यांचा अधिकार असाधारण असा होता, ज्याबद्दल पंडित कुमार गंधर्वांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांना गौरवलं होतं। 13 जुलै 1994 या दिवशी कोलकाता इथं त्यांचं निधन झालं। पंडित KG गिंडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या संग्रहालयातील संगीत पत्रिका हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करत आहोत। संगीत पत्रिकेअंतर्गत पंडित KG गिंडे यांची पंडित वीरा आठवले यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया। खरं तर ही मुलाखत म्हणण्यापेक्षा एक रसपूर्ण अशी सांगीतिक चर्चा किंवा संवाद असंच म्हणता येईल। ऐकूया पंडित KG गिंडे आणि पंडित वीरा आठवले यांच्यातील सांगीतिक संवाद।
5: नमस्कार गिंडे साहेब। नमस्कार। मला प्रथम तुमचं अभिनंदन करू द्या। तुम्हाला संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्कार मिळाला नाही का? ठीक आहे, पुरस्कार मिळालेला आहे। मी असं समजतो की हा पुरस्कार माझ्या गुरु परंपरेला आहे आणि आपल्या सर्वांच्या गुरुजनांचा आशीर्वाद आहे।

0: आज एक चांगला योग आहे. तुमच्या संबंध या सांगितिक जीवनाबद्दल आपल्याला चर्चा करायची. मला हे सांगा की तुमचा हा संगीत प्रवास केव्हापासून सुरू झाला?
1: तसं पाहता वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून माझा प्रवास सुरू झाला, तुम्ही नाट्यसंगीतापासून.
0: बर,
1: अगदी सुरुवातीला नारायणराव बालगंधर्वांची बहुतेक गाणी मी गात असे. माझे वडील बंधू जे न्यूरोसर्जन डॉक्टर राम बिंदे होते, त्यांनी माझ्याकडून ही सर्व गाणी बसून घेतली होती. आणि माझा जाहीर प्रोग्राम पहिला वयाच्या 6व्या वर्षी मी 2 तासाचा प्रोग्राम
0: हे आम्हाला अगदी नवीनच माहिती आहे.
1: त्यावेळेला मी अगदी म्हणजे अर्धवून नारायणरावांची सबंध नाटक सुद्धा माझ्या वडिलांनी मला दाखवली होती आणि नारायणरावांचा आशीर्वाद पण मला मिळाला होता. त्यांची भजनं पण मी दर गुरुवारी भजन करत असत. जिथे मुक्काम असेल तिथे त्या बेळगावला किंवा हुबळीला त्यांचा जेव्हा मुक्काम असायचा तेव्हा ती भजनं पण मी पाहिलेत.
0: थोडक्यात म्हणजे तुमच्या गाण्याचा जो प्रवास सुरू झाला तो नाट्यसंगीतापासून.
1: त्यामुळे झालं काय की त्या गीतांची जे चाली होत्या त्या करून आपल्या रागदारी संगीताच्या बंदिशीवरती अवलंबित होते. त्यामुळे रागदारी संगीताचा थोडासा पूर्ण पीठिका त्या गीतापासून माझी तयार झाली होती. म्हणजे एखादी स्वर्ग म्हणा किंवा एखादी धून तुम्ही गायला तर हा अमुक राग आहे हे ओळखता येण्यापर्यंत मला तसं सरज्ञान वगैरे असं काही करवलं नाही, माझ्याकडून अलंकार घोटवले गेले नाही. पण सुरुवातीपासून गाण्याची धक म्हणजे नक्कल करणं त्यावेळेला मी आणि कुमार गंधर्व
0: वा
1: आणि आमच्या घरीच म्हणजे 2-3 वर्ष सहज आम्ही रोज संध्याकाळी आमची मैफिली जमायची. कुमार पण गात असे तो पण नकल्या होता. तेव्हा ते निन्याळ्या गव्यांची नक्कल तो करत असत आणि मी गात असे. तेव्हा वयाच्या आमच्या 5व्या 6व्या वर्षावर आम्ही दोघे एकत्र आमच्या काही त्यांचे वडील असं
0: बरं. गमतीची गोष्ट अशी नाही का की कुमारजी त्यावेळेला गव्यांच्या नकला करायचे.
1: हो
0: तुम्ही नाट्यसंगीत
1: हो
0: अर्थात ही म्हणजे दरगोष.
1: हो
0: बरं, तुम्ही मग रीतसर अशी म्हणजे तालीम किंवा शिक्षण
1: माझी
0: ते केव्हापासून सुरू?
1: माझी रीतसर तालीम जी सुरू झाली ती अण्णासाहेब रातंजनकरांकडे 1936 पासून. ते पण माझ्या बंधूंमुळे. माझे बंधू जेव्हा इथे वैद्यकीय शिक्षणाकरता मुंबईला आले तेव्हा डॉक्टर मोघे जे एकनाथ पाटील यांचे शिष्य होते कृष्णराव मुळे यांच्याकडे नेहमी संगीतांचे कार्यक्रम होत असत तेव्हा माझे बंधू तिथे जात असत. एखाद दिवशी चर्चेमध्ये भातखंड यांचं नाव आलं की भातखंडकाळीचे कृष्णराव मुळेंचं तुम्हाला माहित आहे भारतीय संगीत शास्त्र.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेला माझ्या बंधूंनी दुसरं काहीही केलं भालचंद्र सीताराम सुप्पन तर काच गाड्याला भातखंडीची पुस्तकाची नावं नसायची.
0: बरोबर.
1: फक्त प्रकाशक आणि संपादक यांचीच नावं असायची. तर ते भातखंडींच्या मागे शोधात लागले आणखी त्यांची गाठ घेतली. मग त्यावेळेला त्यांची गाठ भेटली आणि त्यांना पुस्तकं सहन प्रेझेंट केली त्यांनी. तेव्हा मग त्यांनी भातखंडीने सांगितलं आता मी वृद्ध आहे तर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझे शिष्य बाबू रातंजनकर इकडे येत असतो त्याला तुम्ही गाठा. तसं होऊन आमची बंधूंची ओळख अण्णासाहेबांशी 1933 पासून झाली. त्यांचे वडील त्यावेळेला ह्याच होते अण्णासाहेबांचे. तर ते घरोबा इतका झाला की त्यांनी मग माझ्याकरता त्यांच्या मागे सारखं तोंडा सुरू केला की माझ्या भावाला तुम्ही शिकवावं म्हणून. तर त्यावेळेला माझं वय जवळजवळ 5-7 वर्षाचं होतं म्हणजे लहान आहे.
0: म्हणजे मग त्यावेळेला तुम्ही अगदी बेळगावहून पंडित आला रातंजनकरांजवळ
1: लखनौला गेला. वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1936 मध्ये मी लखनौला बेळगावहून लखनौला गेलो.
0: म्हणजे संगीत तालमीला सुद्धा तुम्हाला आता जवळजवळ 55 वर्ष झाली की?
1: हो अवश्य 55 वर्षाची. त्यावेळेला गंमत अशी की मी जेव्हा अण्णासाहेबांच्याकडे मुंबईला जेव्हा ते उन्हाळ्याच्या सुट्टीत आले होते पहिलं त्यांनी मला माझी टेस्ट घेतली माझी चाचणी घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी मला गायला सांगितलं की माझ्या बंधूंनी ते आपल्या क्रमिक पुस्तकातले 1-2 बंदिशी मला शिकवल्या होत्या.
0: बर,
1: त्या मी गाऊन दाखवल्या त्यांना.
0: त्याच्यानंतर ते बंधू म्हणजे मला वाटतं
1: डॉक्टर गिंडे जे न्यूरोसर्जन राम गिंडे
0: सर्जन
1: हो ते सर्वात वडील बंधू माझे त्यांनीच मला ह्याच्यात

0: आणि तुमची तालीम अशी कशी सुरू झाली
1: मग ते सांगतो
0: चाचणी घ्यायची त्यांनी
1: चाचणी घेतल्यानंतर त्यांनी मला पाहिलं त्यांनी असंच आकाराने काही गायले मी तिथे नक्कल केली मग त्यांनी मला काही राग ओळखायला सांगितले त्याच्यात माहित होत की मी नाट्यसंगीतचा अभ्यास केलेला आहे तेव्हा त्या रागांमध्ये थोडेसे आलाप करायचे म्हणजे हा अमुक राग आहे असं ओळखायला लागलो तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवशी माझी तालीम त्यांच्या घरी जाऊन मी म्हणजे अगदी गुरुकुल पद्धतीमुळे 16 वर्ष त्यांच्या घरी होतो मी
0: थोडक्यात म्हणजे असं की संगीतकाराला जी आवश्यक असते जी क्षमता सांगितली
1: हो
0: ती तुम्हाला लहानपणापासून
1: हो आणि वयाच्या लहान 10 वर्षापासून त्यांच्या निकट सान्निध्यात राहण्याचा मला सुयोग आला आणि मी 16 वर्ष सतत त्यांच्या बरोबर राहत असते म्हणजे मुंबईला जरी आलो तरी त्यांच्याच घरी माझा वास्तव्य असायचा माझे बंधू इकडे होते तरी मी 1 महिना बेळगावला माझ्या आई वडिलांना भेटायला जात असतो पण बाकीचे 11 महिने मी गुरुजींच्या सान्निध्यातच असायचं
0: बरं मग तुम्हाला तुम्ही जी तालीम घेतली
1: दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी तालीम सुरुवात केली त्यांनी कशापासून त्यांनी नोमतम आला भैरवापासून माझी तालीम सुरुवात केली स्वर काही नाही सारेगम काही नाही अगदी नोमतम आलापापासून भैरव रागामध्ये नोमतम आलाप सुरुवात
0: म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की तुम्हाला जी तालमीला सुरुवात केली तीच मी ध्रुपदाच्या अनुभवापासून केली हा त्याचा अर्थ झाला
1: कारण त्यांची ही मान्यता होती की ध्रुपदा गायनामुळे आवाजामध्ये एक ओजस्वपणा येतो एक स्थिरता येते आणखी स्वराचे जे लगाव आहे जे आपल्या संगीताचं ऍक्च्युअली जीव आहे जो लगाव ज्याला म्हणतो आपण अवचार म्हणतो तर त्या गोष्टींचा अनायास अभ्यास होऊन जातो ह्या नोंदम आलापामुळे वरचे खालचे कण एका स्वराला निनादित ठेवण्याकरता त्या आवाजाला चालू ठेवण्याकरता जे कणाचा उपयोग होत असतो ह्या नोंदम आलापामधून सहज साधले
0: त्यावेळेची एकंदरीत मान्यता अशी असावी
1: हो
0: की ख्याल जरी शिकायचा झाला तरी सुद्धा तालीमच्या दृष्टीनं किंवा आवाज कमावण्याच्या दृष्टीनं ध्रुपदाची तालीम दिली जावी अशी कल्पना असली पाहिजे
1: नाही त्यांचे
0: गेल्या 50 वर्षापूर्वीच
1: हो हो त्यावेळेला भातखंडे साहेब पण अगोदर ध्रुपदाचीच तालीम देत असतात कारण ते स्वतः ध्रुपद शिकले होते आणि त्यांनी आपल्या शिष्यांना पण ध्रुपदाची सुरुवातीला तालीम मग ख्यालाची तालीम कारण ख्यालाचा प्रथा जास्त रूढ होऊन गेली होती त्यावेळेला ध्रुपद मागे पडलं होतं पण ध्रुपदाची तालीम तर अवश्य दिली जात असते त्याचप्रमाणे मला त्यांनी ध्रुपदाची तालीम अगोदर दिली
0: पण मग नोंथोम
1: नोंथोम आला पण
0: आमच्याने तुम्हाला
1: हो
0: सर्व तऱ्हेने शिकवले
1: म्हणजे अगदी भैरव मुख्य मुख्य जे राग आहेत भैरव तोडी पूर्वी मारवा आणि आसावरी या रागांमध्ये त्यांनी मला 2 वर्षात सरळ नोंदून आलाप बसवून दिले होते आणि मग त्याचे थोडेसे अगदी आउटलाईन म्हणा त्या ध्रुपद ध्रुपदाची कल्पना दिली होती मला ध्रुपदाची तालीम त्यावेळेला पूर्णपणे मिळाली
0: नाही तुम्हाला त्यावेळेला बंदिशी सुद्धा शिकवल्या
1: बंदिशी शिकवली
0: ध्रुपदाच्या
1: आणि गाताना त्यांच्यावर मी कोणताही राग गात असे मागे तंबुऱ्यावर मला जे शिकलेले राग नसत ते पण त्यांच्याबरोबर मी साथ करत असे म्हणजे ते सूर मल्हार म्हणून किंवा लक्ष्मी तोडी म्हणून किंवा काही म्हणून मी जसं ते गाता तसं आम्ही गायचं म्हणजे त्या योगाने आम्हाला त्यांनी राग न शिकवता आपल्याबरोबर गाऊन गाऊन त्याचे संस्कार आमच्यावरती घडवले आम्हालाच माहित नसते कोणता राग गाता येतो पण ते जसं गात असत आम्ही त्यांची साथ करत असत अशा प्रकारे एकतर शैक्षणिक दृष्टिकोनातून ध्रुपदाची तालीम दिलेली आणि मग पुढे ख्यालात गायन त्यांच्यावर मी गात असे मैफिलीमध्ये म्हणा किंवा घरी ते रियाजाला बसत असत ते म्हणत
0: म्हणजे तुमच्याही दृष्टीने मग असं म्हणावं लागेल की ज्याला गाणं शिकायचं म्हणजे पद्धत तर त्याने ख्यालाच्या बरोबर ध्रुपदाची सुद्धा तालीम घेणं
1: आमच्या
0: अभ्यासक्रमामध्ये
1: आवश्यक
0: म्हणण्यापेक्षा उपयुक्त खरं
1: भातखंडेंच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अगदी प्राथमिक अवसरचा मी प्रत्येक रागाचा एक ध्रुपद अवश्य शिकवतो त्यांना आणि त्या लगावाने त्या ध्रुपद गायल्यानंतर त्या आवाजाला एक तऱ्हेचं पकड आणखीन त्याच्यामध्ये जे एक ज्याला स्थिरता म्हणतो आवाजाला लवचिकता ती येते म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये मी ध्रुपद शिकवतो त्यामुळे अनायास आम्हाला प्रत्येक रागामध्ये ध्रुपद शिकायचा योगायोग आला जेव्हा मी मला त्यांनी मॅरिज कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला सांगितलं प्रवेश घ्यायला सांगितला 2 वर्षानंतर त्यांनी मला प्रवेश घ्यायला सांगितला

0: भजन करत असे, सकाळी त्याची ताली नसायची, मग शाळा, त्यावर माझं शिक्षण पण मी पूर्ण केलं, फक्त घालायकरता नाही, मीपर्यंत मी तिकडेच राहून शिक्षण पण घेतलं. कारण ही पण बाजू असली पाहिजे म्हणून गाण्याबरोबर जनरल शिक्षण पण मी घेतलं. तर असा माझा कार्यक्रम व्यस्त असे तिथे, म्हणजे जास्तीत जास्त वेळ मी संगीताकडे घालवत असे. आणि दुसरा जो मला लाभ झाला, त्यावेळी जितके गुणीजन होते अण्णासाहेबांकडे नेहमी येणं जाणं असायचं, फक्त येणं जाणं नाही, चर्चा पण चालायची त्यांची,
1: त्यामुळे संस्कार चांगले.
0: आणखीन त्यामुळे त्यांचं गाणं वाजवणं पण आम्हाला ऐकायला मिळालं, त्यांची चर्चा ऐकायला मिळाली. म्हणजे बारकावे त्याने न जाणता त्यांच्याकडे त्यांच्या जवळ बसून दोन गुणीजनांची चर्चा, त्यांची बारकावे आम्हाला न कळता टिपत गेलो मी
1: बर,
0: आणि त्याचा उपयोग मला पुष्कळ असा झाला.
1: म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांगितिक मूल्य कळायला लागले असं थोडक्यात.
0: म्हणजे जे सर्वसाधारण एका संगीत विद्या शाळेत राहून म्हणा किंवा गुरुजीच्या निकट फक्त सान्निध्यात, जर त्याला आपण आम तालीम शागिर्द असं म्हणतो, पण मला खासून खास तालीम मिळाली
1: बर
0: त्या कक्षेमध्ये. आपल्याला माहित आहे की पुढील चार तऱ्हेची तालीम असायची, तुम्ही जाणताय, तुम्ही तालीम, खास तालीम,
1: खास तालीम,
0: मग खासून खास एक आम तालीम असायची. असे जे प्रकार होते त्यांनी मला आपला मुलगा म्हणूनच
1: समजून,
0: अण्णासाहेबांनी, मी त्यांचा माणूस पुत्र आहे.
1: थोडासा आता त्या तालमीचा जरा आम्हाला एक नमुना दाखवू शकाल का?
0: जसं एक ध्रुपद जसं आला पनीर, तुम्हाला माहित आहे की ध्रुपदाची दोन शाखा आहे
1: बर.
0: मी त्या अभ्यास केला आणि त्याचा पण एक इतिहास थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आम्ही ध्रुपद गात असत, शिकत असत, पण ह्याच्यावरती स्पेशलायझेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ध्रुपद शिकलो नव्हतो.
1: हे तर आपण तो विषय नंतर घेऊ, पण आम्हाला तुम्ही जरा तुमच्या तालमीचं जरा,
0: त्या तालमी त्या कदाचित असेल मला जी सुरुवातीला तालीम दिली जसं भैरव, तर भैरवाचे जे लगाव आहेत ते म्हणतो आलापाने. मी थोडासा एक पाच मिनिट तुम्हाला
1: आलापा बरं.

0: त्याच्यामुळे रागाचे वेगवेगळी अंग कळायला लागली. स्थायी अंग काय आहे, अंतरा अंग काय, संचारी अंग काय, आभोग अंग काय, म्हणजे जे रागालापाने रूपकालापाने जे आलाप करतात. ध्रुपदामध्ये दोन अंग आहेत, एक रागालाप आणि एक रूपकालाप.
1: बरोबर.
0: तर त्या दृष्टिकोन जे गवई होते, जे ध्रुपदी होते, ते लोक रूपकालापाने रूपम आलाप करत, वैणिक जे होते ते रागालापाच्या दृष्टिकोनातून आलाप करत असत.
1: पण मग अलीकडे आपल्याला जरा अशी प्रथा दिसते की जे ध्रुपदी आहेत ते सुद्धा रागालापानेच
0: आलाय. ते मेरखंडाच्या हिशोबाने आज वास्तविक आपण पाहतो तर ध्रुपदाचा प्रचार डागर परिवाराने केलेला आहे. कारण आज डागर परिवार आहे, त्यांची पूर्वपीठिका बहराम खान जे स्वतः ध्रुपदी होते आणि पण बिनकार होते, बंगाली आणि मुराद खान या परंपरेतून वैनिक असल्यानंतर एक एक स्वर जोडत जोडत ते लोक रागाचा विस्तार करतात. पण जे गवई लोक असतात, जे ध्रुपदी आहेत, पासूनच ते भैरवाला घेतील. असे तर एक एक स्वर नाही वाजवणार.
1: मग असंच म्हणावं लागेल की तुम्हाला जी ध्रुपदाच्या आलापचारीची जी तालीम दिली ती एकंदरीत या रूपकालापाच्या पद्धती
0: हो.
1: आणि मला असं वाटतं की ही जी पद्धत आहे ती विशेषतः ख्याली आणि उपयुक्त जास्त
0: हो,
1: आणि त्यामुळे ती कदाचित तुम्हाला त्या अंगाने त्यांनी
0: हो
1: कदाचित असं मला वाटतं.
0: कारण त्यावेळेला मला ह्याची काही समजच नव्हती, पण या तऱ्हेने मला रागाचे म्हणजे स्थायी अंतरा संचारी आभोग ही जी चार अंग आहेत आलापाची रूपकालापाची, त्या दृष्टिकोनातून मला या प्रत्येक रागांमध्ये त्यांनी नोंदम आलाप करावले होते. आणि मग मी ध्रुपद शिकत गेलो.
1: पण मग नेमकं तुम्हाला ध्रुपदाकडे वळाला तुम्ही असं म्हणू किंवा तुम्हाला ध्रुपदाची आवड निर्माण झाली म्हणू
0: हो,
1: किंवा काही कारणाने असेल की तुम्ही या ध्रुपद गायकीचं तुमची प्रतिमा निर्माण झाली की ध्रुपद गायक म्हणून, ती काही त्याच्या मागची काय प्रेरणा होती किंवा कारण
0: प्रेरणा अशी होती. आपल्याला माहित आहे आकाशवाणीमध्ये जेव्हा डॉक्टर बाळकृष्ण केसकर मंत्री झाले, नभोवाणी मंत्री जेव्हा झाले, ते स्वतः ध्रुपद शिकलेले होते. हरिनारायण बाबू मुखोपाध्यायकडे बनारसला त्यांनी ध्रुपदाचं अध्ययन केलं होतं आणि त्यांची एक उत्कट इच्छा होती की ध्रुपद गायकीला पुनर्जीवितपणा आणला पाहिजे, लोकप्रियता प्राप्त करून दिली पाहिजे. त्यांची नेहमी खटपट असायची. त्यांचे मित्र पद्मनाभ शास्त्री ते इंदूरला होते, तर ते पण नसिरुद्दीन डागर कडेचा ध्रुपद खूप ऐकलं होतं इंदूरला राहून, तर त्यांची पण त्यांना पाठिंबा मिळाल्यानंतर डागर बंधू नात्याने म्हणजे मोइनुद्दीन डागर आणि अमीनुद्दीन डागर
1: हो,
0: नसिरुद्दीनचे जे दोन चिरंजी मोठे चिरंजी होते त्यांना पुढे प्रोत्साहित त्यांनी केलं. त्याचबरोबर त्यांना माहीत होतं की अण्णासाहेबांकडे मी आणि भट आम्ही ध्रुपदाची तालीम घेतलेली आहे, तर त्यांना त्यांच्याच बरोबर आम्हाला पण पुढे ध्रुपदी आहे म्हणून तुम्ही पण ध्रुपद गायला पाहिजे. त्यावेळेला जेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्हाला नॅशनल प्रोग्राम ध्रुपदाचा करायचा आहे,
1: वा
0: 1954 मध्ये
1: वा
0: होळीचा जो नॅशनल प्रोग्राम झाला, अर्धा प्रोग्राम मी आणि माझे गुरुबंधू भट या दोघांचा होळी धमा आणि अर्धा प्रोग्राम सिद्धेश्वरीचा
1: ठुमरीचा
0: ठुमरी अंगाने होळी गीत गायचं असा

0: त्या आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात त्याच्या अगोदर मी आमच्या विद्यालयाच्या कार्यक्रमातून म्हणा ध्रुपदा जात असे, कारण त्याचं पण कारण होतं अंबादास पंत आगळे सखाराम तात्यांचे चिरंजीव जे होते ते आमच्याबरोबर लखनौला राहत असत, कारण की छोटू भैया तुम्ही ध्रुपद का जात नाही, तुम्ही गाणी वाजवतो असं करून मला कॉलेजमध्ये त्यांनी ध्रुपद आणि धमार गायला आहे त्यांनी स्वतः साथ करायची असं म्हणून थोडासा मला आत्मविश्वास ध्रुपद गायकीबद्दल होता ते डॉक्टर केसकरांनी ऐकलं होतं, त्यांनी मग आम्हाला उत्तेजन देण्याकरता आमच्या मागे लागले तुम्ही ध्रुपद पण गायला पाहिजे, ख्याल तर तुम्ही गातात पण ही गायकी पण पुढे हरी पाहिजे, त्यामुळे काय झालं म्हणजे प्रोत्साहन जरी दिलं त्याने ही गोष्ट खरी असली तरी तुम्हाला त्या गायकीची एकंदरीत आवड पहिल्यापासून असली पाहिजे आणि होती आणि होती म्हणजे मला तालीमच मिळाली होती त्याच्यावरती मग मी विशेष लक्ष पुरवायला लागलो, आणखी मी जितके त्यावेळेचे ध्रुपदी होते त्यांना बारकाईने ऐकले म्हणजे रहिमुद्दीन खान डागर इनामुद्दीन डागर त्याच्यानंतर मग आपले दरभंग्याचे रामचतुर मलिक सियाराम तिवारी हे जितके जितके ध्रुपद गाणार होते मी बारकाईने ते कशा तऱ्हेने आविष्कार करतात इथपर्यंत की राजा भैयांना मी ध्रुपद गायला लावलं एकदा राजा भैया मुझे ख्याली आहे हो ग्वालियरची पण त्यांना वामनराव देशपांडे लालाबाऊ देशपांडेकडे ध्रुपदाची तालीम झाली होती त्यांची त्यांच्याच योगाने म्हणा इंदोरला मी एकदा ते अण्णासाहेबांबरोबर गेलो असता केशवराव आपट्यांचं मला ध्रुपद ऐकायला मिळालं केशवराव आपटे तर त्यांचं पण मला ऐकायला मिळालं म्हणजे निर्णय लोक ध्रुपदामध्ये कशा तरी आविष्कार करतात त्याची बहत कशी करतात तर ह्या सदन पद्धती घेऊन मग मी माझ्या कल्पनेप्रमाणे आपली एक स्वतःची स्वतंत्र गायकी अशी त्याच्यावरती विचार मांडला म्हणजे बोल घ्यायची उपजा घ्यायची तर कशा अंगाने घेतली पाहिजे म्हणजे ध्रुपदामध्ये उपज निराळकरीने होईल धमारामध्ये निराळकरीने होईल हे संबंध अॅनालिटिकल व्ह्यू विश्लेषणात्मक त्याचे विवेचन माझ्या मनात ठरवून मी आणि भट या दृष्टिकोनातून आम्ही त्याचा अभ्यास करायला लागलो मग आम्ही आमचे प्रोग्राम्स रेडिओमध्ये 25 वर्ष जवळजवळ आम्ही ध्रुपद विशेषता हा मग त्या क्षेत्रामध्ये तुमचं विशेष नाव झालं त्यामुळे ही गोष्ट खरी तर त्यावेळेपासून आम्ही ध्रुपद संगतीत जुगल भजनिकात तुम्हाला माहित आहे ध्रुपद गायला ताकद पाहिजे तेवढा दमसाफ लागतो त्यामुळे एकट्याचं काम नसतं म्हणून एकाला दुसरा पूरक म्हणून दुसरा साथीला असतो
1: मग या अभ्यासात तुम्ही वैशिष्ट्य म्हणून काय सांगू शकता ध्रुपद गायकीची
0: ध्रुपद
1: एकंदरीत गायकीची
0: ध्रुपदाच्या
1: आणि त्याच्यामध्ये निर्माण जे प्रकार आहेत त्याच्याबद्दल ती सुद्धा माहिती द्या
0: आता बघा ध्रुपद
1: धमार साधरा हे सगळे आता त्या
0: गायकीपण प्रकार धमार साधरा हे सर्व प्रकार ध्रुपद शैलीमध्ये मोडतात ध्रुपद शैलीमध्ये एक तर आवाजाला लवचिकता आणि ओजस्वपणा हे तर मिळतच आहे पण रागाचं स्वरूप रागाचा जो एक दृष्टिकोन आहे तो शुद्ध रूपाने तुम्हाला ध्रुपदापासून मिळतो आणि माझ्या समजुतीप्रमाणे संगीताची जी तीन वैशिष्ट्ये आहेत जी घटक आहेत स्वर लय आणि शब्द या तिन्ही घटकांना समान वजन समान
1: महत्व
0: महत्व देणारा ही ध्रुपद शैली आहे तिथे तुम्हाला काव्याला पण दुरावता कामा नये स्वर तर आहेच त्याच्याबरोबर लई पण आहे
1: आजकाल मात्र मला वाटतं बऱ्याच लोकांचा समज आहे की लईशी धटापत
0: नाही नाही
1: पण तसं नाही
0: त्यामुळेच ध्रुपद मागे पडलं
1: बरोबर
0: पण ह्या तिन्ही आशयांचा योग्य समप्रमाणात समतोलतेने त्याचा उपयोग करणं
1: म्हणजे थोडं लईचं लालित हे जरा मागे पडलं त्यामुळे ध्रुपद मागे पडलं असं म्हणावं लागेल
0: आणि शब्दांची मोडतोड जी लईमध्ये करायची ती योग्य प्रकारे फक्त अक्षरं गायची नाही तर शब्द पूर्ण उच्चार झाले पाहिजेत त्या काव्यार्थ लोकांपर्यंत पोचला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ध्रुपदाची मांडणी करायला लागते पण सांगितिकदृष्ट्या ध्रुपद एकदा गायलं की त्याचा एक सबंध एक आउटलाईन जी रागाची आउटलाईन आपल्याला मिळते
1: पण म्हणजे पण ती जी आउटलाईन मिळणार ती तुम्हाला आलापचारीमधूनच मिळणार
0: आलापचारीमध्ये तुम्हाला स्वर पण आहे पण त्याची खास खास जी स्वरसंगती आहे त्या रागाची याचा बोध अगदी चटकन होतो ध्रुपद गाण्यामध्ये ध्रुपद गाण्यामध्ये या गोष्टींचा बोध चटकन होतो जसा तुम्हाला सांगतो
1: एक गोष्ट अशी तर तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुमचा जास्त भर असतो आलापचारीवर खरं आणि मग तुम्ही ध्रुपदाची शब्द घेऊन उपज करता तेव्हा ह्या दृष्टीने तुम्ही आम्हाला जरा राधा हे जे आलापचारी आपण म्हणतो त्याचं थोडं स्वरूप पाहिलं आहे
0: आता बघा मी तुम्हाला थोडे आलाप आणि मग त्याचं एक

0: या अनाचारीचे तुम्ही चार भाग द्रुपद शैलीमध्ये नेहमी असतात.
1: थोडक्यात
0: कुठले एक स्थायी स्थायी अंतरा संचारी आणि संचारीचा दोन लाभ घेतला जातो.
1: पण म्हणजे द्रुतलईमध्ये जे करतात
0: ते म्हणतात त्याला थोडेसे यती प्रस्ताराचा जो भाग आहे यती म्हणजे एक दो तीन चार म्हणजे हे निघणारे यती जे प्रस्तार आहेत याचा आपण नोंदतो मालापामध्ये म्हणजे लयकारी दाखवायची.

0: या ध्रुपद शैलीमध्ये अशा तऱ्हेची ही
1: क्लायमॅक्स होती बरोबर
0: आणि अशा तऱ्हेची आलात ही मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात असते हो नाही का पूर्वी आणि मग तुम्ही ध्रुपदा
1: सुरुवात करता आता ध्रुपदाचा मध्ये पण काय छंद आहे

0: तेव्हा अशा तऱ्हेचे
1: मग यामध्ये
0: वेगवेगळी जास्त लयकारी होत नसते, फक्त छंदांना घेऊन उलटफेर करायची असते. आता धमार जे आहे त्याच्यामध्ये लयकारीला खूप
2: धमार मध्ये जास्त
0: लय, आणि त्याच्यामध्ये पण काय आहे की पुष्कळ लोक असं समजतात की दीपचंदी किंवा रूपकाचं दुप्पट केलं तर धमार होतो. एक दोन तीन, एक दो एक दो, एक दो तीन, एक दो एक दो, का धीत धीत धा कधीत तीत ता, अशी लोकांची समज आहे पण तसं नाही आहे.

0: दुसरा एक साजरा आहे.
1: साजरा म्हणजे काय?
0: साजरा म्हणजे वेगळ्या झत्ताराच्या ज्या ध्रुपदंगानी बंदिशी म्हणतात त्याचं एक वजन आहे. जसं धे ना धे धे ना धे ना धे धे.

0: सुनफाक मध्ये पण एक दो तीन चार असं छपताल नाही येतो.
1: ते वजन वेगळं
0: म्हणजे त्यामुळे काय छंदावरती जसं मी तुम्हाला सांगितलं लय लयचा जी आकृती आहे स्वराकृती ह्या सर्वांनी शब्दांची जी मांडणी आहे त्या तिघांना बरोबर घेऊन जावं लागतं ध्रुपदामध्ये. म्हणून पहिली तालीम ह्याच्यामध्ये द्यावी लागते की तुम्हाला तिन्ही अंगांची दृष्टिकोन काय आहे आणि त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे.
1: मग त्याचा फायदा तुम्हाला विशेषतः मग ख्याल गायकी मांडण्यामध्ये निश्चित होत असला पाहिजे खरं का.
0: कारण आपण असं म्हणतो कलावंती जे ख्याल जी आहेत निघालेली आहेत ते या ध्रुपदा अंगापासूनच सुरुवात झाली.
1: बरोबर.
0: तर त्याचा जो काय अवशेष आहे त्याच्यामध्ये थोडा स्वैरपणा मिळाला.
1: बरोबर.
0: गायकाला म्हणजे अगदी जे रिजिडिटी जी आपल्याला ध्रुपदामध्ये होती थोडासा स्वैरपणा मिळाला. म्हणजे आपली कल्पना आपले ख्याल म्हणजे आपले विचार.
1: पण मग ख्यालाच्या तालमीच्या दृष्टीनं तुम्हाला जी तालीम देतात ती ख्याल बंदिशी पासून
0: हो
1: सुरुवात करायची का मग या आलाताच्या करायची मग त्याला काय कल्पना
0: ख्यालाच्या बंदिशीपासून
1: म्हणजे ते त्यावेळेला मग बंदिशीपासून सुरुवात करून मग उपयोग करायची
0: मग त्याच्यामधून ख्याल भरायचा.
1: ते कसं काय ख्याल भरणं म्हणजे काय क्रिया.
0: ते बघा ख्याल भरणं म्हणजे तोच ख्याल वेगवेगळ्या पाठांतराने म्हणायचा म्हणजे श्रोत्याला हे अनुभव करवायचा की तो ख्याल मीच म्हणतोय दुसरं काहीच म्हणत नाहीये राग संबंध मानतो त्या ख्यालाच्या अनुषंगाने.
1: बरं
0: तोच ख्याल खरा म्हणजे त्या बंदिशीवरती आपले विचार मानतो आपण.
1: बरं
0: जसं

0: वेगवेगळे पहलू त्याचे घ्यायचे आणि वेगवेगळ्या आविष्कार करून असं वाटलं पाहिजे की ख्यालच मी गातोय
1: वेगवेगळ्या तऱ्हे
0: वेगवेगळ्या तऱ्हे त्याची पाठांतर समजा तुम्ही
1: असं बरोबर बरोबर
0: थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या ख्यालाची पाठांतर मी आपल्या कल्पना शक्तीप्रमाणे मान
1: साधारणपणे आता ही प्रथा जातच चालली असं मला
0: आता स्वर
1: आहे
0: स्वर डेव्हलप करतो
1: बरोबर.

0: आणि मुकडे पण बदलायला लागलो. इकडनं पण मधलं पोचले की ज्या स्वराला आपण वाढवायचं तिकडे आपण मुकड्या राहून टाकतो. आता हे प्रवाह आहे हे चालत राहणार, परिवर्तन चालत राहणार.
1: हे असता यंत्र भरण्याची क्रिया आणि मग त्याच्यानंतर मग उपज सुरू व्हायची ती
0: रंगाची जी आपल्याला जे फायदा जे आग्रह घालण्यात हा विशेष प्रकार जो लईच्या अंगाने
1: करायची बोलाच्या अंगाने पण आपल्या काळात बालेरंगामध्ये ते बहला घेतात. मग बहलाव्याचं स्वरूप काय असेल?
0: बहलावे लईला ऍक्च्युली धरून नसतात. जैसे

0: बरं हे
1: आणि त्याला लईयुक्त तुम्ही बोल घेतले की आग्रा
0: आग्रा
1: हे निर्णय पाहणे
0: दृष्टिकोन आहे. म्हणजे अशा तऱ्हेची मग तुमची ख्यालाची तालीम
2: हो
0: त्या दृष्टीने झाली नाही का
2: हो.
0: आणि याचा तुम्हाला ध्रुपदाच्या शैलीच्या उपयोग झाला तर
1: ख्यालामध्ये आपण साहित्य फक्त एक मदतगार घेतो त्याला तितकं महत्व देत नाही जितकं आपण ध्रुपद धमारामध्ये देतो.
0: पण ते सुद्धा आता
1: शब्द असतात ते सार्थ आपण त्याची उच्चार करतो पण मुख्य उद्देश काय की रागाविष्कार त्याकडे आपण विशेष लक्ष ठेवतो. म्हणजे तिथे स्वर आणि लय हे प्रधान होतात शब्द सहाय्यक होतात आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे जी ठुमरी जी आहे
0: तर त्या म्हणजे ख्यालाच्या बरोबर तुमचा ठुमरीचा सुद्धा निश्चित अभ्यास
1: राहिलो.
0: आणि एक तर मी असं ऐकलंय
1: हो
0: की तुम्ही थोडस या नृत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी
1: हो
0: प्रवेश केला.
1: त्याचं कारण असं आहे माझे ससनेही म्हणा किंवा माझे बरोबर मोहनराव कल्याणपूरकर
0: असं मी ऐकलं म्हणजे ते
1: कल्याणपूरकर हे आमच्या बरोबरच लखनौला राहत असत आणि ते इकडे सुंदर प्रसादजींकडे कथक शिकलेच होते. पण लखनौला गेल्यानंतर अच्छन महाराज म्हणजे बिरजू महाराजचे वडील शमू महाराज या लोकांची त्यांना तालीम मिळत असे आणि त्या तालमीच्या वेळेला मी तिथे बसायचा. तुम्हाला असे वाटेल मला अच्छन महाराजांनी तत्कार पण करवलेले
0: आहेत
1: पायात बांधवा. पण त्यामुळे मला फायदा जो झाला ते निर्णय लयकारीचे बोल जे करा त्यावर लय अंग माझ्यामध्ये उपजत असल्यामुळे त्याला विकास मिळाला. आणि दुसरी गोष्ट मला माझ्यामध्ये लय अंग उत्पन्न करणारे जागृत करणारे दोन व्यक्ती एक अच्छन महाराज
0: बर
1: आणि दुसरे इलेक्ट्रिशियन खासा.
0: वा
1: मी त्यावेळेला इलेक्ट्रिशियन खासाने होळी धमार ऐकत असतो आणि तसा होळी धमार मी लयकारी फार क्वचित लोकांची ऐकलेली. फैयाज खासाहेब गात असत फैयाज खासाहेब शब्द लालित्याला जास्त महत्व देत असत पण लयकारीच्या दृष्टिकोनातून मी एकदा ऐकलेलं आहे एकदा तिपटीच्या लयकारी सुरू झाले तर त्याच अंगाने वेगवेगळ्या तरी मुखळे बनवून समेला येत असत विलायत असेल त्यांच्यासारखा लयकार गवळी मी तर कमीत कमी ऐकला नाही. आणि तोच प्रयोग तो ख्यालामध्ये सुद्धा करत असत बोल बनाव
0: होत.
1: त्या ह्या दोन व्यक्तींनी माझ्यामुळे लयीची जागृतता वाढवली
0: आणि
1: अच्छन महाराज
0: आणि ती तुमची ख्याती आता अलीकडे इतकी झाली आहे
1: त्यामुळे मला ताल हा छंद असा दिसतो समोर की मी मात्रा भजत नाही कधी ताल हा छंदाने मी बघतो.
0: पण या नृत्याचा मग उपयोग
1: हो
0: तुम्हाला ठुमरीच्या आविष्कारामध्ये निश्चित झाला असेल.
1: ऑफकोर्स कारण त्याच्यावर भाव प्रदर्शन होतं बोल से बात बनती है
0: बरोबर.
1: ठुमरीमध्ये काय बोल जोपर्यंत फक्त
0: बनाव
1: त्या मूर्तीने काही
0: बनाव
1: त्यामध्ये काहीतरी आपल्याला सांगायचं असतंय
0: ते सांगायला मग जरा गाऊन गाऊन दाखवा ना.

0: ते अलग अलग गोल बरेंगे
1: म्हणजे निर्धारित भाव त्याच्यामधून आणि ही भावाच्या पुढची पायरी खरी.
0: या दृष्टिकोनातून थोडा ठुमरीचा अभ्यास
1: वेगळा आहे प्रांत.
0: आणि अण्णासाहेबांना पण कदरपियांचे चिरंजीव जे होते त्यांनी ठुमरी शिकवल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला काही लखनौच्या ठुमऱ्या शिकवल्या होत्या.
1: म्हणजे मग एका दृष्टीने पाहिलं तर मग तुमची ध्रुपदाची किंवा त्या शैलीची तालीम झाली, ख्यालाची तालीम झाली, महाराज वगैरे
0: ठुमरी आणि टप्प्याची राजा यांच्या सभासदात राहून आणि अण्णासाहेबांच्या टप्प्याची पण तालीम झाली.
1: टप्प्याची पण घेतली.

0: म्हणजे थोडक्यात या गाण्याच्या प्रांतात तुम्ही एकंदरीत चतुरस्रपणा केला नाही
1: का?
0: कधी ठुमरे टप्पा सर्व, पण जसं तुम्ही गात गेला तसं मग अलीकडे तुम्ही आता व्याख्यान आणखीन ते लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन शिबिर हे केव्हापासून तुमच्यामध्ये आलं?
1: हे जवळजवळ समजा अलीकडे काही गोष्टी आपले श्रोता फक्त करमणुकीच्या दृष्टीने पूर्वी पाहत असत, आता त्यांना जिज्ञासा वाढलेली आहे समजून घेण्याची.
0: बरोबर.
1: ख्याल म्हणजे काय, ध्रुपद म्हणजे काय, अशा तऱ्हेने मी आज प्रात्यक्षिक व्याख्यान देतो तर मला मैफिलीपेक्षा जास्त प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळतो.
0: बरोबर.
1: आणि जवळजवळ 600-700 लोक एका जसं मैफिल ऐकायला येतात तसं व्याख्यान ऐकायला येतात आणि त्यांना जिज्ञासा वाढलेली आहे, हे एक चांगली गोष्ट आहे आज
0: खरं.
1: आणि त्याच्या योगाने मला असं वाटतं की आपला जो प्रवाह आहे भले वाहत जाओ पण कुठेतरी त्याला बांध लागणारच आहे आणि परत ते पाणी फिरणार मागे आणि परत आपण हिस्ट्री रिपीट सेल्फ असं म्हणतो तसा कोणताही दिवस तो सोनियाचा दिवस परत उजाडेल अशी माझी पूर्ण खात्री आहे.
0: आणि ह्यामध्ये तुम्ही आता विशेष हल्ली
1: हल्ली मी लक्ष घालतो
0: नाही का,
1: हो लोकांना एज्युकेटिव्ह करायचं, त्यांचा त्यांचा दृष्टिकोन वाढवायचा हा माझा.
0: हे हे उघडच आहे की त्या लोकांची जशी जाण वाढत जाईल, समज वाढत जाईल, त्याप्रमाणे कलेचा दर्जाही किंवा त्याचा स्तरही वाढत जाणार.
1: हो हो,
0: उघडच आहे.
1: आता लोकांची रुची वाढेल
0: तुमच्यासारख्या म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात आणि पुन्हा या व्यासंगामध्ये सुद्धा असणाऱ्या लोकांनी केला तर केव्हाही संगीत कलेच्या दृष्टीने ते उपयुक्तच म्हणावं लागेल नाही का?
1: बरोबर आहे.
0: आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू आहेत तर.
1: आणि प्रयत्न काय, तुम्ही आणि आम्ही त्याच नावेत प्रवाह करत आहोत आणि तुम्हीच मला बोलतं केलं. हे मी नेहमी म्हणतो की मला विनायकराव आठवल्यानी मला बोलतं केलं, माझ्यामध्ये काय गोष्ट होती मला माहीत नाही, पण त्यांनी एखाद वेळेला असं पाहिलं असेल माझ्यामध्ये काही आहे त्याला बोलतं करावं म्हणून. तुम्ही जेव्हा रेडिओमध्ये इथे प्रोड्युसर होता ते माझ्या माथी तुम्ही व्याख्यानं लादली आणि मग मला बोलतं केलं आणि त्याच्यानंतर आपण निन्या ठिकाणी शिबिरे घेत होतो त्या तुम्ही मला विषय देऊन बोलायला सुरुवात कर तेव्हा थोडी हिचकिचाट होती, पण आता मला
0: त्याचा तुम्हाला आनंद मिळतोय.
1: आनंद मिळतो आणि परिपूर्णता
0: पण
1: मी त्याचा आनंद घेतो मी, कारण एक गोष्ट माझी मी जो अनुभवलेली गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं त्याच्यामध्ये फार आनंद आहे. एका रसिकाला निघवणं त्याच्यापेक्षा आपली एखादी गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवणं ह्याच्यामुळे आनंदाचा दर्जा कित्येक मोठा आहे असं मी म्हणतो.
0: बरोबर, ही गोष्ट खरी आहे कारण त्यामुळे लोकांची जाणही वाढते ना.
1: बरोबर आहे.
0: आणि ती नवीन पिढी पुढे जर ही जाण जाणं ही माहिती होणं ही आवश्यकच आहे आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न खरोखरीच अतिशय अभिनंदनीय आहेत किंवा स्तुत्य आहेत असं म्हटलं तरी चालेल.
1: मी या सर्व गोष्टींचा श्रेय मी
0: हाच तुमचा प्रवास
1: आहे याला संबंध आपले गुणी

0: जन माझे गुरुजन आणि सन्मित्र ह्या लोकांचे संबंध
1: हे अनुभव लोकांच्या पर्यंत पोहोचावेत आणि असाच तुमचा प्रवास सतत राहू
0: आशीर्वाद असावेत. जनता जनार्दनाचे आशीर्वाद
1: आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि आपण आता ही चर्चा संपली. नमस्कार.
2: संगीत पत्रिका या कार्यक्रमांतर्गत पंडित केजी गिंडे यांची वीरा आठवले यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता.